श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात। एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 14/1948, 6 जुलै 2026। सकाळचे 5:55 आणि 40 सेकंद होत आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेला आम्ही प्रारंभ करत आहोत मंगलध्वनीनं।

0: उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जौनपुरी आपण ऐकताय. आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 6 वाजताय. थोड्याच वेळात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं वैष्णवी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया और

श्रोते हो, मंगलदायी, चैतन्यदायी आणि आनंददायी अशा सोमवारच्या सुंदर प्रातःकाळी मी आपला रेडिओ मित्र श्रीशैल बिराजदार तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या प्रसारण सेवेत मनःपूर्वक स्वागत करतोय.

आजच्या नितांत सुंदर स्वर्गीय सौंदर्यानं माता सरस्वतीच्या निनादणाऱ्या वीणेनं आणि ओंकाराच्या नाद माधुर्यानं पावन झालेल्या सकाळची सुरुवात ईश्वर स्मरणानं आपण करूयात. श्री सदाशिवाच्या चरणी वंदन करून कार्यक्रमाच्या प्रारंभी ऐकूयात रामदास कामत यांनी गायलेलं शिवतांडव स्तोत्र.

श्रोतेहो, मोठ्या निष्ठेनं आणि श्रद्धेनं केलेली ईश्वर उपासना हीच आपल्या आध्यात्मिक जीवनाचा मूलमंत्र बनते. आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग, ज्याला संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे.

आता केशव स्वामी यांची भक्ती रचना आपण ऐकूयात. राम फाटक यांच्या संगीत नियोजना, स्वर माणिक वर्मा यांचा.

माणिक वर्मा यांनी गायलेली केशव स्वामी यांची भक्तिरचना आता आपण ऐकली. श्रोतेहो, हा संपूर्ण आठवडा तुम्हाला आनंदमय, आरोग्यमय आणि भरभराटीचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना करतोय. आता मंगल प्रभात या कार्यक्रमाची सांगता आपण करूयात शरद जांभेकर यांनी गायलेल्या पंत महाराज बाळे कुंद्री यांच्या या सुंदर अशा भक्तिगीतांना.

शरद जांभेकर यांनी गायलेलं पंत महाराज बाळेकुंद्री यांचं भक्तिगीत आताच आपण ऐकलं. याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

मंगल प्रभात हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6:25 होत आहेत. आता ऐकूयात विचारपुष्प.

0: विचार पुष्प या कार्यक्रमात ऐकूया विपश्चनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मंगल हुआ प्रभात या दोहा संग्रहातील दोह्यांचं विवेचन. विवेचन केलं आहे डॉ अंजना गायकवाड यांनी.
1: सुबह जश्न था शाम को करते दिखे विलाप, हास पलटता रुदन में यह जग का अभिशाप. आनंद आणि दुःख कधी कधी हातात हात घालून येतात, अशा वेळी आपण काहीच करू शकत नाही हे विदारक सत्य आचार्य सत्यनारायण गोयंका यांनी आपल्या या दोह्यातून मांडलं आहे. घडलेले अनेक प्रसंग आणि घटना याची साक्ष देतात. या घटना आणि प्रसंग कधी मानवनिर्मित तर कधी नियतीचे आघात असतात, पण हे दुःख माणसाला पचवावंच लागतं. काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील आरे दरेगाव या ठिकाणी अशीच एक घटना घडली, ज्यामुळे फक्त महाराष्ट्रच नाही तर देशसुद्धा हळहळला, रडला. आरे दरेगावातील प्रमोद जाधव सैन्यात होते. आपल्या पत्नीच्या प्रसूतीसाठी रजा घेऊन ते गावी आले. आपण काही तासात आई बाबा होणार या आनंदात असणाऱ्या या पती पत्नीच्या नशिबात नियतीनं कोणता डाव मांडला आहे याची कल्पनासुद्धा या दोघांना नव्हती. पत्नी प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली. रात्री घरी येताना अपघातामध्ये प्रमोद जाधव यांचा मृत्यू झाला आणि 8 तासानं पत्नी बाळंत होऊन कन्यारत्न प्राप्त झालं. कुटुंब आणि गाव शोकसागरात बुडालं. पतीच्या अंत्यविधीला नवजात बाळाला घेऊन पत्नीला स्ट्रेचरवरून आणावं लागलं. हे काळीज पिळवटून टाकणारं दृश्य बघून प्रत्येक जण अश्रू ढाळत होता. ती माऊली कन्यारत्न जन्माचा आनंद कसा साजरा करणार, परत कधीच ज्याचं दर्शन होणार नाही अशा पतीचा चेहरा न बघता धड विलापही करता येत नाही असं दुर्भाग्य कोणाच्याही वाट्याला येऊ नये. नियतीचा हा आघात पचवणं अत्यंत कठीण असतं. दुसराही एक प्रसंग असाच माझ्याच मैत्रिणीच्या घरात घडलेला. मैत्रिणीच्या बहिणीला लग्नाच्या 10 वर्षांनंतर कन्यारत्न जन्मास आलं. आई बाबा झालेल्या पतीचा आनंद गगनात मावेना. मुलगी झाल्याचं कळताच पती पत्नीच्या माहेरी रेल्वेनं येत होता. पत्नीसुद्धा पतीची आतुरतेनं वाट पाहत होती. पण काळानं आघात केला आणि अवघ्या काही अंतरावर गाव असतानाच रेल्वे अपघातात पतीचा मृत्यू झाला. हा प्रचंड आघात त्या कुटुंबानं कसा पचवला याची कल्पनाही आपल्याला करावी वाटत नाही. बाळांतपणात अनेक महिलांचे मृत्यू होतात. बाळ जन्माचा आनंद अश्रूंच्या महापुरात वाहून जातो. अनेक घरात लग्नविधीच्या वेळी दुःखाचे प्रसंग घडतात. अनेक स्वप्नांचा चुराडा होतो. राजा रघुवंशी प्रकरणात तर शहनाईचा मंगलध्वनी विरला नव्हता, तोच दुःखाचा विलाप आक्रोश ऐकायला आला. अनेक स्वप्नांना हृदयात घेऊन आपल्या मधुमय जीवनाची पहाट लवकरच उगवेल या आनंदात मग्न असणाऱ्या केतन अग्रवालच्या मृत्यूनं माणूस आणि नियती दोघंही किती क्रूर असू शकतात याचा प्रत्यय देशाला आला. वाढदिवस साजरा करून येणाऱ्या कित्येकांचे अपघातात मृत्यू झाले आहेत. अशा घटना आणि दुःखद प्रसंगानं मन हेलावून जातं, सुन्न होतं. हे विदारक सत्य भयान वास्तव माणसाला पचवून वाटचाल करावी लागते. जगात दुःख आहे, हे दुःख असीम आहे, म्हणून काही माणूस जगायचं सोडून देत नाही. जी परिस्थिती येईल त्याच्याशी दोन हात करून जगणारा धीरोदात्तपणा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. सुखदुःखाच्या संध्याछायेत माणसाच्या जीवनाची प्रभात असते. शेवटी नियती श्रेष्ठ आहे, आचार्यांचा हा दोहा याची जाणीव करून देतो. आचार्य म्हणतात, सुबह जश्न था शाम को करते दिखे विलाप, हास पलटता रुदन में यह जग का अभिशाप.

0: विचार पुष्प या कार्यक्रमात आताच आपण विपश्चनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मंगल हुआ प्रभात या दोहा संग्रहातील दोह्यांचं विवेचन ऐकलं. विवेचन केलं होतं डॉक्टर अंजना गायकवाड यांनी.
1: विचार पुष्प आताच आपण ऐकलं आकाशवाणी सोलापूर. सकाळचे 6:30 आणि 50 सेकंद झाली आहेत. आता जाहिरातींचं प्रसारण आणि त्यानंतर सोलापूर दिनांक.
2: व्हीजी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बीएससी बायोटेक्नॉलॉजी आणि बीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एमएससी बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी बीकॉम आयटी साठी प्रवेश सुरू. प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, नॅक ए ग्रेड मूल्यांक प्राप्त सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर.
1: आता सोलापूर दिनांक.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाची ही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
4: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
5: ऍडमिशनचं काम झालं.
4: आणि एवढी मोठी फी?
5: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपये पर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपया पर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
4: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
5: मोबाईल 90 96 222 325.

आकाशवाणी सोलापूर। नमस्कार, सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी। ठळक घडामोडी। आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरातील चंद्रभागा नदीचं वाळवंट प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प। कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करा परंतु त्याचे गुलाम होऊ नका, माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा वकिलांना सल्ला। समर्थ सहकारी बँकेवर घातलेल्या निर्बंधांना 3 महिने मुदतवाढ देण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय। आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियानं पटकावलं। आता घडामोडी विस्तारानं। यंदाच्या आषाढी यात्रेला देशभरातून 30 ते 32 लाख भाविक येण्याची शक्यता असून त्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न राहील, त्यासाठी चंद्रभागा नदीचं वाळवंट प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल पंढरपुरात बोलताना सांगितलं। आषाढी वारीच्या निमित्तानं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं चंद्रभागा नदीचं वाळवंट स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून त्याची पाहणी काल पालकमंत्र्यांनी केली। यंदा पर्यावरणपूरक वारीला प्राधान्य देण्यात आलं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं। पंढरपूर शहरात वाहतुकीला अडथळे ठरणारी अतिक्रमणं काढण्यात येतील अशी माहितीही गोरे यांनी दिली। न्यायालयीन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात असला तरी त्याचे गुलाम होऊ नका असा सल्ला माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काल सोलापुरात झालेल्या राज्यस्तरीय कायदेविषयक चर्चासत्रात बोलताना दिला। एआयमुळे कोणाच्या गोपनीयतेचा अधिकार भंग होणार नाही याची सर्वांनीच खबरदारी घेतली पाहिजे असंही ते म्हणाले। मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार, मिलिंद जाधव, माजी न्यायमूर्ती विनय जोशी, न्यायमूर्ती एन ए पठाण, सोलापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। दिवसभरातील परिसंवादात मान्यवरांनी विविध विषयांवर प्रबोधन केलं। भारतीय रिझर्व्ह बँकेनं सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर घातलेल्या निर्बंधांना 3 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे। हे निर्बंध आता 7 ऑक्टोबरपर्यंत राहतील। बँकेची आर्थिक स्थिती आणि ग्राहकांचं हित लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेनं हा निर्णय घेतला आहे। या मुदतवाढीचा अर्थ बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे असा होत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाचं पाणी दौंडमार्गे उजनी धरणात येत असून धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे। सध्या दौंड इथून 10,000 क्युसेकचा विसर्ग उजनीमध्ये येत आहे।

त्यामुळे हे धरण उणे 27% आलं आहे. दरम्यान आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 2 ते 2.5 टीएमसी पाणी चंद्रभागा नदीत सोडलं जाणार आहे. अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं काल सोलापुरात पुस्तकांवर बोलूया हा कार्यक्रम झाला. यामध्ये पुस्तक प्रकाशन, चर्चा, कविसंमेलन असे विविध उपक्रम पार पडले. प्राध्यापक दस्तगीर जमादार यांनी यावेळी बोलताना सामान्य माणसांच्या जीवनाचं प्रतिबिंब साहित्यात उमटलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य डॉ इजा तांबोळी, डॉ शकील शेख, मुबारक शेख, हसीब नदाब यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर 5 बेडचे 21 अतिदक्षता विभाग उभारण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा डोईफोडे यांनी दिली. या सर्व अतिदक्षता विभागात वैद्यकीय पथकासह आवश्यक असलेली सर्व औषधं ठेवण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीचं औचित्य साधून लाखो वारकरी पंढरपूरला येणार आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे नियोजन करण्यात आल्याचंही डोईफोडे यांनी स्पष्ट केलं. अक्कलकोटेतील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या 39व्या वर्धापन दिनानिमित्त आणि गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून 19 जुलैपासून धर्मसंकीर्तन तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 10 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील, कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर, अभिनेते आदेश बांदेकर, गायिका आर्या आंबेकर अशी नामवंत मंडळी आपल्या कलेचा प्रतिभाविष्कार घडवणार आहेत. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे भोसले आणि कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव यशस्वी होईल असा विश्वास मंडळाचे सचिव श्याम मोरे यांनी व्यक्त केला. आषाढी वारीचं औचित्य साधून देहू इथून निघणारा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उद्या दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 17 दिवसांच्या मुक्कामानंतर 25 जुलै रोजी हा सोहळा पंढरपुरात दाखल होईल. दरम्यान 20 जुलै रोजी अकलूज इथं आणि 21 रोजी माळीनगर इथं या पालखी सोहळ्याचं रिंगण होणार आहे. सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव इथं जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण विभागाची बैठक सभापती चेतनसिंह केदार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. पालखी मार्गावरील सर्व दवाखान्यांमध्ये औषधांचा पुरेसा साठा तसंच मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपूरवाड, पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ बांदले यांनी आषाढी वारीसाठी करण्यात आलेल्या आरोग्य नियोजनाची माहिती दिली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त सोलापुरात फुले विचार प्रबोधन पर्वाचं आयोजन करण्यात आलं असून उद्या त्याची सुरुवात प्राध्यापक डॉ दीपक पवार यांच्या व्याख्यानानं होईल. ही माहिती प्राध्यापक नरेश बदनोरे यांनी दिली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सत्यशोधक चळवळ हा या विषयावर पवार बोलतील. डॉ निर्मल पवार फडकुले सभागृहात सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होईल. आषाढी वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागानं 235 विशेष बसगाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचं विभाग नियंत्रक अमोल गुंजारी यांनी सांगितलं. याशिवाय 4 तात्पुरती बसस्थानकं पंढरपुरात उभारण्यात येणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. अक्कलकोट नगर परिषदेची विशेष सभा नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसरातील नवीन बांधकामांच्या इमारतींच्या उंचीवर मर्यादा घालण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तीर्थक्षेत्राची पवित्रता, धार्मिक वातावरण आणि मंदिर परिसराचं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं नगराध्यक्ष कल्याण शेट्टी यांनी सांगितलं. चंद्रावरील वास्तव्यासारख्या वातावरणाची पृथ्वीवर निर्मिती करून भविष्यातील मानवी चंद्र मोहिमांसाठी आवश्यक प्रशिक्षण देणाऱ्या अत्याधुनिक मोहिमेत सोलापूरच्या श्रेया जयकुमार माने हिची निवड झाली. तिनं या मोहिमेत क्र्यू फिजिओ सायकोलॉजिस्ट ही अत्यंत महत्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. मोहिमेदरम्यान श्रेयानं सहकारी संस्थांच्या मानसिक आरोग्याचं मूल्यमापन, तणाव व्यवस्थापन, संघभावना वृद्धिंगत करणं, नेतृत्व विकास आणि संकटसमयी योग्य निर्णय घेण्याची आवश्यक मानसशास्त्रीय या दृष्टीनं मार्गदर्शन केलं. सोलापुरातील इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं घेण्यात आलेल्या महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद आयएमएस पॉवरमॉन संघानं पटकावलं. अंतिम सामन्यात त्यांनी आयएमएस रायझिंग स्टार संघाचा 12 धावांनी पराभव केला. अस्मिता अंबुरे यांना सामनावीर किताब देण्यात आला.

0: पायल कोठारी, जयश्री रुग्गे, अश्विनी देगावकर यांनीही या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली. इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद यंदा ऑस्ट्रेलियानं पटकावलं. काल लॉर्ड्सच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात त्यांनी यजमान इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला. आता काही संक्षिप्त घडामोडी. डॉ प्रमोद कसबे लिखित शेवंताई या पुस्तकाचं प्रकाशन आज सोलापुरात निवृत्त जिल्हा उपनिबंधक अशोक भांडवलकर यांच्या हस्ते आणि मनोरमा बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. केंद्र सरकारच्या मातृवंदना योजनेअंतर्गत गर्भवती आणि स्तनदा महिलांना डिजिटल प्रणालीद्वारे लाभ मिळवून देण्यात दक्षिण सोलापूर तालुक्यानं सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं लातूर ते पंढरपूर मार्गावर 8 अनारक्षित गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जैन मुनी सुप्रभसागर महाराजांचं येत्या 17 तारखेला सोलापुरात आगमन होणार असून चातुर्मासानिमित्त जैन मंदिरात 4 महिने त्यांची प्रवचनमाला चालणार आहे. सांगोला तालुक्यातील अपघात रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यंदाच्या आषाढी वारीसाठी पहिल्यांदाच पंढरपूरसह माळशिरस, अकलूज आणि नातेपुते नगरपालिकांना मिळून तब्बल 20 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. आता तापमान. सोलापुरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 30.3 दशांश आणि किमान 23.6 दशांश. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरातील चंद्रभागा नदीचं वाळवंट प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करा परंतु त्याचे गुलाम होऊ नका, माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा वकिलांना सल्ला. समर्थ सहकारी बँकेवर घातलेल्या निर्बंधांना 3 महिने मुदतवाढ देण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियानं पटकावलं. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकाचं आजचं संकलन केलं पत्रकार प्रशांत जोशी यांनी.
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
6: पण तू कसा ओळखलास?
5: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
7: VR पवार चाटी गल्ली सोलापूर.
2: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 103.4 MHz, तसंच News on AIR या प्रसारभारतीच्या मोबाईल ऍपवर. सकाळचे 6:43 आणि 30 सेकंद होत आहेत. आता ऐकूयात आजचा कृषी सल्ला.
8: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या शेतजमिनीमध्ये खतांच्या कार्यक्षम वापराचा विचार करताना पिकांच्या वाढीच्या कोणत्या कालावधीमध्ये कोणती अन्नद्रव्य किती प्रमाणात शोषून घेतात, पिकांच्या मुळांचे गुणधर्म रचना यानुसार खतं द्यावीत, जमिनीचे गुणधर्म विचारात घेऊन खताचं नियोजन करावं. सध्या आपल्या भारत देशामध्ये नत्राची कार्यक्षमता ही 30-40%, स्फुरदाची 15-20%, पालाशची 60-70% आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची 1-2% इतकीच आहे. यासाठी आपल्या शेतजमिनीमध्ये रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी काही उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. मातीचे रासायनिक पृथक्करण करूनच मृदा आरोग्य पत्रिकेनुसार संतुलित खतांचा वापर आपण केला पाहिजे. माती परीक्षणाद्वारे जमिनीची प्रथमतः सुधारणा करून घ्यावी. आम्लयुक्त जमिनीमध्ये चुना आणि विम्ल म्हणजेच चोपणयुक्त जमिनीमध्ये जिप्सम किंवा गंधक शेणखतामध्ये मिसळून सुधारणा करावी. पिकांच्या फेरपालटीमध्ये कडधान्य हिरवळीच्या पिकांचा समावेश नेहमी करावा, म्हणजे सेंद्रिय कर्ब हे जमिनीत वाढलं जाऊन खतांचा कार्यक्षम वापर होईल. जैविक खतांचा वापर हा पिकांना नियमित केला पाहिजे, जसं की ॲझॅटोबॅक्टर तृणधान्य पिकासाठी बीजप्रक्रिया करावी, रायझोबियमची कडधान्य पिकासाठी, तर चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सर्वच पिकांना PSB जैविक खतांची बीजप्रक्रिया करावी. ऊसासाठी ॲसिटोबॅक्टर बेणे प्रक्रियेसाठी 10

किलो प्रति हेक्टरी त्याचा वापर करावा. जास्त कर्बनत्र प्रमाण असणारे सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये मिसळताना त्याबरोबर नत्र आणि स्फुरदयुक्त रासायनिक खतं देणं हे उपयुक्त ठरतं. खतं आणि बियाणं एकाच वेळी दोन चाड्यांच्या पाभरीनं पेरून द्यावीत. रासायनिक खतं ही ओलसर असल्यास खत कोरड्या मातीमध्ये किंवा रेतीत मिसळून वापरावं. खताबरोबर विशेषतः युरियाबरोबर निंबोळी पेंडीचा 1:6 प्रमाणात वापर केला तर नत्राचा ऱ्हास कमी होतो. नत्रयुक्त खताची मात्रा एकाच वेळी न देता वेगवेगळ्या वेळी विभागून द्यावी. जमिनीमध्ये घातलेलं नत्र उडून अथवा वाहून जाऊ नये याकरिता पाण्याच्या पाळीवर नियंत्रण ठेवावं. चुनखडीयुक्त जमिनीत युरिया अथवा अमोनियम सल्फेट तसंच स्फुरदयुक्त खतं ही जमिनीच्या पृष्ठभागावरून फेकून देऊ नये. सोबतच पिकांना त्यांच्या शरीरशाकीय महत्वाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि पाण्याची उपलब्धता पाहूनच नत्र तसंच पालाश खतं ही विभागून दिली पाहिजेत. रासायनिक खतं दाणेदार स्वरूपात वापरावीत. स्फुरदयुक्त सिंगल सुपर फॉस्फेट हे शेणखतामध्ये मिसळून दिल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते, ज्याचा जमिनीच्या पोषणामध्ये अत्यंत फायदा होतो.

कृषी सल्ला आताच आपण ऐकला. 6:47 होत आहेत. श्रोते हो आता ऐकूयात सुरेश वाडकर, अनुराधा पोडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हिंदी भक्ती गीत.

0: सुरेश वडकर, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हिंदी भक्तिगीत आताच आपण ऐकलं. 6:52 झाली आहेत. सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
2: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
2: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
3: काय मित्रा, तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंग झालं का?
4: हो तर, ब्रेक्स, इंजिन, ऑइल चेक एकदम टकाटक आहे.
3: आणि तुझ्या लाख मोलाच्या शरीराचं चेकअप?
4: नाही ना.
3: 50-60 हजारांच्या निर्जीव गाडीचं चेकअप करू शकतोस. आणि अमूल्य शरीराच्या बॉडीला अचानक ब्रेक लागला तर बघ, बा विचार करून पहा. तू एकदा आरोग्यदायी जीवनासाठी शरीराच्या संपूर्ण आरोग्य तपासण्या आजच करून घे आणि निश्चिंत हो.
4: अरे पण कुठं करू?
3: अरे सोलापूर डायग्नोस्टिक्स मध्ये,
4: दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर इथं.
3: अगदी बरोबर. फोन नंबर माहिती आहे ना?
4: 73-85-81-85-55.
3: आरोग्य मित्र योजनेत आजच आपणही सहभागी व्हा.
5: सीर सलामत तो पगडी 50.
6: इलेक्ट्रोपॅथी ही एक शुद्ध नैसर्गिक क्रांती आहे, कारण यातली औषधं आणि इंजेक्शन फक्त वनस्पती एन्झाइम्स पासून तयार केली जातात, त्यामुळे कोणताही दुष्परिणाम नाही. इलेक्ट्रोपॅथी हा आयुर्वेद शास्त्राचा अतिविकसित टप्पा आहे. युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर इथं कॅन्सरवरही मात करता येते. आपल्या गावात, परिसरात कॅन्सरग्रस्त रुग्ण असेल तर घाबरून जाऊ नका. ताबडतोब विजापूर रोडवरील इंचगिरी मठासमोर असलेल्या कुबेर कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर घेऊन या. विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन इलेक्ट्रोपॅथी उपचारानं कॅन्सर मुक्त व्हा. संपर्क युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर, मोबाईल 73-87-24-25-25 किंवा 96-89-64-62-18.
0: आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आपण ऐकूया. श्रोते हो, या धावपळीच्या आयुष्यात आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणं फारच गरजेचं आहे, हो ना? हेच लक्षात घेऊन खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्याच्या विविध विषयांवरील चर्चा.

0: उपयुक्त आणि सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवरती योग्य मार्गदर्शन देखील. त्यासाठी अवश्य ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15 आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत.
1: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे, कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे.
2: काळजी करू नका, आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर, फक्त 8% व्याजदरात सोने तारण कर्ज. आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा.
1: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर.
2: फोन 77740 87000. विना कटकट सोने तारण झटपट.
3: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेस साठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे, सोलापूर.
4: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 67 24 18.
5: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी, तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
4: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
5: मोबाईल 84 08 803 719 आणि 02172 65 22 22.
6: अहो काका, मिठाई काय वाटताय?
4: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला, फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
6: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझेशन, 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन डीमार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
4: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
6: मोबाईल 73 5000 25 47 आणि 84 11 966 700.
7: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
8: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
7: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
8: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर DP नकाते यांचं
7: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजा चावडी जवळ, सोलापूर.
9: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
10: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
9: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
10: हे दागिने त्यांच्याकडूनच आणले.
7: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274 30 72.
11: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
12: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
13: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
14: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
13: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
15: अर्गन पा, परवा परवा पासून तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर पळा लागलास की.
16: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा.
13: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर.
7: मोबाईल 93 72 14 44 34.
17: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर साऊ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
4: मोबाईल 77 19 92 22 55.

0: मेहबूबा या चित्रपटासाठी आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आताच आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं मन्ना डे यांनी.
1: शॉटला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल.
2: तसेच सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चाटला बॅटरी सेंटर सोलापूर.
0: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात
4: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
4: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी ते

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं झोडपलं. मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक ठप्प. पुण्यात एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. आणि सहकार मंत्रालयाच्या

0: वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बेल्हे इथल्या धान्य गोदामाचं आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. राज्याच्या अनेक भागात पावसाचा कहर सुरू असल्यानं जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील मानखुर्दच्या जनता नगर परिसरात काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास 3 मजली कच्च्या चाळीतील 2 ते 3 घरं अचानक कोसळली. या दुर्घटनेत 5 लहान मुलं आणि 1 महिला अशा एकंदर 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1 जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील पाटण गावात आज पहाटे एका घरावर तरड कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत, तसंच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं पथकही रवाना झालं असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. मुंबईत गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसाचा जोर आणखी 2 दिवस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शासकीय कार्यालयं, शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व पूर्वनियोजित परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याशिवाय कोकण, ठाणे, पुणे जिल्ह्यातही पावसामुळे शाळा महाविद्यालयं आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनांनी दिले आहेत. पावसामुळे पाणी साचणं, दरडी कोसळणं असे धोके असल्यानं अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात गेले 5 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा, कुंडलिका, सावित्री आणि पाताळगंगा या 4 नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. कुंडलिका नदीचं पाणी रात्री 1:30 रोहे शहरात शिरलं आहे. आंबा नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे. कर्जत तालुक्यात भगीरथ धबधब्यानजीक मातीच्या धरणात पोहण्यासाठी गेलेला एक तरुण मृत्यूमुखी पडला. नेरळनजीक एका धबधब्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीच्या वरून वाहत असून पुराचं पाणी खेड शहराच्या काही भागांमध्ये शिरलं आहे. लगतच्या नारिंगी नदीलाही पूर आल्यामुळे खेड दापोली मार्ग आणि बाजूची भातशेती पाण्याखाली गेली असून या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. दापोलीतही अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रमुख धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस नोंदवला गेला. पंचगंगेचं पाणी यावर्षी प्रथमच नदीपात्राबाहेर आलं असून वेदगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान दरड कोसळणं आणि सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्ग तसंच जुना मुंबई पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे मुंबई किंवा मुंबई पुणे असा प्रवास करू नये, तसंच अत्यावश्यक प्रवास असल्यास प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना आणि अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मुंबईहून निघणाऱ्या काही रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू असला तरी बीड जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यातील पाऊस आणि पीक परिस्थितीबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट, पाणी टंचाई साठा अवघ्या 17% खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या. चालू हंगामात जून महिना संपून जुलै उजळला तरी मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झाले आहे. शेतीचे कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. जिल्ह्यातील लहान मोठ्या 173 धरण प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 17.25% इतका मर्यादित उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील तब्बल 81 लघु प्रकल्प कोरडे पडले असून 79 प्रकल्पांमध्ये मृतसाठ्यात म्हणजेच धोत्याखाली पाणी गेले आहे. मुख्य जलस्रोत आटल्यामुळे ग्रामीण भागात टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा जून महिन्यात पावसाने तब्बल 15 ते 20 दिवस प्रदीर्घ खंड दिला. महिन्याच्या सुरुवातीला काही भागात तुरळक ठिकाणी सरी कोसळल्या, मात्र त्याने जमिनीत पुरेशी ओल निर्माण होऊ शकली नाही. दीर्घ खंडामुळे खरीपाच्या पेरण्या पूर्णपणे लांबणीवर गेल्या आहेत. कृषी विभागाच्या अहवालानुसार जून अखेरीस जिल्ह्यात केवळ 10 ते 15% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण होऊ शकल्या आहेत. कापूस, सोयाबीन आणि बाजरी उत्पादक शेतकरी आता मोठ्या आणि दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. रवी उबाळे, बीड.
0: या प्रादेशिक बातम्या

0: आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. एसएनडीटी महिला विद्यापीठ बहुउद्देशीय शिक्षण संशोधन उद्योजकता आणि जागतिक गुणवत्तेकडे वाटचाल करत आहे. देशातल्या अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता या विद्यापीठाकडे असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात काढले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या 111व्या स्थापना दिनानिमित्त पुण्यातल्या कर्वे रस्ता संस्था परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इनोव्हेशन महाकुंभच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पुण्याचे खासदार सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणारी व्हीबीजी रामजी म्हणजेच विकसित भारत रोजगार आणि उपजीविका मोहीम या महिन्यापासून लागू झाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठीचा 25,000 कोटी रुपयांपेक्षा थोडा अधिक पहिला हप्ता काल केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून वितरित करण्यात आला. यावेळी मंत्र्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामविकास मंत्र्यांसमवेत या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावाही घेतला. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत 232 धान्य गोदामांचं उद्घाटन आणि हस्तांतरण होणार आहे. यामध्ये पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे इथल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचंही उद्घाटन होणार आहे. स्थानिक पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला केंद्र शासनाच्या जागतिक स्तरावरील धान्य गोदाम योजनेअंतर्गत हे गोदाम मंजूर झालं आहे. याशिवाय जळगावमधील भारतीय बीज सहकारी समिती मर्यादितच्या टिश्यूकल्चर सुविधांचं भूमिपूजनही होणार आहे. याच कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीनं आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये समारोप झाला. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र व्हायला पाहिजे. त्या माध्यमातून केवळ गोसंरक्षणच नव्हे तर संशोधनही व्हायला पाहिजे. गोआधारित उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेलाही राज्य शासन गती देत आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं. आदिशक्ती आणि टू व्हील्स ऑफ होप सायकल बँक या उपक्रमांतर्गत राज्यातील 10 लाख विद्यार्थिनींसाठी सायकल वितरण अभियानाला काल बारामतीमध्ये प्रारंभ झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्वाकांक्षी उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह कोकणाला पावसाने झोडपलं. मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक ठप्प. पुण्यात एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. आणि सहकार मंत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बेल्हे इथल्या धान्य गोदामाचं आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या मोबाईल ऍपवरून देखील आमच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेत आहात. सकाळचे 7:20 होत आहेत.
2: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20.
3: गेल्या 94 वर्षांपासून रुग्णसेवेसाठी कार्य करणारी पेशंट्स रिलीफ असोसिएशन अर्थात भावे रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह संस्था सोलापूर.
4: वॉकर, फाउलर बेड, कमोड, व्हीलचेअर, नॅब्युलायझर यासारख्या वस्तू अल्पदरात मिळतात.
3: तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फक्त 100 रुपयात फिजिओथेरपी उपचार होतात.
4: गरजू रुग्णांसाठी मोफत रक्त पुरवठा आणि अल्पदरात रक्त तपासण्या केल्या जातात.
3: भावे रुग्णोपयोगी संस्था, नवी पेठ, सोलापूर. मोबाईल 9:30, 9:78, 15:12.

0: संस्थेच्या स्मृती दालनास अवश्य भेट द्या.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
2: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
3: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
4: ऐका साहित्य संपदा.
5: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
4: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी.
3: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
4: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
3: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव.

श्रोतेहो, आता एक नजर आमच्या आज सकाळी प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर. सकाळी 7:40 प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, तर 7:50 न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी ठीक 8 समाचार प्रभात हे राष्ट्रीय बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 टायनी ग्लॅन्ड्स एन्डो क्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:20 दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:40 मराठी गाणी प्रसारित होतील. सकाळी 9:00 पुन्हा एकदा मराठी गाण्यांचा आस्वाद आपण घेऊ शकाल. नऊ 15 खमंग रुजकर हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 9:20 सोलापूरची नाट्यगाथा आपण ऐकू शकाल. 9:30 ते 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10:00 चित्रबेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:30 सीआयईटी एनसीईआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:00 मराठी गाणी, तर 11:30 हिंदी गाणी प्रसारित होतील. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 1:00 ते 5:00 विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आज सकाळी प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची. आकाशवाणी सोलापूर, 7:25 झाली आहेत. थोड्याच वेळात दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत, काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, तर वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सोनेशन आहे, डाटा थेफ्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे, की ज्याला जनसामान्यांमध्ये जे नाव आणि ओळखलं जातं, अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, यूपीआय फ्रॉड आहे, क्यूआर कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: अच्छा सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोन बद्दल पण आता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाही. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तांबू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाऊनलोड करता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाऊनलोड करेल, कुठली लिंक डाऊनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत, हे सगळेच्या सगळे तुमच्या फोनमधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोनमध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही,
0: SMS
1: टेक्स्ट मेसेज. जे टेक्स्ट मेसेज येतात हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या मधून अलर्ट येत असतात, की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंटमधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंटमधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट झालेले आहेत, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल, तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते, आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंटमध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो, आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे आणि या अकाउंटमध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे.

0: आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंगसाठी दिलेला आहे किंवा मोबाईल बँकिंगसाठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोनमध्ये असणं आवश्यक आहे.
1: अच्छा.
0: बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोनमध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो आणि ज्या मोबाईलवरती अलर्ट ज्या सिम कार्डवरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्टनुसार तुम्ही 1930 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर. पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या युपीआय वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा, बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पीडीएफ फाईल नसते.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतं. पीडीएफ फाईल असेल जी पीडीएफ फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कुणी जर पाठवली असेल तर ती पीडीएफ फाईल कधी आपण ओपन करू नये. आणि समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंटमधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही युपीआय पेमेंट करत असाल तर त्याचा पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला ओटीपी येत असतो. तर ओटीपी आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा
1: आहे.
0: म्हणजे तुमच्या फोनमध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोनमधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
1: नक्कीच सर. कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात.
1: हा,
0: खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करू लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोण एक सवयछेड व्यक्ती आहे त्याच्या अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाईप करता ते सायबर गुन्हेगारला कळू शकतं.
1: अच्छा.
0: जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कुणीही घाई करू नये. काही गरज नाही.
1: गरज नाही. आपण तसेच ठेवले
0: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील. परंतु आपण 1930 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंटवरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये.
1: अच्छा.
0: ही जर तुम्ही सायबर 1930 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळा कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रॅन्डमली अनेक लोकांच्या अकाउंटवरती पैसे टाकतात आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंटच फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंटमधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही.
0: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही. त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 1930 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 1930 जी सिस्टीम आहे सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर्स म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटनी कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटनी कनेक्ट याचा अर्थ असा आहे एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते.

0: तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखाद्या ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लाईक पट्टी देऊन टाकता कारण का ते इरिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटरवर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेले आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचा प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा, श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: FM वाहिनीच्या 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 7:39 होत आहेत. आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आपण ऐकूयात. श्रोते हो, प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धोक्याच्या दुलिया आणि वर्षा ऋतूतील मोरांचं मनमुराद नाचणं. असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 सोलापुरात कोणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? या अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेबलेंथ. सकाळचे 7:40 झालेली आहेत.
2: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवाद, संधिवाद, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची

0: कार्टिलेज रीजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट. हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
3: आता ऐकूयात प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: चलो निकले क्या?
6: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
5: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हांडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689 11240.
8: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
9: नमस्ते.
8: जेव्हा आपण फर्निचर घेतो तेव्हा काही दिवसांनंतर, काही महिन्यांनंतर आपल्याला त्याबाबतीत कंप्लेंट्स जाणवायला लागतात, तर याबद्दलच आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. वॉर्ड्रोब आणि सोफा हे सतत वापरले जाणारे फर्निचरचे प्रकार, हे याची काही गॅरंटी वॉरंटी असते का, किंवा हे इतक्या लवकर खराब का होतात?
9: ऍक्च्युअली कसं असतं की वॉरंटी असते, 2 वर्ष 3 वर्ष वॉरंटी असते मटेरियलला. इम्पोर्टेड असेल तर वॉरंटी नसते. पण याच्यामध्ये सुरुवातीलाच कस्टमरनं काळजी काय घ्यावी लागते, कारण की फर्निचर आता मॉड्युलर मध्ये आहे, सगळं फ्लॅट पॅक येतं, घरी येऊन तुमचं असेंबल होतं. तर ज्यावेळेस असेंब्लीला लोक येतात त्यावेळेस त्याच्याकडनं पूर्ण लेवलमध्ये तुम्ही फर्निचर फिटिंग करून घेतलं पाहिजे. जर लेवल नसतील तुमच्या, कारण नॉर्मली काय होतं की आपल्याकडं कन्स्ट्रक्शन, हा कन्स्ट्रक्शन मध्ये कुठंच लेवल मिळत नाही, त्यामुळे फर्निचरला प्रॉब्लेम. हा फर्निचरचा प्रॉब्लेम नाही, हा ऍक्च्युअली लेवलचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही ती काळजी घ्या की तुमचं फर्निचर लेवलला फिट आहे. इन केस समजा काय कंप्लेंट आली, आवाज येतोय, काय येतोय, तर तुम्ही कॉल करून बोलू शकता कार्पेंटरला. वेळीच जर मेंटेनन्स झाला तर तुम्हाला पुढचा त्रास कमी होऊन जातो. आता हे झालं तुमचं वॉर्डरोब संदर्भातलं. इवन सोफ्यामध्ये पण काय आहे की सोफ्यामध्ये आपल्याकडे 3 सीटर 2 सीटर असा प्रकार आहे. आता त्याच्यात काय होतं की नॉर्मली 4 कोपऱ्यामध्ये 4 लेग असतात,
8: बरोबर,
9: सेंटरला लेग नसतो. तर आम्ही ती काळजी घेतो की प्रत्येक सोफ्याला मध्ये एक सेंटरला आम्ही लेग देतो, कारण की आपल्याकडे काय होतं की वापर तसा होत नाही, थोडासा रफ वापर राहतो. मग त्याला आम्ही सेंटर लेग देतो. सेंटर लेग दिल्यामुळे काय होतं की तुमचा लोड जो आहे तो इव्हनली डिस्ट्रीब्युट होऊन जातो,
8: बरोबर, स्टडीनेस येतो.
9: हा, त्याला स्टडीनेस दाखवतो आणि त्याची लाईफ तुम्हाला चांगली मिळते. अगदी 5-10 वर्ष म्हणलं तरी तुमचा सोफा व्यवस्थित चालतो. आणि त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या कुशनवरती पडतो. कुशनचा तुम्हाला खाली जर त्याला सपोर्ट असेल तर तो फर्मनेस जसा सुरुवातीला तसाच तुम्हाला 2 वर्ष 4 वर्ष मिळून जातो. ह्या छोट्या छोट्या जर तुम्ही काळजी घेतल्या तर तुमचं पुढचा मेंटेनन्सचा प्रकार कमी होऊन जातो.
8: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि विविध ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड एमआयडीसी सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156 77 7003. जाधव सर, जसं आपण वॉर्ड्रोब सोफ्याबद्दल बोललो तसंच बेड किंवा मॅट्रेस हे सुद्धा खूप वापरले जाणारे प्रकार, तर याच्याही बऱ्याच कंप्लेंट येतात की बेडची ट्रॉलीच सरकत नाही, बऱ्याचदा अडकून राहते, किंवा हायड्रॉलिक असेल तर काही दिवसानंतर वर्षानंतर ते ऑपरेट होत नाही, अडकून बसतात, त्याबद्दल काय सांगाल?
9: त्याच्यात काय होतं की हायड्रॉलिकला तुमचा जर वापर असेल तर इश्यू नसतो, जर वापर नसेल तर त्याचे हायड्रॉलिक जाम होतात, डस्ट राऊंड राऊंड राऊंड ते ऑपरेट होत नाहीत. मग त्याला तुम्हाला एकच सोल्युशन आहे की रिप्लेसमेंट.
8: ओके.
9: आणि ते मार्केटमध्ये अवेलेबल असतात, फार काय कॉम्प्लिकेटेड गोष्ट नाही. नाहीतर लोकांच्या डोक्यात काय असतं की हायड्रॉलिक खराब झालं तर परत मिळणार का? आपल्या जशा गाड्यांच्या डिक्की असते पाठीमागं, त्याला एक शॉक ऑब्झर्वर असतो, हायड्रॉलिक सिलेंडर असतो, सेम तशीच कन्सेप्ट त्याला पण आहे. आणि ते तुम्हाला त्याच्यावरती स्पेसिफिकेशन असतात प्रत्येक हायड्रॉलिकवरती, त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे तुम्हाला मार्केटमध्ये पण अवेलेबल होतं, ते इझिली तुम्ही ते रिप्लेस करू शकता. सेकंड म्हणजे तुमचे मॅट्रेस आले. मॅट्रेस सगळ्यात मेजर इश्यू काय मॅट्रेसचा की लोकांना एक 10 वर्ष वॉरंटी, 15 वर्ष वॉरंटीवाला मॅट्रेस माहिती आहेत. वॉरंटी आहे ठीक आहे, पण त्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागते. मॅट्रेस मध्ये मेजर काय आहे की तुम्ही जशी आता मॅट्रेस वापरताय सेम त्याच पोझिशनला तुम्ही वर्ष मॅट्रेस नाही वापरू शकत, त्याला तुम्हाला रोटेट करावी लागते. तर त्याचा इम्पॅक्ट काय पडतो की जिथं तुम्ही रेग्युलर जास्त वापर होतोय तिथे खड्डा पडत नाही. तुम्ही 10 वर्षवाली मॅट्रेस जरी असले तर त्यांचं सुद्धा

0: वॉरंटीचा क्रायटेरिया हाच आहे की तुम्ही रोटेट करून मॅट्रेस वापरली पाहिजे.
1: बरं बरं. तेव्हा श्रोते हो, नवीन फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि इंटरनॅशनल ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 9156770703 9156777703. पुन्हा भेटूयात. प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. आता ऐकूयात श्वास हेल्थ केअर सांगली यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
5: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. मडके सर नमस्कार.
6: नमस्कार.
5: सर, आपण श्वसन विकारांबद्दल या कार्यक्रमात बोलत असतो. आज मला तुम्हाला विचारायचंय की वयात येणाऱ्या मुलांमध्ये बऱ्याचदा असं दिसतं की या मुलांना धाप लागते किंवा दमा असतो काही स्वरूपाचा आणि काहीही औषधं घेतली तरी तो बरा होत नाही. ही वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातात, ट्राय करत राहतात पण मग त्रस्त असतात. तर अशा काही केसेस असतात का आणि याला काय म्हणतात?
6: खरं तर वयात येणाऱ्या मुलांसाठी आम्ही जनस्वास्थ्य संघटनेतर्फे इचलकरंजीमध्ये गेली अनेक वर्ष, म्हणजे 20 वर्षांहून अधिक काळ आम्ही कार्यक्रम राबवत असतो. वयात येणाऱ्या मुलांमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात, म्हणजे ज्या अंतःस्रावी ग्रंथी असतात त्यामध्ये बदल होत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये मानसिक तणाव एक प्रकारचा असतो, एक प्रकारचा मानसिक तणाव, आणि ते अशा मानसिक तणावाच्या हिंदोळ्यावर असतात आणि त्याचं पर्यवसन म्हणून त्यांना दम्यासारखा त्रास होऊ शकतो. की दमा म्हणजे शरीरातल्या, म्हणजे फुफ्फुसातल्या श्वासनलिका आकुंचन पावणं काही काळासाठी आणि श्वास आत घ्यायला आणि सोडायला त्रास होणं म्हणजे दमा. त्यामुळे खरं तर पालकांनी घाबरून जायचं कारण नाही. पण बऱ्याचदा आम्ही बघतो की अशी मुलं, विशेषतः 9वी 10वी आणि 11वीला असणारी मुलं, तर या मुलांच्यावर घरामध्ये एक विशिष्ट प्रकारचा तणाव असतो. म्हणजे घरामध्ये जेव्हा 10वी येते, घराला 10वी लागली म्हणजे वाळवी लागल्यासारखा प्रकार असतो आणि बरेच पालक हे अत्यंत संवेदनशील होतात आणि ही संवेदनशीलता फुफ्फुसांच्या श्वासनलिकांची संवेदनशील वाढवते.
5: अच्छा.
6: आणि मग त्यांना हा त्रास होतो. आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये फंक्शनल डिस्निया नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे मज्जातंतूंवर वेगळा परिणाम होऊन, म्हणजे सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक असे दोन प्रकारच्या मज्जातंतूंचे प्रकार असतात. म्हणजे ज्याला आपण स्वायत्त मज्जासंस्था म्हणतो, ज्याच्यावर कुणाचंच नियंत्रण नाही, म्हणजे जे आपल्या प्रक्रिया सुरू असतात की हृदयाचे ठोके सुरू असतात, श्वास सुरू असतो, अन्नपचन सुरू असतं आणि या प्रकारच्या ज्या काही क्रिया असतात ज्या आपल्या हातात नसतात, पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम, या संस्थेवर परिणाम होऊन या मुलांना दम लागतो.
5: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 7385 7385 63934. डॉक्टर मडके सर, तुम्ही सांगताय मग या मुलांमध्ये होणारा दमा, त्याची ट्रीटमेंट काय असते?
6: दमा हा अनुवंशिक असतो, म्हणजे आई किंवा वडील यांना असेल तर मुलांना होऊ शकतो.
5: अच्छा.
6: होतोच असं नाही. आणि ज्या मुलांना असा त्रास होतो त्या मुलांमध्ये काही काही वेळा असा इतिहास असतो की लहानपणापासून त्रास आहे पण आता 8वी 9वीला गेल्यापासून वाढलाय. याचं कारण पुन्हा एकदा मी सांगतो की मानसिक तणाव. आणि मग मी त्यांना प्रश्न विचारतो की बाबा घरी किती मुलं आहेत, मग धाकट कुणी आहे का, त्याचं कौतुक जास्त होतंय का आणि याच्याकडे दुर्लक्ष होतंय का, किंवा याच्यावर अभ्यासासाठी आई बाबांपैकी कुणाचा का, असा सतत शाब्दिक मारा होतो का, या गोष्टी श्रोते खूप महत्वाच्या आहेत. अर्थात ट्रीटमेंट महत्वाची आहेच. अशा रुग्णांना श्वासनलिका रुंद करणाऱ्या औषधं द्यावी लागतात. ही औषधं दिली की त्यांचा त्रास कमी होतो, पण ऍट द सेम टाइम त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड करणं फार महत्वाचं आहे. त्यांना समपातळीवर आणणं आणि मोनोलॉग न होता डायलॉग होणं महत्वाचं आहे. या गोष्टी केल्या तर मला वाटतं आपण त्या मुलांच्या दम्यावर मात करू शकतो. आणि दमा कायमचा, हो हो पुन्हा एकदा सांगतो, कायमचा आपण

0: घालवू शकतो, पण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. आणि औषधोपचाराबरोबर मानसिक तणाव कमी करण्यासाठी पालकांनी सक्रिय राहणं आणि सकारात्मक प्रयत्न करणं फार
1: गरजेचं आहे. नक्कीच. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात पुन्हा भेटूया डॉक्टरांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्वास हेल्थ केअर सांगली यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. 7:51 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता ऐकूयात न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
5: नोकरी नाही चिंता नको, सरकार मान्य ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंग कोर्स शिका आणि कमवा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल संडे बॅचेस, आजच प्रवेश घ्या आणि डिस्काउंट मिळवा.
6: होय, सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स, यशस्वी होण्याची गुरु किल्ली.
7: न्यू एज कॉम्प्युटर्स 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी सोलापूर. मोबाईल 9822071778.
4: श्रोते हो नमस्कार, आपण भेटणार आहोत न्यू एज कॉम्प्युटर्सचे संस्थापक शैलेश थिगळे सरांना. सर नमस्कार.
8: नमस्कार श्रोते हो.
4: सर, मोबाईल रिपेअरिंग कोर्स याविषयी काय सांगाल?
8: आज अन्न वस्त्र आणि निवारा याबरोबरच मोबाईल ही एक गरजेची वस्तू आहे, त्यामुळे मोबाईल क्षेत्रात रिपेअरिंगच्या संधी अत्यंत वेगाने वाढत चाललेल्या आहेत. मोबाईल रिपेअरिंग क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी आहेत. मोबाईल रिपेअरिंगमध्ये भरपूर पैसे मिळू शकतात, यामुळेच तरुण तरुणी मोबाईल रिपेअरिंग क्षेत्रात आपले करिअर करू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी अत्यंत अल्प भांडवलामध्ये स्वतःचे मोबाईल रिपेअरिंग सेंटर आपल्या गावामध्ये शहरामध्ये न्यू एज कॉम्प्युटरच्या मार्गदर्शनाखाली सुरू करू शकतो.
4: वा, खूपच छान. सर, आपल्या न्यू एज कॉम्प्युटर्समध्ये जो मोबाईल रिपेअरिंग कोर्स आहे तो सरकार मान्य आहे का?
8: हो, न्यू एज मध्ये जो कोर्स चालवला जातो हा सरकार मान्य कोर्स आहे. हा कोर्स महाराष्ट्र शासनातर्फे चालवला जातो आणि प्रमाणपत्र देखील महाराष्ट्र शासनातर्फेच मिळतं. एक मोबाईल जर आपण दुरुस्त केला तर साधारणपणे 100 ते 150 रुपये हा विद्यार्थी कमवू शकतो, आणि दिवसभरामध्ये साधारण 5 ते 10 मोबाईल रिपेअर केले तर विद्यार्थी दिवसभरामध्ये 500 ते 1500 रुपयापर्यंत कमाई करू शकतो. म्हणजेच महिन्याला 15,000 ते 45,000 रुपयापर्यंत विद्यार्थी कमाई करू शकतो. या व्यतिरिक्त नोकरी किंवा शिक्षण घेत असताना एक एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी मोबाईल रिपेअरिंग कोर्स हा निश्चितच फायदेशीर ठरू शकतो.
4: सर, यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
8: यासाठी 10वी पास किंवा नापास विद्यार्थी हा सरकार मान्य कोर्स करू शकतो. शासनातर्फे याला फक्त 25 जागा आहेत आणि याला वयाची कोणतीही अट नाही. हा कोर्स मराठी भाषेतून शिकवला जातो. याच्या सकाळ दुपारी किंवा संध्याकाळी अशा सोयीस्कर वेळा आहेत. तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी न्यू एजने स्पेशल संडे बॅचचे आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी आठवड्यातून फक्त रविवारी येऊन हा सरकार मान्य कोर्स पूर्ण करू शकतो. हा कोर्स 6 महिन्यांचा पार्ट टाइम कोर्स असून यामध्ये आम्ही बेसिक मोबाईल रिपेअरिंग पासून ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंगचे ट्रेनिंग देतो. यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा दोन्ही गोष्टींचं ट्रेनिंग दिलं जातं. तसेच यामध्ये मोबाईल रिपेअरिंग मधल्या ज्या काही विविध समस्या असतात, जसं की चार्जिंग प्रॉब्लेम येतो, डिस्प्ले फुटतो, डिस्प्ले पाण्यामध्ये पडतो, रिंगर, स्पीकर, माईक इत्यादी, याविषयीची पूर्ण माहिती ही आम्ही प्रॅक्टिकल सह विद्यार्थ्यांना शिकवतो. न्यू एजचे स्वतःचे मल्टी ब्रँड मोबाईल रिपेअरिंग सर्व्हिस सेंटर असून यामध्ये आलेले मोबाईल हे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये दाखवले जातात आणि त्यांच्या समक्ष हे मोबाईल रिपेअर केले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा निश्चितच फायदा होतो.
4: हा सरकार मान्य मोबाईल रिपेअरिंग कोर्स केल्यानंतर नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी काय आहेत?
8: या कोर्समध्ये भरपूर प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिले जात असल्यामुळे कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी स्वतःचे मोबाईल रिपेअरिंग सेंटर सुरू करू शकतो अथवा नामांकित मोबाईल कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नोकरी देखील करू शकतो. या सर्व्हिस सेंटरमध्ये पगार देखील उत्तम असतात. सोलापुरातील बऱ्याच सर्व्हिस सेंटरमध्ये न्यू एजचे विद्यार्थी हे कार्यरत आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपापल्या गावामध्ये शहरामध्ये मोबाईल रिपेअरिंग सेंटर सुरू केलेले आहेत. यासाठी न्यू एज कॉम्प्युटरतर्फे त्यांना मार्गदर्शनही दिले जाते. तसेच अल्पदरात मोबाईल रिपेअरिंग किट देखील उपलब्ध करून दिले जाते.
4: सर, यासाठी फी कशी भरायची असते?
8: यासाठी फीज ही हप्त्याने भरता येते किंवा एकदम ही भरता येते. यासाठी स्पेशल डिस्काउंटही दिला जातो.
4: सर, महिलांनी या मोबाईल रिपेअरिंगच्या क्षेत्रामध्ये पुढे यावं यासाठी

0: नियोजकतर्फे काही विशेष योजना आहे का?
1: हो, निश्चितच आहे. महिला आणि मुलींनी या क्षेत्रात पुढे जावे यासाठी नियोजकतर्फे महिला आणि मुलींसाठी 50% डिस्काउंट हे फीमध्ये आम्ही देतो, जेणेकरून त्यांनी देखील हा कोर्स शिकावा आणि स्वावलंबी व्हावं.
0: हा कोर्स करण्यासाठी कुठे संपर्क साधावा?
1: हा कोर्स करण्यासाठी न्यूएज कॉम्प्युटर्स 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी या ठिकाणी संपर्क साधावा.
0: मोबाईल नंबर काय सांगता येईल?
1: 98-220-71-77-8.
0: सर, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.
2: काय यश, नवीन गाडी घेतलीस?
3: होय काकू, मी सरकार मान्य न्यूएज कॉम्प्युटर्स मध्ये ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स केलाय आणि ब्रँडेड सर्व्हिस सेंटर मध्ये जॉबही करतो.
2: होय, सरकार मान्य न्यूएज कॉम्प्युटर्स, यशस्वी होण्याची गुरुकिल्ली.
3: न्यूएज कॉम्प्युटर्स 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी सोलापूर. मोबाईल 9822071778.
0: न्यू एज कॉम्प्युटर्सची न्यू ऑफर, जुना कॉम्प्युटर द्या आणि अल्प दरात नवीन कॉम्प्युटर घ्या. मोबाईल 98-220-71-77-8.
4: न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला.

लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सवळाराम यांचं भक्तिगीत आताच आपण ऐकलं. आकाशवाणी सोलापूर सकाळचे 8 वाजता आहेत. थोड्याच वेळात समाचार प्रभात हे राष्ट्रीय बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतोय.

0: आपण भेटणार आहोत लहान मुलांच्या आंतरग्रंथीय विकारतज्ञ डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना.
1: डॉक्टर अमृता साठे नमस्कार.
2: नमस्कार
1: डॉक्टर. सध्या आपण लहान मुलांच्या मधुमेहाबद्दल बोलत आहोत.
0: डॉक्टर, तुम्ही काही नामवंत व्यक्तींना मधुमेह झाला आणि त्यावर त्यांनी कशी मात केली याबद्दल सांगत होता.
2: पूर्वीच्या काळात एक क्रिकेटर होते पाकिस्तानचे वसीम अक्रम नावाचे, जे चांगले फेमस होते. ते सुद्धा वयाच्या 7व्या वर्षापासून इन्सुलिन घेत आहेत, पण ते इंटरनॅशनल क्रिकेट खेळून वर्ल्ड कप खेळून आपल्या देशाला गाजवू शकले तर आपणही काहीच करू शकतो.
1: नक्कीच, म्हणजे जरी लहान मुलामध्ये मधुमेह आढळला तरी काळजीचं काम नाही. आपण
2: जर इन्सुलिन घेतलं
1: तर व्यवस्थित घेतलं,
2: अगदी अगदी, पण इन्सुलिन जर नाही घेतलं किंवा अशा वेळेला जर आपल्याला वाटलं की दुसरं काहीतरी ट्राय करूया,
1: हो खरंय,
2: जर इन्सुलिन सोबत इतर कुठलंही पथी ट्राय केली तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण इन्सुलिन सोडून केलं तर मात्र जीवाला धोका होऊ शकतो मुलांच्या.
1: हे सगळ्यात लक्षात घेणं गरजेचं आहे. या मधुमेहाच्या उपचारांमध्ये अलीकडच्या काळात जी अत्याधुनिकता आलेली आहे त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय. गेल्या भागामध्ये आपण 4 वेळेला मुलांना इन्सुलिन घ्यावंच लागतं असं सांगितलं, तर याच्यामध्ये काय सुधारणा होत आलेली आहे?
2: तर जसं आपण 4 वेळेला इन्सुलिन घेतो तर त्या प्रत्येक इंजेक्शनच्या आधी ऍटलिस्ट किमान 3 इंजेक्शनच्या आधी आपल्याला शुगर तपासणी करावी लागते की किती जास्त आहे, आपल्याला वाढवून घ्यायला लागणार आहे का डोस, किंवा कमी तर नाही झालीये ना, अशा वेळेला ग्लुकॉन डी तर नाही घ्यायला लागणार ना. मग ह्याच्यात बघायला गेलं तर प्रिक, आपल्याला नीडल प्रिक खूप होतात. तर पूर्वीच्या काळी इन्सुलिन फक्त मोठ्या जाड्या स्टीलच्या सिरिंजेसनीच देता येत होतं. त्याच्यानंतर इन्सुलिन सिरिंज आली ज्याची बारीक होती, जवळजवळ 7 mm ची नीडल होती. आता पेन आलेला आहे ज्याचा अगदी 4 mm ची एकदम बारीक सुई असते, जी आपल्याला 3-4 वेळेला टोचल्यानंतर बदलावी लागते, त्यामुळे ती जाड होत नाही आणि दुखत नाही. अशा ह्यानी बाळांना स्वावलंबी करायला आपल्याला खूप सोपं झालेलं आहे. ते स्वतःच स्वतः मुलं घेऊ शकतात. 7-8 वर्षाच्या पुढची मुलं तर अगदी 6-7 वर्षाची सुद्धा. काही मुलं आहेत ज्यांना लखनौमध्ये वगैरे आम्ही ट्रीट करत होतो, ती 4 वर्षाची मुलं सुद्धा स्वतःची स्वतः घेऊ शकत होती. इतकं सोपं झालेलं आहे पेन स्वरूपात देणं. हे एक पद्धत झाली जी आता आपल्याला कॉमनली इंडियात मिळत आहे.
0: श्रोते हो, आपल्याही मुलांमध्ये मधुमेहाची काही लक्षणं नाहीत ना, याविषयी आपल्या मनात काही शंका असतील तर आपण त्वरित डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना भेटू शकता. त्यांचं हॉस्पिटल आहे दत्त चौकातल्या डोळ्याच्या बोळामध्ये. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887735482. डॉक्टर अमृता अश्विन साठे, आपण आधुनिक पद्धतीबद्दल बोलत होतो.
2: याच्याही पलीकडे जी 4-5 वर्षापूर्वी फक्त परदेशात होती, आता गेल्या 4-5 वर्षापासून इंडियात मिळायला लागली आहे. महाग आहे नक्कीच, पण काही गव्हर्नमेंट स्कीम्स मध्ये थोडं त्यातनं आपल्याला रिलीफ मिळतं. जसं सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम आहे, तर जे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये काम करणारे आहेत त्यांना काही टक्के त्याच्यात डिस्काउंट मिळते, म्हणजे इन्सुलिन पंप ह्या गोष्टी करता जो पंप विकत घेण्याची प्रक्रिया आहे. आता हा पंप म्हणजे काय, तर जे आपल्याला कंटिन्यू शरीरात इन्सुलिन प्रत्येक तुमच्यात आणि माझ्यात आहे, जे त्या बाळांमध्ये होत नाही आणि आपण प्रयत्न करतोय 4 वेळेला देऊन ते कंटिन्युअस असर ठेवण्याचं, त्याचं काम तो पंप करतो, कंटिन्यू सोडत राहतो, म्हणजे सारखं टोचायला लागत नाही. एकदा टोचून ती नीडल आत ठेवली की 3-4 दिवस ती आतच राहते आणि त्यातनं कंटिन्यू इन्सुलिन जात राहतं. आपल्याला बदलावं लागतं वरचेवर, त्याला परत परत भरावं लागतं, त्याच्या प्रक्रिया वेगळ्या आहेत, पण यांनी सारखं सारखं टोचणं कमी होतं, बंदच होऊन जातं, त्यांनी ऍक्सेप्ट करणं ट्रीटमेंट वाढतं.
1: मधुमेहाच्या संदर्भात ज्या पालकांना अधिक माहिती घ्यायची असेल किंवा आपल्या मुलांची तपासणी करून घ्यायची असेल तर आपण त्यांना सांगूया की टायनी ग्लँड्स एंडोक्लिनिक जे दत्त चौकातल्या टोळ्याच्या बोळामध्ये आहे तिथे आपण लहान मुलांच्या आंतरग्रंथीय विकारतज्ञ डॉक्टर अमृता साठे यांना भेटू शकता आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता किंवा लहान मुलांची चाचणी देखील करून घेऊ शकता. आपला संपर्क क्रमांक आहे 78 87 73 54 82, 7887735482.
0: डॉक्टर अमृता अश्विन साठे यांनी अतिशय चांगली माहिती आपल्याला दिली. मी अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. धन्यवाद, नमस्कार.
3: टायनी ग्लँड्स एंडोक्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. 8:21 आणि 30 सेकंद होत आहेत. आता ऐकूया.

0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळे अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळे आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, भारतात बहुधा प्रत्येक राज्यागणिक सोन्याच्या बांगड्यांचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, त्यातही बरीच व्हरायटी असते. हेच भारतीय सुवर्ण अलंकारांचं वैशिष्ट्य आहे. तर आज कलकत्ती बांगडी म्हणजे काय आणि त्याचं वैशिष्ट्य कोणतं हे आपल्याला सांगणार आहेत पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. नमस्कार.
4: नमस्कार
2: मोडक सर. आतापर्यंत आपण खिळाच्या बांगड्या किंवा पैलू पाटल्या बांगड्या याच्याविषयी माहिती घेतली. ह्या सगळ्या पारंपरिक बांगड्या झाल्या, पण आधुनिक काळात काहीतरी वेगळं डिझाईन हवं असतं आणि कलकत्ती बांगड्या असं आम्ही नाव ऐकलंय, तर वेगवेगळे पार्टिकल्स वापरून असं त्या बांगड्या केल्या जातात, तर याच्याविषयी आम्हाला डिटेल माहिती सांगा.
4: जनरली जे तुम्ही पार्टिकल म्हणताय त्याच्यामध्ये रवा जो असतो तो जास्त वापरला जातो आणि तो रवा वापरून त्या डिझाईन क्रिएट केली जातात.
2: बरोबर.
4: आणि हे जास्त करून कलकत्ता साईडचे जे कारागीर आहेत जे बारीक काम करू शकतात आणि क्रिटिकल काम असतं तर ते लोक करतात. तर कलकत्ती बांगडी म्हणजे साधारणपणे त्यामध्ये रवा कामच असतं आणि तो रवा वेगवेगळ्या प्रकारे सेट करून त्यातून डिझाईन क्रिएट केले जातात. त्यामुळे त्या डिझाईनला लिमिट काही नाही, म्हणजे कलकत्ती बांगडी म्हणजे एक विशिष्ट डिझाईनच असं नाही, तर रव्यातून क्रिएट केलेली वेगवेगळी डिझाईन्स ते कलकत्ती बांगडी. कारण कलकत्ती बांगड्यांमध्ये सुद्धा परत बेस बांगडीचा असतो आणि त्याच्यावरती तो रवा काम म्हणजे ते सोल्डर करून केलं जातं आणि 11 ते 12 ग्रॅम मध्ये एक बांगडी बनते, 15 ग्रॅम मध्ये पाटली बनते, कारण ते रव्याला जास्त वजन नसतं, अगदी बारीक ते असतं. त्यात कारागिरी आणि नक्षीकाम करण्याची मजुरीच जास्त असते. साधारणपणे याला मजुरी 14% असते, 12% ते 14% आणि दिसायला खूप छान दिसतं, कारण की त्यात पण दोन प्रकारची पॉलिश होऊ शकतात. रव्याला मॅट फिनिश करू शकता, बाकीच्या बेसला तुम्ही ग्लॉस करू शकता, याला पण बाजूनी तुम्ही ती काणस बांगडी सोल्डर करू शकता. तर अतिशय सुंदर दिसणाऱ्या कलकत्ती बांगड्या आहेत. आणि यातला आणखीन एक जो प्रकार आहे तर चोटला नमुना असंच त्याला म्हणतात.
2: चोटला नमुना
4: तर ती कलकत्त्याच्या बाजूनीच बनून येते, म्हणजे त्या भागातून. तर तो जो रवा असतो बारीक बारीक, तर त्या रव्यानी आपली वेणी जशी घालतो आपण केसांची, तसं वेणी घातल्यासारखे ते पेड असे जे असतात तर तसे ते रव्यातून क्रिएट केले जातात. आणि साधारणपणे दर एक 2 सेंटीमीटर नंतर एक आडवी रेघ, दर एक 2 सेंटीमीटर आडवी रेघ, किंवा मग सलग ते पेडांचे आकार, असे दोन्ही प्रकार असतात. परत त्यातही 2 प्रकारची पॉलिश होऊ शकतात, की मधला जो रवा काम आहे त्याला मॅट फिनिश, बाकीच्याला ग्लॉस फिनिश, किंवा सगळं पूर्णच्या पूर्ण ग्लॉस फिनिश. आणि हे सुद्धा याला चमक खूप चांगली मिळते, कारण की ते जे पेडाच्या आकाराचे डिझाईन केलेलं असतं त्यात मी सांगितलं असं वेगवेगळी जर पॉलिश केली 2 प्रकारची तर ते स्पार्कल चांगलं होतं, चमकून चांगलं येतं. त्याची साधारण 14% ते 16% मजुरी असते. साधारणपणे 2 बांगड्या आणि आपलं 4 बांगड्या आणि 2 पाटल्या करायचं म्हटलं तर पाटली साधारणपणे 20 ग्रॅमची म्हणजे 40 ग्रॅमची आणि 12 ग्रॅमच्या बांगड्या म्हणजे ते साधारणपणे 28 ते 50 ग्रॅम, तर साधारणपणे 70-80 ग्रॅमपर्यंत 4 बांगड्या आणि 2 पाटल्या होऊ शकतात.
2: पुन्हा याच्यात वजनाप्रमाणे
4: आणि त्या त्यावेळेच्या किमतीप्रमाणे मजुरीची किंमत होणार, सोन्याची किंमत होणार, त्याच्यावरचा 3% GST होणार. तर या दोन्ही प्रकारच्या ज्या बांगड्या आहेत कलकत्ती त्या अतिशय सुंदर दिसतात आणि खुलून दिसतात, त्याला एक सौंदर्य आहे त्या बांगड्या.
2: बरोबर मोडक सर, आज आपण आम्हाला कलकत्ती बांगडी म्हणजे नेमकं काय, त्याचं वैशिष्ट्य काय असतं, त्याची लोकप्रियता एवढी का आहे, या सगळ्याची खूप छान माहिती दिलीत. मी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद.
4: धन्यवाद.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळे आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
0: दागिना सोन्याचा असो

0: वा हिऱ्यांचा दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळे अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. रचना खडीकर, योगेश खडीकर आणि क्षमा खडे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं बालगीत आपण ऐकूया. जलसंगीत मीना खडीकर यांचे.
1: बोला ना अर्श कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बो, अरे पाऊस पडेल का.

मीना खडीकर यांच्या संगीत नियोजनात कवी मंगेश पाडगावकर यांचं बालगीत आताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 8:30 होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची पायाभरणी. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता. आणि महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा कहर. केरळमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर जात आहेत. पहिल्या टप्प्यात ते इंडोनेशियाला भेट देतील. उभय देशांमध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी पातळीवरील संबंध प्रस्थापित झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची पहिलीच द्विपक्षीय भेट आहे. या भेटीत ते इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी चर्चा करतील. तसेच योग्य

जकार्ता या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहराला मोदी भेट देणार आहेत. तिथल्या प्रबंधन मंदिराच्या संवर्धनाच्या कार्यात उभय देश सहकार्य करणार आहेत. पंतप्रधान भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत. त्यानंतरच्या दोन टप्प्यात पंतप्रधान 8 तारखेला ऑस्ट्रेलियाच्या आणि 10 आणि 11 जुलै दरम्यान न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्तानं आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे. त्यामध्ये 232 धान्य साठवण गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमीपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातील उती संवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओटॅग मोबाईल एप्लिकेशन, तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलच्या लोकार्पणाचा समावेश आहे. त्याशिवाय सहकार सीबीएस आणि सहकार सहयोगी या दोन प्रमुख उपक्रमांचा शुभारंभ शहा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बियाणं प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती मर्यादित आणि भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे आयसीएआर दरम्यान सामंजस्य करारही होणार आहे. स्वित्झर्लंडमध्ये आज होणाऱ्या ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरण या विषयावरील 9व्या आंतर सरकारी तज्ञ गटाच्या सत्राचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास गटाकडून 2 दिवसांचं हे सत्र आयोजित केलं आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणातील आगामी मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित या सत्रांमध्ये सदस्य देश, आंतरराष्ट्रीय संस्था, ग्राहक संरक्षण प्राधिकरण, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ आणि इतर संबंधित घटक एकाच व्यासपीठावर येणार आहेत. भारताच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे या सत्राचं अध्यक्षपद भूषवतील. ब्रिक्स महिला कार्यगटाची 2 दिवसीय बैठक आजपासून केरळमध्ये सुरू होत असून भारत परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी एकत्रितपणे विविध क्षेत्रातील महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. आसाममध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांच्या 2 दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी संस्थांचे प्रमुख आणि अधिकारी यात सहभागी होतील. संस्थात्मक सातत्य बळकट करणं आणि अंमली पदार्थ नियंत्रण संस्थांमध्ये कार्यचालन सहकार्य वाढवण्यावर यामध्ये भर देण्यात येणार आहे. अंमली पदार्थांशी संबंधित भविष्यातील धोक्यांना दिला जाणारा सामूहिक प्रतिसाद बळकट करण्यावर लक्ष केंद्रीत केलं जाईल. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज जयंती आहे. त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी 2 वर्षांच्या स्मरण उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून कोलकाता इथं आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी मुखर्जी यांचा 125 फूट उंच पुतळा कोलकाता इथं उभारला जाणार आहे. त्याचं भूमिपूजन आज करण्यात येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांची आज बैठक होणार असून त्यामध्ये विविध प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसह ट्रस्टला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात विशेष तपास गटाच्या तपासातील निष्कर्षांवरही चर्चा होणार आहे. या बैठकीत सचिव चंपत राय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं लोकप्रिय समाजमाध्यम इन्स्टाग्रामवरील सशुल्क जाहिरातींमध्ये बाल लैंगिक शोषण आणि गैरवर्तणूक मजकुराच्या वापरासंदर्भात कडक भूमिका घेत मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. या सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश या नोटीसीद्वारे दिल्याचं अधिकारिक सूत्रांनी सांगितलं आहे. यासंदर्भात मेटानं 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण द्यावं असंही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं बजावलं आहे. या मंचानं मध्यस्थ म्हणून सुरक्षा मार्गदर्शक तत्वाचं पालन केलं आहे की नाही याचा आढावा सरकार घेत आहे. युरोपात पोर्तुगालमध्ये ग्रीस आणि स्पेनमध्ये भडकलेले वणवे विझवण्यासाठी आगीचे शेकडो बंब काल रात्रीपासून शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे लागलेली प्रचंड मोठी आग आटोक्यात आणण्यासाठी 3 दिवसांहून अधिक काळ संघर्ष सुरू असल्यानं स्पेन आणि इटलीनंही तिथं आता मदतीसाठी आपली पथकं पाठवली आहेत. ग्रीसमधल्या थेस्सालोनिकी शहरातील रिसायकलिंग

0: प्रकल्प या आगीनं वेढल्यामुळे प्लास्टिक जळून विषारी वायू पसरला आहे. बावी नावाच्या चक्रीवादळानं अमेरिकेच्या पॅसिफिक बेटांना धडक दिली आहे. या वादळामुळे गुआम आणि नॉर्दर्न मारियाना बेटांवर सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. ताशी 290 किलोमीटर वेगानं हे वादळ पुढे सरकत आहे. बावी वादळ धोकादायक असून त्यामुळे मोठी हानी होण्याचा इशारा अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेनं दिला आहे. व्हेनेझुएलामध्ये नुकत्याच झालेल्या दुहेरी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या वाढून आता 3342 पोहोचली आहे. 16,000 अधिक जण जखमी झाले असून 17,000 लोक विस्थापित झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी 80 तात्पुरत्या छावण्या स्थापन करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत राऊंड ऑफ 16 ब्राझीलला नॉर्वेकडून 2-1 असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ब्राझील स्पर्धेत 5 विश्वविजेता राहिला आहे. या पराभवानंतर ब्राझीलचा अनुभवी खेळाडू नेमार ज्युनियरनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ब्राझीलचा सर्वाधिक गोल करणारा हा खेळाडू म्हणून नेमार प्रसिद्ध होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सार्बियाच्या नोवान जोकोविचनं रशियाच्या रोमन सफिउलिनचा पराभव करत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. रोमांचकारी ठरलेली ही लढत 3 तास 26 मिनिटं चालली. या विजयामुळे जोकोविचचा हा ऑल इंग्लंड क्लबमधील 106 एकेरी विजय ठरला असून त्याने रॉजर फेडररचा विम्बल्डन पुरुष एकेरीतील 105 विजयाचा विक्रम मागे टाकला आहे. क्रिकेट आयसीसी महिला टी20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता ठरला. अंतिम सामन्यात काल ऑस्ट्रेलियानं इंग्लंडच्या महिला संघाचा 7 राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 151 धावांचा पाठलाग करताना 17 षटकं 1 चेंडूत ऑस्ट्रेलियानं 153 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या मेन बेथ मुनीनं सर्वाधिक 64 धावा केल्या. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं कालपासून झोडपून काढलं आहे. मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागानं अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून कोकणात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत मानखुर्द परिसरात एकाचाळी 3 घरं कोसळून 5 मुलांसह एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत झाड पडण्याच्या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला. ठाणे पालघर जिल्ह्यातही पावसामुळे 2 जणांचा मृत्यू झाला. कोकणातही मुसळधार पाऊस सुरू असून रायगड जिल्ह्यातल्या कुंडलिका अंबा सावित्री पाताळगंगा या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे निवासी भागात पूरसदृश्य परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली. दरम्यान मुंबई पुण्यात होणाऱ्या पावसामुळे मुंबई पुणे वाहतूक ठप्प झाली असून मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जुना मुंबई पुणे महामार्ग पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी पुण्या मुंबईचा प्रवास टाळावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. केरळमध्ये कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून दक्षतेचा केशरी बावटा जारी करण्यात आला आहे. तर इतर 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची पायाभरणी. महिला टी20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता. आणि महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा कहर. केरळमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. FM बँड 103.4 MHz तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या मोबाईल ॲपवर. सकाळचे 8:40 झालेली आहे.

श्रोतेहो, आज आहे 6 जुलै. आज मराठी लेखक आणि चित्रकार व्यंकटेश दिगंबर माडगुळकर यांचा जन्मदिन आहे. 6 जुलै 1927 रोजीचा त्यांचा जन्म. व्यंकटेश माडगुळकर हे ग. दि. माडगुळकर यांचे धाकटे बंधू. व्यंकटेश माडगुळकर हे आकाशवाणीवर नोकरीला होते. आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर ते 1950 सुमारास मुंबईस आले आणि मराठी चित्रपटसृष्टीत पटकथा लेखन करू लागले. तत्पूर्वी माणदेशी माणसं हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखातून त्यांनी ग्रामीण माणसाचं जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडवलं ते तोवरच्या मराठी साहित्याला अगदी अनोखं असंच होतं. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता यांच्या या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्य कृतींचा आरंभ त्यांच्या या कथासंग्रहापासून झाला. त्यानंतर गावाकडच्या गोष्टी, हस्ताचा पाऊस, सीताराम एकनाथ, काळी आई, जांभळीचे दिवस यासारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जागतिक भाषांत झालेले आहे. ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. बनगरवाडी, वावटळ, पुढचं पाऊल, कोवळे दिवस, करुणाष्टक आणि सत्तांतर ह्या त्यांच्या कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय अशाच आहेत. व्यंकटेश माडगुळकर हे 1942 स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते हे आपणास माहितीच आहे. कोवळे दिवस या कादंबरीत अशाच एका कोवळ्या स्वातंत्र्य सैनिकाचे अनुभव असल्याचे आपल्याला दिसून येतात. पुढचं पाऊल ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी. एका दलित कलावंताच्या जीवनावरील या कादंबरीत त्याच्यावरील अन्याय, त्याबद्दलची त्याची चीड आणि पुढचं पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग शोधण्याची दलित मनाची धडपड त्यांनी विशेष करून दाखवली आहे. व्यंकटेश माडगुळकरांनी नाटकं देखील लिहिलेली आहेत. तू वेडा कुंभार, सती, पती गेले ग काठेवाडी ही त्यातील काही विशेष उल्लेखनीय अशी नाटकं होत. कुणाचा कुणाला मेळ नाही आणि बिन बियांचं झाड ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्ये देखील विशेष करून गाजलेली आहेत. प्रवास एक लेखकाचा या नावानं व्यंकटेश माडगुळकरांचं आत्मचरित्र प्रसिद्ध असल्याचं आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. श्रोतो, व्यंकटेश माडगुळकर यांचं 28 ऑगस्ट 2001 रोजी निधन झालं. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांना विनम्र अभिवादन आपण करूयात आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी आपण ऐकूयात पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं हे छानसं भावगीत.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं शंकर रामाणी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

रसिको, आज भाषा शास्त्रज्ञ रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्मदिन आहे. 6 जुलै 1837 रोजी महाराष्ट्रातील मालवण या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे एक संस्कृत पंडित, मराठी शिक्षण तज्ज्ञ, समाजसुधारक आणि प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते. काही काळ शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून देखील त्यांनी काम केलेलं होतं. नंतर मुंबईच्या एन्फ्लिस्टन महाविद्यालयात आणि नंतर पुण्याला डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत भाषेचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. 1892 मध्ये डेक्कन कॉलेजातून ते निवृत्त झाले. पुढे 1893 ते 1895 सालादरम्यान ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. भारतातील हस्तलिखित ग्रंथांचा शोध घेऊन त्यांना प्रकाशित करण्याचं काम तत्कालीन सरकारनं भांडारकरांवर सोपवलं होतं. त्यांनी 5 जाडजूड ग्रंथ लिहून हे काम बऱ्याच प्रमाणात साध्य केलं. पुरातत्वशास्त्राचा इतिहास अभ्यास करणारे संशोधक त्यांचे ग्रंथ आजही प्रमाण मानतात. 1883 मध्ये व्हिएनामध्ये झालेल्या प्राच्यविद्या विद्वानांच्या परिषदेत हजर राहिलेल्या भांडारकरांच्या अभ्यासाचा आवाका पाहून तिथलं सरकार तसंच जागतिक विद्वान अचंबित झाले आणि त्यांनी भांडारकरांना CIE ही पदवी देऊन सन्मानित केलं. भांडारकरांनी प्राच्यविद्याविषयक विपुल ग्रंथ रचना केलेली आहे हे आपल्याला माहितीच आहे. भांडारकरांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावानं पुण्यामध्ये 1917 मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था स्थापन करून तिची सुरुवात केली. श्रोतेहो, रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचं 24 ऑगस्ट 1925 रोजी निधन झालं. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांना विनम्र अभिवादन.

0: सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम संपला. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजले आहेत.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95.

0: 24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड संपर्क 95-95-24-25-59
1: इंस्टाग्राम स्टोरी फेसबुक लाइक्स लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट हॅशटॅग लाहोटी साडी
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वसू लाहोटी साडी चाती गल्ली सोलापूर
3: श्रोते हो आता पुन्हा काही मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊया रसिको आज माजी उपपंतप्रधान आणि प्रसिद्ध दलित नेते बाबू जगजीवन राम

श्रोते हो, आता पुन्हा काही मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊया. रसिको, आज माजी उपपंतप्रधान आणि प्रसिद्ध दलित नेते बाबू जगजीवन राम यांचा स्मृती दिन आहे. 5 एप्रिल 1908 रोजी भोजपूर जिल्ह्यातील चंडोबा या गावी त्यांचा जन्म झाला होता. जगजीवन राम यांचं शालेय शिक्षण चंडोबामध्येच झालं होतं. इथं शिक्षण घेत असतानाच त्यांना अस्पृश्यतेचे चटकेही सहन करावे लागले होते. सवर्णांच्या त्रासांमुळे बाबूजींना शाळेतील शेवटच्या बाकावरती बसावं लागत असे. पुढे उच्च शिक्षणासाठी त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला होता. जगजीवन राम यांच्या स्पर्शानं विटाळ होईल या भीतीनं विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी वेगळ्या खानावळीची मागणी केली होती. परंतु यावेळी पंडित मदन मोहन मालवीय यांनी पुढाकार घेत जगजीवन राम यांची बाजू घेतली होती. देशाचे उपपंतप्रधानपद भूषविणारे जगजीवन राम यांची जवळपास 50 वर्षांची राजकीय कारकीर्द होती. ब्रिटिशकालीन हंगामी सरकारमध्येही ते मंत्री होते. स्वातंत्र्योत्तर काळातही प्रत्येक केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश असायचा. बाबू जगजीवन राम यांच्या नावावर 50 वर्ष खासदार असण्याचा विक्रम आहे. ते 1936 ते 1986 पर्यंत खासदार राहिले होते. जगजीवन राम यांच्या पत्नी इंद्राणी देवी यांनी सुद्धा स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलं होतं. त्या एक चांगल्या सामाजिक कार्यकर्त्या तर होत्याच, शिवाय उत्कृष्ट लेखिकाही होत्या. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. मीरा कुमार या बाबू जगजीवन राम यांच्या कन्या आहेत. देशाच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष हे पद मीरा कुमार यांनी आपल्या कर्तव्य दक्षता आणि सचोटीच्या बळावरती मिळवलं होतं. बाबू जगजीवन राम यांचं निधन 6 जुलै 1986 रोजी झालं. दरवर्षी भोजपूर जिल्ह्यातील चंडोबा या गावी जगजीवन राम यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. या कार्यक्रमांना जगजीवन राम यांच्या कन्या मीरा कुमार या आवर्जून उपस्थित राहतात. याच गावात जगजीवन राम यांची समाधी देखील आहे. मृत्यूनंतर इथंच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. श्रोते, आज बाबू जगजीवन राम यांचा स्मृती दिन आहे. त्यांना विनम्र अभिवादन आपण करूया. आणि कार्यक्रमात सुरुवातीला अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकूयात, ज्याला अनिल अरुण यांचं संगीत आहे.

श्रोतेहो, आज 6 जुलै, आज जागतिक ग्रामीण विकास दिन साजरा होतोय. जागतिक ग्रामीण विकास दिन हा दरवर्षी 6 जुलै रोजी संयुक्त राष्ट्र संघाद्वारे जगभरात साजरा केला जातो. हा दिवस जागतिक शाश्वत विकास साध्य करण्यासाठी ग्रामीण समुदाय आणि कृषी क्षेत्राच्या महत्वपूर्ण भूमिकेला अधोरेखित करतो. सप्टेंबर 2024 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेनं 6 जुलै हा दिवस जागतिक ग्रामीण विकास दिन म्हणून घोषित करण्याचा ठराव सर्वानुमते स्वीकारला. हा दिवस 6 जुलै 1979 रोजी ढाका बांगलादेश इथं सेंटर ऑन इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट फॉर एशिया अँड द पॅसिफिकची स्थापना झाल्याची आठवण करून देखील देतो. या दिवसाचे उद्दिष्ट ग्रामीण गरिबी आणि भूक निर्मूलन, म्हणजेच ग्रामीण भागातून गरिबी नष्ट करणं आणि जागतिक अन्न सुरक्षा मजबूत करणं, त्याचप्रमाणे महिला आणि युवा सक्षमीकरणासाठी ग्रामीण महिला आणि तरुणांना समान संधी देणं, भूमी अधिकार आणि डिजिटल समावेशाद्वारे सशक्त बनवणं, त्याचप्रमाणे शाश्वत विकास म्हणजेच 2030 शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये नमूद केल्याप्रमाणे ग्रामीण भागातील हवामानाशी जुळवून घेणारी उपजीविका निर्माण करणं आणि पायाभूत सुविधांमध्ये दुर्गम भागात दर्जेदार शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी पोहोचवणं अशा उद्दिष्टांचा यामध्ये समावेश होतो. आज जागतिक ग्रामीण विकास दिन. आता आनंद घन यांच्या संगीत नियोजनात कवी योगेश यांचं गीत आपण ऐकूयात. स्वर आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा.

0: तांबडी माती चित्रपटासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं कवी योगेश यांचं गीत आताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं आनंद घन यांचं. बरं तर श्रोते हो, याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आपण ऐकूया.
1: श्रोते हो, 1895 ते 1919 या 5 वर्षात सोलापुरात राज्यभरातील विविध नाट्य संस्थांनी विविध 35 नाटकांचे प्रयोग केले होते. संगीत एकच प्यालाचा तेलगू नाट्य प्रयोग सुरा वंशहरा नावानं विष्णू प्रासादिक नाट्य मंडळानं सादर केला होता. सोलापुरात होणाऱ्या कन्नड नाट्य प्रयोगांनाही हाऊसफुल गर्दी होत असे. अशी अनोखी माहिती आत्मसात करण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, नक्की ऐका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
2: संपूर्ण देशामधल्या कोट्यावधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती, मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी. काल, आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी.
0: आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 9:15 वाजलेले आहेत. आता ऐकूयात खमंग रुजकर हा कार्यक्रम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: सोलापूरकरांनो, खास करून गृहिणींनो, इकडे लक्ष द्या, कारण पुन्हा एकदा येतोय तमाम गृहिणींचा आवडता धूत सारीजचा मेगा महोत्सव. साड्यांच्या 1000 व्हरायटी, सोबत भरपूर ऑफर्स. मेगा महोत्सव म्हणजेच गृहिणींची मेगा बचत. तेव्हा तारखेकडे लक्ष द्या. श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
6: हाय, हॅलो, नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या भागात मी रेखा
7: आणि मी कृपा
6: आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय.
7: मैत्रिणींना नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे पाहुणे आल्यानंतर काय करायचं, हा प्रश्न रेखा मैत्रिणींना आपल्या पडत असतो. कारण भात याविषयी जर आपण बोलायला तर भाताचे प्रकार कधी जुने होत नाहीत. बरं,
6: अगदी कुठल्याही प्रकारचा भात असू दे, आवडतच
7: आवडतच. तर मग असे एखादी भाताची आपण आज रेसिपी सांगूया का असं मला काहीतरी वाटतंय.
6: तर कृपा, आज आपण व्हेजिटेबल बिर्याणी सांगूयात का?
7: अरे वा, नक्कीच. मला आता तोच मनात विचार आला होता
6: आणि अगदी असं टेम्पटिंग असणार आहे ते.
7: वा वा, क्या बात.
6: या व्हेजिटेबल बिर्याणीसाठी लागणारं साहित्य असे चांगले वासाचे तांदूळ 2 वाट्या, मुगाची डाळ 1 वाटी, फ्लॉवरचे तुरे 2 वाट्या, हिरवे मटार 1/2 वाटी, बटाटा, भोपळी मिरची आणि गाजर प्रत्येकी 1, टोमॅटो कांदे प्रत्येकी 2, खवलेलं खोबरं 1/2 वाटी, हिरव्या मिरच्या 5, लसूण 10-12 पाकळ्या, दालचिनी

0: जिरे एक चमचा, शहा जिरे अर्धा चमचा, तमालपत्र दोन, आलं एक चमचा, लवंग चार पाच, आठ ते दहा काजू, चार बदाम, वीस बेदाणे, चार वेलदोडे, एक वाटी दही, मीठ, साखर आणि एक वाटी तूप.
1: वा, अजून एकदा मी मैत्रिणींना आपले साहित्य सांगू का?
0: हो,
1: भरपूर साहित्य घेतलेलं आहे आपण मैत्रिणींना लक्षात,
0: कारण कृपा ही आहे व्हेजिटेबल बिर्याणी, त्यामुळे लागणारं साहित्य ही जरा जास्त
1: घ्यावं लागणार आहे. चांगल्या वासाचे तांदूळ घेऊया, बासमती जे लांब असतात ते दोन वाट्या घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मुगाची डाळ एक वाटी, फ्लॉवरचे तुरे म्हणजे फ्लॉवर थोडेसे घ्यायचे आहेत, आपण अर्धी वाटी घेतले तरी पण चालतात. हिरवे मटार अर्धी वाटी, बटाटा, भोपळी, मिरची, गाजर प्रत्येकी एक वाटी घ्यायचं, टोमॅटो, कांदे प्रत्येकी दोन, खोवलेलं खोबरं अर्धी वाटी घ्यायचं, हिरव्या मिरच्या पाच, लसूण थोडासा घ्यायचा, आपण 10-12 पाकळ्या घेऊ शकतो, जिरे एक चमचा, शहा जिरे अर्धा चमचा, तमालपत्र दोन, आल्याचा खीस एक चमचा, लवंगा एक तीन चार, 8-10 काजू बदाम आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो, थोडेसे बेदाणे, थोडेसे वेलदोडे, एक वाटी दही घ्यायचं आहे, मीठ, साखर, एक वाटी तूप. साहित्य तर सांगितलेलं, कृती ह्याची सांगू शकतेस?
0: हो, सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे आणि पाणी निथळल्यानंतर 2 तास पसरून ठेवायचे. बटाटे उकडून घेऊन सोलायचेत आणि चिप्सप्रमाणे त्याचे लांबट फोडी करून घ्यायच्यात. टोमॅटो उकळत्या पाण्यातून काढून घ्यायचे, साली काढून त्याचे बारीक तुकडे करायचेत. भोपळी मिरचीला लांबट अशा पट्ट्या चिरायच्या आहेत आपल्याला आणि फ्लॉवरचे तुकडे धुवून घ्यायचेत. गाजराची साल काढून चौकोनी लांबट असे ते तुकडे बनवून घ्यायचे आपल्याला. एक कांदा पातळ उभा चिरून घ्यायचा आहे, ही सगळी सुरुवातीची तयारी आहे कृपा.
1: हो,
0: आणि दुसरा कांदा बारीक चिरायचा आहे, त्यात एक दालचिनीचा तुकडा, जिरे, शहा जिरे, मिरच्या, आलं लसूण एकत्र करून वाटून घ्यायचे आणि हा मसाला आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचा
1: आहे. बरोबर.
0: आणि आता पातेल्यात 4 चमचे तूप घालून काजू, बेदाणा, बदामाचे काप आणि
1: आपण
0: साहित्य घेतलेलं आहे, खडा मसाला घेतलेला आहे, तो त्यात तळून घ्यायचे. त्याच तुपावर उभा चिरलेला कांदा अगदी बदामी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे. राहिलेल्या तुपामध्येच लवंगा, दालचिनी आणि तमालपत्र हे घालून फोडणी तयार करून घ्यायचे आणि त्यातच डाळ आणि तांदूळ घालून ते चांगलं परतवून घ्यायचे. त्यानंतर टोमॅटोच्या फोडी आणि 4 वाटी पाणी घालून हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. यात चिमूटभर मीठ घालून घ्यायचे. तांदळाची शीत अगदी साधारण टणक राहतील इतपतच आपल्याला हा भात शिजवायचा आहे. अगदी भात मऊ शिजवायचा नाहीये आणि असं भात शिजवून घेतल्यानंतर ते आपल्याला ताटात पसरवून घ्यायचंय, म्हणजे हा भात अगदी मोकळा होईल. आणि दुसऱ्या पातेल्यात राहिलेलं तूप घालून बटाट्याच्या फोडी तळून घ्यायच्यात. त्याच राहिलेल्या तुपामध्ये मसाला घालायचाय, थोडं थोडं दही घालायचंय आपल्याला आणि ते ढवळायचंय. त्या मसाल्याचं तूप सुटू लागेपर्यंत हे ढवळून घ्यायचंय आपल्याला. मग त्यानंतर त्याच्यामध्ये मटार, फ्लॉवर आणि भोपळी मिरचीचे तुकडे, गाजर घालून पुन्हा हे सगळं आपल्याला तुपावर परतून घ्यायचंय, शिजवून घ्यायचंय. शिजल्यानंतर मीठ आणि 1/2 चमचा साखर टाकून सगळी भाजी कोरडी राहील इतकी परतून घ्यायची, म्हणजे पाण्याचा अंश राहणार नाही हे आपण पाहून घ्यायचं. आणि त्यावर तळलेल्या बटाट्याच्या फोडी देखील आपल्याला घालून घ्यायच्यात. आणि आता हे सगळं आपलं व्हेजिटेबल तयार झालं आणि आपलं राईसही तयार आहे. आता आपल्याला लेअरिंग करायचंय. मग एक जाड बुडाच्या पातेल्यामध्ये तुपाचा हात फिरवून घ्यायचंय, त्यावर एक भाताचा थर आणि त्यावर भाजीचा थर, त्यानंतर पुन्हा भात आणि पुन्हा भाजीचा थर असं आपल्याला करून घ्यायचंय. आणि त्यानंतर त्याच्यावर काजू, बेदाणे, बदाम हे सगळं थोडंसं विखरून पसरवून घ्यायचंय आणि मंद आचेवर 15-20 मिनिटं हे पातेलं ठेवून आपल्याला वरती झाकण ठेवून हे वाफ काढायचे आणि झाली आपली मस्त टेम्प्टिंग अशी व्हेज बिर्याणी तयार.
1: क्या बात है. तर आजच्या या कार्यक्रमामधून आपण दोघीही निरोप घेऊया,
0: पुन्हा भेटूयात एका नव्या रेसिपीसह.
1: तोपर्यंत मी कृपा
0: आणि मी रेखा
1: आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार. सहज, सोप्या, लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: खमंग रुचकर हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 9:21:40 झाली आहेत. आता ऐकूयात सोलापूरची नाट्यगाथा. निर्मिती सहाय्य विनायक दुधगी यांचं.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
2: सोलापूरच्या साहित्य

0: रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. सोलापूरची नाट्यगाथा.
1: श्रोते हो नमस्कार. मराठी रंगभूमीवरील प्रख्यात नाटककार विजय तेंडुलकर यांनी हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीसाठी महत्वपूर्ण लेखन केलेलं आहे. सोलापुरामध्ये तेंडुलकरांच्या अनेक एकांकिकांचे प्रयोग झाले. नटराज या आमच्या नाट्यसंस्थेतर्फे आम्ही बिचारे अप्पा बंड करतात ही एकांकिका सादर केली. ते साल होतं 1990. सोलापुरातील ज्येष्ठ रंगकर्मी शशिकांत लावणीस यांनी तेंडुलकरांची ही एकांकिका वाचली आणि त्यांना ती दिग्दर्शित करण्याची इच्छा झाली. कलावंतांची योग्य टीम मिळाली तर एकांकिका सादर करण्यामध्ये त्यांना रस होता. किशोर महाबोले, मी स्वतः, वनिता म्हैसकर, अविनाश लावणीस, रागिणी म्हैसकर अशी ही पात्र योजना होती. म्हणजे किशोर महाबोले आणि वनिता म्हैसकर हे 40 उंबरठ्यावरचे पतीपत्नी आणि त्यांची ही 3 मुलं. किशोर महाबोले त्यावेळी सोलापूरच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळामध्ये उपअभियंता म्हणून कार्यरत होते. लावणीसांनी त्यावेळी सांगितलं होतं, तेंडुलकरांच्या या एकांकिकेचं एका इंग्रजी फ्रेजमध्ये वर्णन करायचं झालं तर इल कपलिंग इज अ फेट ऑफ अ मॅन असं म्हणता येईल. एकांकिका लेखन आणि सादरीकरणाबाबत स्वत तेंडुलकर अतिशय अनुकूल होते. राज्यभरामध्ये सादर होणाऱ्या त्यांच्या आणि इतर एकांकिकांच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या नाटक आणि मी या पुस्तकामध्ये एकांकिका करणाऱ्या कलावंतांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यात ते म्हणतात, एकांकिका हा नाटकाचाच एक छोटा वा निकृष्ट प्रकार आहे हा समज एकांकिकांचा उपक्रम करणाऱ्यांनी प्रथम काढून टाकावा. एकांकिका हा स्वतंत्र नाट्यप्रकार आहे. या नाट्यप्रकाराचे स्वतःचे असे विषय आहेत, तंत्र आहे. नाटकाइतकाच किंबहुना थोडा अधिकच अवघड असा तो प्रकार असून त्याच्या मर्यादेमध्ये नाटकाइतकाच परिणामकारक तो होऊ शकतो. मात्र त्यासाठी एकांकिकेची निवड अचूक हवी, निर्मिती परिश्रमपूर्वक आणि कल्पकतेनं व्हायला हवी, सांघिक आणि व्यक्तिगत अभिनय उच्च दर्जाचा हवा. श्रोते हो, तेंडुलकरांच्या या नोंदीमधले सर्व घटक बिचारे अप्पा बंड करतात या एकांकिकेमध्ये समाविष्ट होते. मुळात कल्पक दिग्दर्शक असलेल्या शशिकांत लावणीस यांना या एकांकिकेतील इल कपलिंग म्हणजे विजोड जोडप्याचा विषय आवडलेला होता. माणसं लग्न करून एकमेकांच्या आयुष्यामध्ये येतात पण त्यांच्या आवडीनिवडी जुळतातच असं नाही. आवडीनिवडीच्या अनुषंगानं बरीच जोडपी 2 ध्रुवांवर असतात. त्याला गाण्याची आवड असते तर तिला स्वयंपाकात रस असतो. त्याला साहित्याची गोडी असते तर तिला पर्यटनाची आवड असते. तिला नृत्यामध्ये गती असते तर तो ढिम्म गोळा असतो. अशी विजोड जोडपी ठिकठिकाणी असतात. पण चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी एका ठिकाणी म्हटलंय, लग्न ही एक तडजोड असते. सुखी वैवाहिक जीवनाचा तो

खरोखर मूलमंत्र आहे. तो ज्यांच्या ध्यानामध्ये अखेरपर्यंत येत नाही ते आयुष्यभर भांडत राहतात, तंडत राहतात. बिचारे अप्पा या तडजोडीविरुद्ध बंड करतात आणि त्यांना हवं तसं वागण्याची मुभा त्यांची पत्नी आणि मुलं देतात तेव्हा त्यांच्या बंडामधली हवाच नाहीशी होते. कोणत्याही एकांकिकेच्या लांबीबद्दल तेंडुलकरांनी 40 ते 50 मिनिटांची मर्यादा घातलेली आहे. ते स्वतः देखील लेखन करताना हे बंधन पाळतात. बिचारे अप्पा बंड करतात ही एकांकिका 50 मिनिटांमध्ये संपावी अशा बेतानं त्यांनी लिहिलेली आहे. कोणतीही गोष्ट प्रेक्षकांना कंटाळवाणी वाटू लागण्याच्या आधी आवर्ती घेतली पाहिजे. प्रेक्षकांच्या सहनशीलतेची मर्यादा संपली की ती गोष्ट कितीही दर्जेदार असली तरी बेचव किंवा नीरस होते, त्याला प्रेक्षकांचा प्रतिकूल प्रतिसाद मिळतो. बिचारे अप्पाच्या सादरीकरणाबाबत विचार करताना याचं भान दिग्दर्शक लावणीसांनी उत्तम ठेवलेलं होतं. एकांकिकेच्या विषयाचा आवाका जेवढा असतो तेवढ्याच परिप्रेक्ष्यात ती सादर झाली पाहिजे. तेंडुलकर त्याविषयी सांगताना म्हणतात, मोजकी, मार्मिक आणि भरगच्च असं एकांकिकेचं वर्णन होऊ शकेल. या मर्यादा एकांकिकेनं पाळल्या पाहिजेत. गैरहिशोबी तपशील आणि लांबी एकांकिकेला पेलत नाही हे पक्क ध्यानात बाळगणं जरुरीचं आहे. नटराज नाट्यसंस्थेतर्फे तेंडुलकरांच्या या एकांकिकेचे प्रयोग करताना आम्ही हे पथ्य पाळलेलं होतं. सोलापूरसह पुणे, मुंबई, इचलकरंजी, कोल्हापूर, सातारा, वाई अशा अनेक ठिकाणी या एकांकिकेचे प्रयोग स्पर्धेच्या निमित्तानं नटराज नाट्यसंस्थेच्या मार्फत आम्ही केलेले होते. पात्रांची संख्या मर्यादित म्हणजे 5 होती. श्री लावणीसांनी या एकांकिकेमध्ये असलेल्या गोपा या अनावश्यक पात्राला काट दिला होता. वाई इथं नाटककार तेंडुलकरांच्या समोर एकांकिका सादर झाली तेव्हा त्यांच्याही लक्षात ते आलेलं नव्हतं. एकांकिकेतील पात्र योजनेबद्दल तेंडुलकरांचं स्वतःचं मत तसंच आहे. एकांकिकेतील पात्रांच्या संख्येवरती मर्यादा असणं आवश्यक आहे. फार पात्रांची एकांकिका चांगली असू शकते हे जितकं खरं तितकंच अशा चांगल्या एकांकिका फार असू शकत नाहीत हेही खरं. खूप पात्रांची एकांकिका यशस्वीरित्या सादर करणं कल्पनातीत त्रासाचं आणि फार चातुर्याचं काम असतं. दुसरं असं की अशी एकांकिका पडू लागली तर ती कुणाही एकाला सावरणं अशक्य होतं आणि ती सपशेल पडते. फार पात्रांची सर्कस अनावर होते असा अनुभव आहे. मग प्रयोगावर तर परिणाम होतोच, शिवाय प्रयोगांची संख्या केवळ यामुळे मर्यादित होते. वेगवेगळ्या प्रवृत्तींच्या 50-60 माणसांना कुणी नियमितपणे फार वेळ जमवू शकत नाही आणि जमवून देखील त्यांच्याकडून दरवेळी उत्कृष्ट काम करवून घेईलच हे त्याहूनच अशक्य आहे. म्हणूनच बिचारे अप्पा बंड करतात मध्ये पात्र कमी होती. त्याचं नेपथ्य देखील आवाक्यात ठेवलेलं होतं. अप्पांची एक आरामखुर्ची, शर्ट, टोपी अडकवण्यासाठी एक खुंटाळं आणि दरवाजाची एक चौकट इतक्या मर्यादित नेपथ्याचा वापर करून आम्ही ही एकांकिका सादर करत असू. सगळ्या ठिकाणी आम्ही एसटी बसनं प्रवास केला. प्रवाशांच्या गर्दीमध्ये खुंटाळं, खुर्ची आणि लाकडी चौकट स्वतःबरोबर गावोगाव वाहून नेणं ही एक कसरतच होती. चौकट एसटी बसच्या टपावर टाकावी लागायची तर खुर्ची घडी करून 2 सीटच्या मधल्या जागेमध्ये उभी करावी लागायची. एकांकिकेसाठी लागणारी प्रॉपर्टी म्हणजे नेपथ्याचा बोजा नसावा, सुटसुटीतपणा महत्वाचा असतो आणि प्रेक्षकांना देखील तो सुखद वाटतो असं तेंडुलकरांचं म्हणणं आहेच. त्याचं आपसूक पालन आमच्याकडून झालेलं होतं. एकांकिकेला पार्श्वसंगीत देखील पडदा उघडताना आणि बंद करताना दिलं जायचं. शिवाय एकांकिकेतील काही महत्वाच्या 2-3 प्रसंगांनाच पार्श्वसंगीत दिलेलं होतं. एकांकिकेमध्ये माझी सगळ्यात आधी एंट्री होती त्यामुळे मी अनाउन्समेंट आणि पडदा उघडण्याचं पार्श्वसंगीत टेपवर स्वतःच लावत असे. ते बंद झालं की मग माझा मंचावरती प्रवेश होत असे. एकांकिका इथून सुरुवात होई. मधल्या काळामध्ये माझी एक्झिट झाली की अप्पा आणि यमुना या पात्रांच्या महत्वाच्या संवाद प्रसंगांना पार्श्वसंगीत वाजवण्याची जबाबदारी पुन्हा माझ्यावरच होती. वर्षानुवर्ष एकाच स्त्रीबरोबर ती संसार करून कंटाळलेल्या अप्पांनी एका तरुण सुंदरीबरोबर लफडं करायचं ठरवलेलं आहे. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध हे बंड असून ते पत्नीला मुलांना सांगण्यासाठी घरी आलेले आहेत. तेव्हा पत्नी यमुना आणि मुलं सगळेच
तिचं म्हणजे त्या सुंदरीचं स्वागत करू असं

0: म्हणतात. यमुना म्हणते, बाहेर कुठं राहण्यापेक्षा तिला घरीच घेऊन या, मला सवत होईल आणि मुलांनाही मावशी मिळेल. आप्पांची स्थिती यावेळेला हवा गेलेल्या फोग्यासारखी होते. असा हा कथानकाची उत्सुकता वाढवणारा आणि सगळ्यांचा वयानुरूप सुयोग्य अभिनयाचा मेळ जमून आलेला एकांकिकेचा प्रयोग राज्यभर गाजला. किशोर महाबोलींच्या नंतर शशिकांत लावणीस यांनी आप्पाची भूमिका केली. मुंबईमध्ये 1991 साली झालेल्या तेंडुलकर नाट्य महोत्सवामध्ये या एकांकिकेची निवड झालेली होती. अनेक मान्यवर समीक्षक आणि कलावंतांना ती आवडली. ख्यातनाम अभिनेत्री सुधा करमरकर यांनी प्रयोगानंतर रंगमंचावरती येऊन मला माझं काम आवडल्याचं सांगितलेलं होतं. सोलापूरच्या कलावंतांनी सादर केलेली ही एकांकिका राज्यभर लौकिक प्राप्त ठरलेली होती. तेंडुलकरांच्या आणखी एका एकांकिकेविषयी उद्याच्या भागात.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
3: सोलापूरची नाट्यगाथा आत्ताच आपण ऐकली. निर्मिती सहाय्य होतं विनायक दुधगी यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:34 होत आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आस्वाद आपण घेऊयात.

104 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत चित्रबेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

चित्रवेला या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात बीबी नंबर वन या चित्रपटासाठी कुमार सानू आणि हेमा सरदेसाई यांनी गायलेलं समीर यांचं गीत. जलसंगीत आहे अन्नू मल्लिक यांचं.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: आता सुधाकर शर्मा यांचं आणखीन एक गीत आपण ऐकूयात. अलका याज्ञिक, कुमार सानू, सुनीता राव आणि सहकर यांच्या स्वरात. हिमेश रेशमिया यांचं संगीत आहे आणि चित्रपट दुल्हन हम ले जाएंगे.

श्रोते हो, आज रात्री 10 वाजता ऐकायला विसरू नका सुनोतराने क्विज के बहाने हा कार्यक्रम। आज या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांची उत्तर पाठवून द्या आमच्या नेहमीच्याच 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती। वेळ लक्षात घ्या, आज रात्री ठीक 10 वाजता सुनोतराने क्विज के बहाने। आता जुदाई चित्रपटासाठी समीर यांचं गीत आपण ऐकूयात। या गीताला संगीत नदीम श्रवण यांचं आहे। हे गीत गायले अभिजित भट्टाचार्य आणि अलका याज्ञिक यांनी।

जुदाई चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि अभिजित भट्टाचार्य यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. श्रोते आज रात्री 7:15 ऐकायला विसरू नका. प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित प्रश्नोत्तरांचा आणि अभिप्रायाचा कार्यक्रम. आमच्या कार्यक्रमाविषयीचा तुमचा जो काही अभिप्राय आहे तो अभिप्राय आम्हाला नक्कीच पाठवून द्या आमच्या नेहमीच्याच 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती. आणि हो, आजच्या कार्यक्रमातली गाणी देखील आपल्याला कशी वाटली ते देखील अवश्य कळवा.

मैंने प्यार क्यों किया या चित्रपटासाठी अल्का याज्ञिक आणि कमाल खान यांनी गायलेलं समीर यांचं गीत आताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं. याबरोबरच आजचा चित्रवेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय.

चित्रबेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 10:31 झालेले आहेत. आता प्रसारित करत आहोत CIET NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: इंस्टाग्राम स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
3: प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. श्रोते हो, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
4: श्रोतेहो, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात प्रारंभी ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरात शाहीर प्रभाकर यांचं भक्तिगीत. बाळ बर्वे यांचं संगीत आहे.

व्हीजी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बीएससी बायोटेक्नॉलॉजी आणि बीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एमएससी बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी बीकॉम आयटी साठी प्रवेश सुरू. प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, नॅक ए ग्रेड मूल्यांक प्राप्त, सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर.

0: मंत्र्यांची सुनी या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांची गवळण आत्ताच आपण ऐकली. यशवंत देव यांच्या संगीत नियोजनात स्वर होता आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा. 11:12 झाली आहेत.
1: शाळेची फी भरायची आहे. घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे. कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे.
2: काळजी करू नका, आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर. फक्त 8% व्याज दरात सोने तारण कर्ज. आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा.
1: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर.
2: फोन 77740 87 000. विना कटकट सोने तारण झटपट.
0: आता आशा भोसले यांनी गायलेली प्रभाकर नायक यांची लावणी आपण ऐकूयात. पांडोबा पोरगी फसली या चित्रपटासाठी ही लावणी संगीतबद्ध केली राम कदम यांनी.

पांडोबा पोरगी फसली या चित्रपटातली प्रभाकर नायक यांची रचना आताच आपण ऐकली. आता दीड शहाणे या चित्रपटासाठी अनंत जाधव यांचं गीत आपण ऐकूयात. राम लक्ष्मण यांचं संगीत आहे, जयवंत कुलकर्णी आणि आशा भोसले यांचा स्वर आहे.

0: मग आजना उद्या हशील तू मज मग आताच का नाही जाऊ
1: बाजूला बोर पोरा
0: जरा येतेस का गोरी चल फिरायला जाऊ
1: जा

एक हातान वाजन टाळी न चाले गाडी एकाचा खाली मग येतेस नागा पोरी चल फिरायला जाऊ आता येतेस

0: दीड शहाणे चित्रपटासाठी राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आताच आपण ऐकलं.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
0: श्रोते हो, आज ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक शिंदे यांचा वाढदिवस आहे. 6 जुलै 1961 रोजी त्यांचा जन्म झाला. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ नाटक, मालिका आणि सिनेमामध्ये नायक, खलनायक, चरित्र अभिनेता अशा विभिन्न भूमिका साकारणाऱ्या अभिनेते अशोक शिंदे यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशोक शिंदे हे मूळचे पुण्याचे. त्यांचे वडील याच क्षेत्रात एक मेकअप आर्टिस्ट म्हणून ओळखले जात असत. बीईची पदवी मिळवल्यावर अशोक शिंदे यांनी टेल्को कंपनीत काही काळ नोकरी देखील केली. परंतु इथं फारसं मन रमेना म्हणून नोकरी करत असतानाच आपला मित्र विक्रम गायकवाड यांच्यासोबत एक मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात एक मेकअप आर्टिस्ट म्हणून सुरुवात केलेल्या या कलाकारानं हळूहळू रंगभूमीवर काम मिळवलं. रंगभूमीवरील वेगवेगळ्या नाटकांमधून आपला जम बसवत असतानाच मराठी चित्रपटातून एक आघाडीचा नायक बनण्यापर्यंत त्यांनी आपली मजल मारली. रेशीमगाठी, पवळा, सासर माहेर, अशी असावी सासू, छगू पळाली सासरला, लालबागची राणी, माझं घर तुझा संसार, जखमी कुंकू, जत्रा, चौकट, रणरागिणी, आई तुळजा भवानी, अशा अनेक मराठी चित्रपटासोबतच त्यांनी स्वप्नांच्या पलीकडले, लगोरी मैत्री रिटर्न्स, घरकुल, सखी सौभाग्यवती, दुहेरी अशा मालिका आणि तरुण तुर्क म्हातारे अर्क, प्रेम प्रेमस्त अशी नाटकं सादर करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 125 हून अधिक चित्रपटात अभिनय केलेल्या अशोक शिंदे यांनी आज तयार आहेत. विविध व्यक्तिरेखा सरंगविलेल्या आहेत. 1300 भागांची मजल गाठलेल्या स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेत त्यांनी साकारलेली यशवंत पाटकर ही भूमिका घराघरात पोहोचली. अशोक शिंदे यांची नवीन मराठी मालिका सुना येती घरा

ही देखील तितकीच लोकप्रिय आहे. अगणित सिनेमातून, नाटकांमधून आणि छोट्या पडद्यावरच्या कित्येक सिरियल्समधून विशेषतः बंदिनी, घरकुल अशामुळं अशोक शिंदे घराघरात परिचित झालेले आहेत. काल रात्री 12 वाजता या चित्रपटाची देखील आपल्याला माहिती असेलच. हा देखील चित्रपट तितकाच गाजलेला होता. श्रोतेहो, 134 सिनेमे, 105 नाटकं आणि विविध मालिकांच्या माध्यमातून आजपर्यंत कलाक्षेत्रातील प्रवास गेल्या 38 वर्षांपासून त्यांचा सुरू आहे. आज अभिनेते अशोक शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया.

तुमची वळख धरीन, वय तुमची तुमची भी वळख धरीन, तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन, समधी बाकी चुकती करीन।

0: अनिल अरुण यांच्या संगीत नियोजनात जगदीश खेबडकर यांची लावणी आताच आपण ऐकली. नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटासाठी ही लावणी गायली होती आशा भोसले यांनी. बरंतर श्रोते हो, याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या मोबाईल ऍपवरून देखील या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतला. सकाळचे 11:30 वाजले आहेत. आता जाहिरातींचं प्रसारण आणि त्यानंतर हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत.
1: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
1: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 2 65 22 22.
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वसू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
6: पण तू कसा ओळखलास?
5: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
7: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
8: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे, कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे.
9: काळजी करू नका, आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर, फक्त 8% व्याज दरात सोने तारण कर्ज. आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा.
8: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवे पेठ, सोलापूर.
9: फोन 77 740 87 000. विना कटकट सोने तारण झटपट.
0: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जगजीत सिंग यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली जावेद अख्तर यांची गझल.

0: गेल्या 94 वर्षांपासून रुग्णसेवेसाठी कार्य करणारी पेशंट्स रिलीफ असोसिएशन अर्थात भावे रुग्णोपयोगी वस्तू संग्रह संस्था सोलापूर.
1: वॉकर, फाउलर बेड, कमोड, व्हीलचेअर, नेब्युलायझर यासारख्या वस्तू अल्प दरात मिळतात.
0: तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फक्त 100 रुपयात फिजिओथेरपी उपचार होतात.
1: गरजू रुग्णांसाठी मोफत रक्त पुरवठा आणि अल्प दरात रक्त तपासण्या केल्या जातात.
0: भावे रुग्णोपयोगी संस्था, नवी पेठ, सोलापूर. मोबाईल 930 978 1512.
1: संस्थेच्या स्मृती दालनास अवश्य भेट.

0: चांदा बॅटरी सेंटरचा आशा ढमसेल.
1: तसेच सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढमसेल. 1 जुलै पासून चाटला बॅटरी सेंटर सोलापूर.
2: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
3: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
4: अहो काका, मिठाई काय वाटताय?
5: अगं, इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
4: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन, 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन डीमार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर. मोजकेच फ्लॅट शिल्लक.
5: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
4: मोबाईल 73,5,25,47 आणि 84,11,966,700.
6: कार्यक्रमात आता ऐकूयात सिर्फ तुम या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत.

0: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
1: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
0: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्यावत मशीन,
1: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर डी पी नकाते यांचं
0: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ सोलापूर.
2: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
3: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
2: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
3: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
4: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या संधीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
5: इंस्टा ची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
6: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वसू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
7: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
8: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
7: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
9: कार्यक्रमात आता ऐकूयात बिद्दू यांनी संगीतबद्ध केलेलं देव कोहली यांचं पॉप गीत सोनू निगम यांच्या स्वरात.

0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
2: अरे गणपा, परवा परवा पात्र तुला वाखा येत नव्हतं, आणि आता तर पळायला लागलंस की।
3: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा।
4: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर।
5: मोबाईल 93-72-14-44-34।
6: त्वचारोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार

0: कळा वन रिव्हर किल्ला बाग नवीन गेट समोर सोलापूर.
1: मोबाईल 77 19 92 22 55.
2: काय मित्रा तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंग झालं का?
3: हो तर, ब्रेक्स इंजिन ऑइल चेक एकदम टकाटक आहे.
2: आणि तुझ्या लाख मोलाच्या शरीराचं चेकअप?
3: नाही ना,
2: 50-60 हजारांच्या निर्जीव गाडीचं चेकअप करू शकतोस. आणि अमूल्य शरीराच्या बॉडीला अचानक ब्रेक लागला तर बघ, विचार करून पहा. तू एकदा आरोग्यदायी जीवनासाठी शरीराच्या संपूर्ण आरोग्य तपासण्या आजच करून घे आणि निश्चिंत हो.
3: अरे पण कुठं करू?
2: अरे सोलापूर डायग्नोस्टिक्स मध्ये,
3: दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक सोलापूर इथं.
2: अगदी बरोबर. फोन नंबर माहितीये ना?
3: 73-85-81-85-55.
2: आरोग्य मित्र योजनेत आजच आपणही सहभागी व्हा.
3: सीर सलामत तो पगडी 50.

श्रोत्याहो, आज बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंग याचा वाढदिवस आहे. 6 जुलै 1985 रोजी मुंबई या ठिकाणी त्याचा जन्म झाला. रुपेरी पडद्यावर अभिनयाच्या जोरावर आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या कलाकारांपैकी एक अजब नाव म्हणजे रणवीर सिंग. रणवीर सिंगचं पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी असं आहे. रणवीर सिंगचा जन्म हा मुंबईतील एका सिंधी कुटुंबात झाला असून त्याला लहानपणापासूनच अभिनयाची विशेष आवड होती. रणवीर सिंगचं शिक्षण भारतात तसंच इंडियाना युनिव्हर्सिटी ब्लुमिंग्टन यूएसए इथं झालं. मुंबईत आल्यावर त्यानं काही काळ जाहिरात कंपनीत काम केलं. तसंच सुरुवातीला रणवीर सिंगनं बॉलिवूडमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून देखील काम केलंय. 2010 यशराज फिल्म्सच्या बँड बाजा बारात या चित्रपटातून त्यानं आपल्या करिअरची सुरुवात केली होती. बँड बाजा बारात ह्या रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमात त्यानं मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या यशानंतर त्यानं कधीच मागं वळून पाहिलं नाही. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार त्याला मिळाला होता. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला, रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावरती पोहोचवलं. रणवीर आणि दीपिका या पती पत्नींचं 83 या चित्रपटात मुख्य भूमिका आपल्याला दिसली. या चित्रपटाचं दिग्दर्शक कबीर खान यांनी केलं होतं. हा चित्रपट 1983 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर आधारित असून या वर्षी म्हणजेच अलीकडेच या चित्रपटाचं हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2018 सर्वाधिक शाही सोहळ्यामध्ये या जोडीचा विवाह सोहळा मानला जातो. हा सोहळा खूपच मनोरंजक आणि खूपच प्रसिद्ध ठरला होता. केवळ 30 पाहुण्यांच्या उपस्थितीत दीपवीर हे एकमेकांचे झाले होते. श्रोतेहो, इतरांसाठी प्रेरणादायक ठरणाऱ्या सेलिब्रिटींना दरवर्षी दिला जाणारा हॉल ऑफ फेम अवॉर्ड 2019 रणवीर सिंग याला मिळाला होता. 2019 रिलीज झालेल्या गल्ली बॉईज या चित्रपटासाठी रणवीर सिंगला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. चित्रपटांशिवाय रणवीर सिंग सोशल मीडियावर देखील सतत ऍक्टिव्ह असतो. तो चाहत्यांसोबत आपले फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर करत असतो. रणवीर सिंग त्याच्या बेफिकरी स्वभावामुळे आणि त्याच्या कपड्यांच्या स्टाईलमुळे तो नेहमी चर्चेत राहिलेला आहे. श्रोतेहो, आपल्याला माहिती असेलच किंवा आपण हा चित्रपट पाहिला असेल, रणवीर सिंगचा हा चित्रपट आहे धुरंधर नावाचा. आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय ऍक्शन थ्रिलर चित्रपटात रणवीरनं हमजा अली मझारी ही मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. धुरंधर द रिव्हेंज पहिल्या भागाच्या मोठ्या यशानंतर त्याचा दुसरा भाग 19 मार्च 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आणि या हाय होल्डेज ऍक्शन चित्रपटात रणवीर सोबत संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांच्या देखील महत्वाच्या भूमिका होत्या. श्रोतेहो, आज रणवीर सिंगचा वाढदिवस आहे. तेव्हा अभिनेता रणवीर सिंगला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. आणि त्याच्यावर चित्रित झालेलं सिम्बा चित्रपटातलं हे गाणं आपण आता ऐकूयात. ओ गॉड, वन मोर रिमिक्स. मिका सिंग, नेहा कक्कर.

बरोबर श्रोते हो, याबरोबरच आजचा हिंदी गणांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दुपारच्या 12 वाजता. सुरुवातीला वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ. सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडिलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. रसिको नमस्कार. आपल्या मधुर स्वरातून सहज तुला गुपित एक सांगते दुपारी असं गाणाऱ्या आणि सांग कधी कळणार तुला असा प्रश्न केल्यावर धुंदणाऱ्या सुरातला अर्थ रसिकांना उलगडून सांगतात तेव्हा आपल्या मनीचा मोर नाचू लागतो. केशवा माधवाच्या नामातला गोडवा गात सुमनताई मन करारे प्रसन्न प्रत्यक्षात आणतात. असावे घरते आपुले छान आणि घरहीच राजधानी अनुभवतात. आपल्या गाण्यातून प्रेम जिव्हाळा मातृत्व दुःख कष्ट त्याग वेदना भक्ती अशा सगळ्या भावना ज्यांनी सार्थपणे समर्थपणे मांडल्या अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण इथे आमंत्रित केलेलं आहे मंगलाताई खाडिलकर यांना. नमस्कार मंगलाताई.

नमस्कार. निवेदनाच्या क्षेत्रातलं एक फार मोठं नाव म्हणजे मंगलाताई खाडीलकर. पत्रकारिता, लेखन आणि निवेदन अशा तिन्ही प्रांतामध्ये ज्यांनी आपल्या शब्दलालित्याने, आपल्या वाणीतून अनेकांना आनंद दिला अशा मंगलाताई खाडीलकर. त्यांनी एकपात्री आणि सांगीतिक कार्यक्रम देशविदेशामध्ये सादर केलेले आहेत. आणि भाग्ययोग म्हणजे सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर, आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर या तिघींसोबत मंचावरती कार्यक्रम करण्याचा योग ज्यांना आला अशा मंगलाताई. त्यांची पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. ही आपलीच माणसं, सुमन सुगंध, स्वर प्रभाकर आणि एक मनोहर कथा अशी चार पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालीत. आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्ही माध्यमांमध्ये मंगलाताईंनी अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत. आज खूप आनंद होत आहे.

0: मध्ये मंगलाताईंनी अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत. आज खूप आनंद होत आहे तुम्ही स्टुडिओमध्ये आल्या आहात. आजचा आपला विषय आहे सुमध सुगंध,
1: अगदी जिव्हाळ्याचा.
0: सुमनताईंचा सहवास लाभणं, त्यांची भेट होणं हा आयुष्यातला एक अपूर्व योग असावा नाही?
1: अगदी खरंच आहे. काय होतं की वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या संकल्पनांचे कार्यक्रम मी करत जात होते आणि ते करण्यामध्ये वेगवेगळ्या संगीतकारांचा, गायक गायिकांचा, कवींचा, गीतकारांचा अभ्यास होत होता आणि त्यात अपूर्णता अशी जाणवत होती की सुमनताईंचा विषय निघाला की अगदी मर्यादित अशी माहिती उपलब्ध. आता त्याचं काय करायचं? मोजके चार पाच कुठेतरी खूप जुन्या काळात छापून आलेले लेख, एवढ्या भांडवलावर आपण रसिकांसमोर कार्यक्रम पूर्णत्वानं सादर करू शकत नाही ही एक खंत होती. आणि मग सुमनताईंचा पत्ता मिळवणं, त्यावेळेला त्या खारमधल्या आनंद इमारतीतल्या एका प्रशस्त अशा फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्यांनी तसं जवळजवळ या क्षेत्रापासून संन्यास घेतलेलाच होता आणि ही निवृत्ती त्यांनी स्वेच्छेनं स्वीकारली आहे हे मला माहीत होतं. कुठेतरी त्यांच्या गाण्यांची संकलित केलेली पुस्तकं मिळत होती पण या सगळ्याला कुठेतरी एकदा तपासणी झाली पाहिजे. तोपर्यंत आपण अत्यंत आत्मविश्वासानं तो कार्यक्रम सादर करू शकत नाही ही माझी खंत होती आणि म्हणून मी त्यांना भेटायला गेले. तर न सांगता भेटायला गेले कारण जो फोन नंबर माझ्याकडे होता तो कुणी उचलतच नव्हतं.
0: अरे बापरे.
1: आता न सांगता गेल्याबद्दल थोडासा त्यांना नाराजी होती. बऱ्याच वेळ ते आले नाहीत पण आम्ही ठिय्या देऊन बसलो होतो तेव्हा त्यांना यावं लागलं. त्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या की आता लेखीकडे चालली आहे आणि तुम्हाला माहितीये की मी आता या क्षेत्रातून जवळजवळ निवृत्ती घेतलेली आहे तर मग आता मला कशाला काय विचारताय तुम्ही? आता लेकीकडे जाऊन येते अमेरिकेला आणि मग त्याच्यानंतर मी आल्यानंतर बघू असं म्हणून त्यांनी बोलवण केली. आता हा बोलवणीचा प्रकार नंतर साधारण एक तीन चार वेळा घडला. त्यावेळेला एका मी आता इथं सांगायला हरकत नाही की त्या चित्रापूर सारस्वत समाजाच्या आहेत आणि माझं माहेरही त्याच समाजाचं. एकंदरीतच सारस्वत समाजासाठी काम करणारी अखिल भारतीय आणि जागतिक पातळीवर काम करणारी एक संस्था आहे आयएसको, त्यांना सन्मानित करायचं होतं. त्यानिमित्तानं पुन्हा एकदा मी त्यांच्याकडे जाऊन पोहोचले.
0: अच्छा.
1: गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया हा पुरस्कार त्यांना द्यायचा होता आणि पोहोचले त्यांच्याकडे. त्याला त्या आल्या होत्या पण पुन्हा एकदा तसंच की आता कशाला पुरस्कार मी स्वीकारू, काय केलंय मी एवढं, गाणी मिळाली मी गात गेले मला नाही फारसं, असं करून त्या सगळ्यात त्यांनी रस दाखवला नाही. बरं बघते मी येऊ शकले तर येईन तुमच्या कार्यक्रमाला असं म्हणाल्या त्या आणि आल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांचा फोन आला आणि त्या म्हणाल्या की मी ना काल माझी बीपीची गोळी चुकून मी दोनदा घेतली आणि नंतर मला थोडासा त्रास व्हायला लागला. मी म्हटलं मान्य आहे तुमचं, आमचा सगळ्यांचं थोडा विरस झाला. सुमनताई भेटायला आले तर चालेल का? मी काही रागवलेले नाही एवढं त्यांनी बघितलं आणि रागवून मी करणारच काय होते. पुन्हा एकदा भेटायला गेले आणि परत अशीच विनमुख होऊनच येत होते. त्यावेळेला मी एक म्हटलं वाक्य, म्हटलं तुमच्याबद्दल इतकी कमी माहिती उपलब्ध आहे की नंतरच्या पिढ्यांना सुमन कल्याणपूरांनी काय केलंय, सुमन कल्याणपूर कोण हे माहीत असायला हवं.
0: बरोबर.
1: तर जितके उपलब्ध लेख आहेत ते अपुरे पडतील सुमनताई, कुठंतरी तुम्ही बोलायला हवं असं मी म्हटलं. बरं बोलेन. आणि लगेचच दिवाळी येत होती त्यामुळे दिवाळी अंकाच्या साठी एक मुलाखत घ्यावी अशा विचारांनी मी पुन्हा लगेच त्यांच्याकडे गेले. आपले प्रयत्न सोडायचे नाहीत.
0: तुम्ही किती तळमळीने करत होतात हे त्यांच्या लक्षात आलं.
1: त्यांच्या लक्षात येत होतं
0: मनापासून आहे
1: असं मिटून घेतलेलं असतं ना सहस्र दल कमल
0: कोशात स्वतःला
1: दशा होत्या त्या आणि त्यांना बिलकुल उमलायचं नव्हतं असा सगळा त्यावेळेच्या त्यांच्या मानसिकतेचा प्रकार होता. पण मी एक वाक्य त्यांच्याशी एका भेटीमध्ये बोलले होते की जर तुम्ही माहिती उपलब्ध करून दिली नाही तर पुढच्या पिढ्यांना अत्यंत त्रोटक स्वरूपात तुमची माहिती उपलब्ध होईल. कारण त्यावेळेला गुगल युट्यूब हे प्रकार नव्हते त्यामुळे माहितीचा विस्फोट या काळाच्या पासून आपण दूर होतो. आणि आता झालं, त्यांनी मला दया येऊन मुलाखतीसाठी वेळ वगैरे दिली.
0: बरं.
1: आणि त्याच दिवशी मी त्यांना फोन केला कारण बाबा आज मी सकाळी 11:30 तुम्ही सांगितलंय तसं येते तुमच्याकडे. तशी त्या देवाची पूजा करत बसल्या होत्या.
0: बरं.
1: त्यांची देवी आहे दुर्गा परमेश्वरी, तिची पूजा करत होत्या आणि त्या फोनवर आल्या. त्याही नाईलाजानं पूजेतनं उठून आणि मला म्हणाल्या काय बाई असं होत आहे की देवी कौलच देत नाहीये हो, त्यामुळे आजची मुलाखत आपण रद्द करूया. त्यावेळेला मात्र माझा संयम थोडा सुटला आणि मी त्यांना म्हटलं म्हणलं अरे चा असं कसं झालं.

0: तुमच्या देवीची आमची देवी बहीण आहे आणि या बहिणीनं मला सकाळीच कौल दिलाय की अतिशय सुंदर होणार आहे मुलाखत. तर म्हटलं काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय, तुम्ही विचारता का परत तुमच्या देवीला.
1: अच्छा,
0: तर यातला उपरोध कळणं हे अगदी स्वाभाविक होतं. त्या एकदम गप्प बसल्या. पुढच्या वर्षी बघू म्हटलं. पुढच्या वर्षी हाच विषय नसतो दिवाळी अंकाला. थोडक्यात मुलाखत घेऊ शकले नाही
1: पण म्हणजे असा नकारामागून नकार
0: हो
1: येत होते. त्यांची मानसिक
0: 2003 त्याच्या आधी 2-3 वर्ष असं सारं चाललेलं होतं. आणि एका भेटीमध्ये मात्र त्यांचे पती नंदाजी बाहेर आले आणि म्हणाले की सुमन उद्यापासून तुम्हाला मुलाखत देती, लिहायला सुरुवात करा. आणि तो माझ्यासाठी मोठा क्षण होता. मध्ये थोडे दिवस गेले कारण त्यांनी आनंद इमारतीतून खारच्या कृष्णा हाइट्स मध्ये आपलं बस्तान हलवलेलं होतं आणि प्रत्येक गोष्ट टापटीप जागच्या जागी. ते सगळं घर त्यांच्या सौंदर्य दृष्टीला अनुकूल लागल्याशिवाय त्या दुसऱ्यात लक्ष घालणार नाही.
1: अच्छा,
0: पण झालं बुवा.

0: मंगलाताई, खरोखर तुमच्या आयुष्यात सुद्धा रेक्षणांच्या संगतीने मी अशी भारावले असा काळ पुढे सुरू झाला का सुमनताईंच्या सहवासात?
1: अगदी. म्हणजे जी गायिका, तिचा मधुर स्वर, शब्दांच्या बरोबरचा त्यांचा जो काही एक सहयोग असायचा त्यांच्या स्वरांचा, भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, आणि काय म्हणतो आपण की एक जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर, आणि त्यातली मधुरता आणि तिच्या ज्या वेगवेगळ्या परी त्या गाण्यांमधनं त्या त्या भावनेप्रमाणे भेटायच्या, त्यावर अतिशय प्रेम केलेलं होतं, म्हणून तर मी त्यांचा असा पाठपुरावा केला. आणि मग आमच्या बोलण्याला सुरुवात झाली. बोलणंच तसं सोपं नसतं, कारण ज्या माणसांनी आपले सगळ्या पाकळ्या मिटून घेतलेल्या असतात ना, म्हणजे खरं तर असं पाकळी पाकळीनं आपल्याला त्याला उमलवतच न्यावं लागतं.
0: आणि त्यातून एवढं मोठं पुस्तक तुमचं पुढे आकाराला आलेलं आहे, 150-200 पानांचं, ज्याच्यामध्ये त्यांच्या गाण्यांची सूची पण आहे.
1: हो,
0: छायाचित्र
1: आम्ही सुधारत नेली सूची.
0: अच्छा.
1: कारण पहिल्यांदा तर तसं काही उपलब्ध नव्हतं. त्यांची डायरी मागितली तर त्या डायरीचा उपयोग फारसा होईना, कारण एक गाणं त्यांनी गायलेलं असायचं आणि नंतर ते गाणं दुसऱ्या कोणाकडनं तरी गाऊन घेतलेलं असायचं. अशीही अनेक गाणी होती जी त्यांना आठवत नव्हती. 13 भाषांमध्ये 3,500 चित्रपट गीतं आणि गैरफिल्मी गीतं, आणि त्यातही सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी गायलेली आहेत.
0: वा,
1: अशी सगळी त्यांची संपदा ही त्यांनी

0: त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांना असं पटकन आठवायचं नाही की ह्या चित्रपटासाठी आपण हे गायलंय, हे का आता मी खोडून टाकले ह्यातनं, असा विस्मरणाचा सुद्धा, कारण बराच वेळ त्याच्या
1: काळ गेलेला,
0: हा लक्ष दिलेलं नसल्यामुळे आमचं काम तसं कठीण होतं. आणि सुमनताई जितक्या मितभाषी आहेत तितकंच त्यांना अशा संवेदनशील आहेत, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या मनाला नेहमी लागायच्या. त्यामुळे एक बाईला त्रस्त करणारे दोन विषय असतात, एक म्हणजे नवऱ्यानं मनासारखं न वागणं आणि घरात स्वयंपाकाला आणि काम करायला येणाऱ्या बाईनं आपल्याला त्रास देणं असं आपल्याला वाटत राहणं. या दोन गोष्टींमध्ये त्या इतक्या रमलेल्या असायच्या. मला बोलवण्याची वेळ सुद्धा इतकी चमत्कारी 3:45.
1: अच्छा,
0: तुम्ही 3:45 या म्हणजे आपण 3 बोलायला घेऊया असं त्या म्हणायच्या. आणि गेल्यानंतर पहिली 15 ही अशीच असायची की नवरा कसं माझा ऐकत नाही, आणि बघा ना किती मी तिला शिकवलं तरी ती माझ्या मनासारखा स्वयंपाक करतच नाही.
1: त्या स्वतः मला वाटतं पाककला निपुण होत्या ना
0: अत्यंत, म्हणजे एखाद्या गृहिणीच्या हातालाच ती चव असते. साधं काही केलं तरी त्यातून अमृतच जन्माले.
1: मला त्यांच्या हातचं काही चाखता आलं
0: पुष्कळ.
1: अच्छा,
0: म्हणजे साधी समुद्र मेथी मिळते ना, त्या समुद्र मेथीची दह्यात घालून त्या कोशिंबीर करायच्या.
1: अच्छा बर.
0: आणि तिला वाफ किती द्यायची, एक द्यायची की अर्धी द्यायची, इथपासून त्यांचे सगळे हिशेब चाललेले असायचे. फोडणी कुठल्या तेलाची द्यायची, त्याला द्यायची की न द्यायची, दही कसं हवं, त्यात साखर घालायची की न घालायची, ह्या सगळ्याचे त्यांचे आडाखे इतके सुंदर की त्यांनी केलेला प्रत्येक प्रकार.
1: मला वाटतं परफेक्शनिस्ट होत्या,
0: परफेक्शनिस्ट,
1: त्यामुळे ते व्यवस्थितच झालं पाहिजे नेटकं असा एक
0: घर किती सुंदर,
1: हा
0: अतिशय कलात्मक. मग त्या सेंटर टेबलवर किंवा बाजूच्या कपाटांवर जी काही नक्षी आहे जी करणार सुतारच, कोरीव काम, पण त्यानं कुठली नक्षी काढावी ते काढून सुमनताई देणार.
1: त्या मुळात चित्रकार पण
0: हो, आणि शिल्पकार जोगांच्या शेजारी, म्हणजे लहानपणी जोगांचेही संस्कार आहेत त्यांच्यावर की रेषा कशी काढायची किंवा ब्रशचा फटकारा कसा गेला पाहिजे सहज, स्केच कसं काढायचं, त्यासाठी पेन्सिल कशी धरायची, इथपासून त्यांना धडे मिळालेले आहेत. बरं, शिक्षण अर्धवट राहिलं होतं कारण त्या घरातल्या मोठी मुलगी, त्यामुळे घरची जबाबदारी त्या काळामध्ये मुलीवर असायची आणि त्यामुळे त्या जे स्कूलला फाटलं गेले, पण तिथं टर्पेंटाईनची अलर्जी, त्यामुळे हात चालला पोर्ट्रेट्स स्केचेस
1: उत्तम,
0: निसर्ग चित्र अत्यंत उत्तम, त्या काढतच गेल्या पण ते तिथं थांबलं. गळा गोड होता त्यामुळे त्या सेंट कोलंबा हायस्कूल मध्ये सुद्धा गाणारी मुलगी. आणि मग त्यावेळेला छोटे छोटे क्लासेस असायचे, कधी तावडे बुवा शिकवायला येतात, कधी नवरंग नागपूरकर शिकवतायत, कधी खासाहेब अब्दुल रहमान खान शिकवतायत, मग त्यांच्याकडे थोडे दिवस गेलं, थोडे दिवस नृत्याच्या क्लासला गेलं. असं स्वातंत्र्यपूर्व काळातलं बंधनात असलेलं पण तरीही कलाभिमुख असं बालपण त्यांना मिळालं.
1: किती छान उलगडताय तुम्ही हे, म्हणजे सुरांचं देणं असं प्रत्येक गुरूंकडनं त्या घेत गेल्या, आत्मसात करत गेल्या, वेचित गेल्या असं म्हणून.
0: आणि यशवंत देव पण त्याच्यात.
1: अच्छा,
0: की त्यांचा तिथं ग्रँड रोडला क्लास होता तर त्यालाही मंडळी जात होती. आणि मग क्लासून आल्यानंतर काय करायचं, तर देवांनी शिकवलेली भावगीत आहेत ती भावगीतं कुठं बसून गायची, तर पाण्याच्या टाकीवरती,
1: अरे
0: त्या जिन्यावरनं चढायचं आणि त्या टाकीवर त्यांची मैत्रीण सुमन बलसे आणि त्या अशा बसायच्या आणि गायच्या. मग तिथं आवाज एकदम छान गोड लागायचा.
1: वा, ही आठवण सुमनताईने तुम्हाला
0: सांगितलेली आणि ती पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीपासून आपल्याकडे आहे.
1: अच्छा.
0: आणि रेडिओ प्रत्येक घरात नसायचा, त्यामुळे दूरवरच्या रेडिओवरून ऐकू येणारी गाणी, शेजाऱ्याच्या ग्रामोफोनच्या तबकडीवर वाजणारी गाणी, ही त्यावेळेची संपदा.
1: अच्छा.
0: मग ते ऐकायचं, आपोआप पाठ व्हायचं, मग ते आपल्या घरी 24 गुणगुणत बसायचं, नाहीतर चित्र रेखाटताना ते म्हणत बसायचं. आईला मदत करायची, त्यामुळे आईच्या पाककलेचा सगळा वारसा सुमनताईंकडे आला. आणि दुपारच्या वेळेला आराम करायचा नाही, आळसावायचं नाही, झोपायचं नाही. मग काय, तर विणकामाचे भरतकामाचे सगळे प्रकार शिकायचे. टॅटिंग निटिंग हे सगळे सुमनताईंचे शब्द.
1: अच्छा.
0: आणि हे सगळं शिकल्या त्या,
1: नवल वाटतं ना, म्हणजे किती वेगवेगळ्या कला त्यांना
0: अवगत होत्या. आणि हिरवा हात, एखादं बी त्यांनी टाकलं कुंडीमध्ये की त्याचं रोप होणारच असा हिरवा हात. आणि फुलांवर मनसोक्त प्रेम, त्या नेहमी म्हणायच्या की मी गाते ना

0: त्यावेळेला मला डोळे मिटून असं जर मी ते शब्द गात गेले तर मला रंग दिसतात
1: वा
0: असं म्हणायचं. आणि त्यात यत्किंचितही अतिशयोक्तीने अशी त्यांची एक सड एक सुंदर गीतं त्यांनी गायलेली आहेत.
1: खरे म्हणजे कल्पना कलाकाराची ही सुद्धा हे विश्व किती मोठं किती समृद्ध असू शकतं याची प्रचिती आपल्याला त्यांच्या या वाक्यातून येऊ शकते.
0: आणि त्यांच्यासारख्या कलावतीला कला अशा वेगळ्यांनी करतायत. त्यांची चित्रकला, त्यांची रंगकला किंवा त्यांचं गाणं, त्यांचं झाडं लावणं आणि झाडातनं वेगवेगळी फुलं फुलवणं हे सगळं एकमेकाशी जोडलेलं आहे.
1: एकातून एक उमलत जाणं
0: सश्रद्ध अत्यंत.
1: अच्छा.
0: कोमल मनाच, त्यांची वृत्तीही कोमल, मनही कोमल आणि त्यामुळे त्यांच्या स्वरामधलं माधुर्य, ती कोमलता, सात्विकता हे त्यांच्या गाण्यात उतरली आहे.

0: मंगलाताई, तुम्ही आज सुमनताईंच्या आठवणी अत्तर क्षणांचा दरवळ आमच्या रसिकांपर्यंत सुद्धा तुमच्या माध्यमातून पोहोचतोय. पण पुस्तक लिहिणं हे मात्र, लिखाण हा आणखी वेगळा भाग. मुळात या आठवणी त्यांच्याकडनं गोळा करणं हे सुद्धा अत्यंत कष्टसाध्य झालं असेल,
1: कारण त्यांच्या आवाजाचं जसं वैशिष्ट्य आहे ना की तो निर्भर आहे आणि तरीही संयत आहे, तसंच त्यांच्या मनाचं आहे की त्या बोलतात पण नंतर त्यावर विचार पण करतात. एक तर त्या विचारपूर्वकच बोलायच्या. बघा, मला अजूनही त्यांच्याविषयी भूतकाळात बोलणं फार कठीण होतं, तर ते बोलल्यानंतर त्या असा विचार करायच्या की माझ्या या बोलण्यानं काही वादळं तर उठणार नाहीयेत,
0: कोणी दुखावलं
1: तर जाणार नाही.

0: मग या वयात कुणाला कशाला दुखावू मी असं म्हणत माझ्याकडनं त्या आदल्या दिवशी बोललेलं दुसऱ्या दिवशी काढून घ्यायच्या. म्हणायच्या की हे नको हे नको, त्यापेक्षा आपण दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोलूया, असा त्यांचा तो स्वभाव होता. आणि एखादी व्यक्ती आपल्या बालपणात रमते बघा, तसं मला नेहमी वाटायचं की आरंभीच्या दिवसांमध्ये त्या एखाद्या लहान मुलीसारख्या सतत रमत राहिल्या आणि एक स्वप्नील असं जग होतं ते त्यांच्या बालपणीचं, तेच त्यांनी त्यांच्या अवतीभोवती असं कोशासारखं वापरलं. मग ढाक्यामध्ये आपल्या वडिलांबरोबर राहत असतानाची बंगली, मग त्या काळातलं वातावरण, म्हणजे गुलाबाची झाडं असून सुद्धा ती इतकी उंच असायची की त्यांचे वडील आधी उंच आणि त्यांच्या खांद्यावर बसून त्यांना ती फुलं दिसायची, अशा तऱ्हेची ती बाग. म्हणजे बघा, मग तिथं ती नन आठवतेय, मग त्या नननी वाजवलेला शाळेतला तो पियानो आठवतोय, मग आपण सेंट कोलंबामध्ये गायलेली गाणी आठवतायत, मग त्याच्यानंतर माणिकबाईंचं कौसल्याचा राम, मग ज्योत्स्नाबाईंचा क्षण आला भाग्याचा, मग जोराबाई अंबालावाली, मग नूरजहा, मग सुरैया यांची गाणी, हे सगळं आठवण्याच्या त्यांच्या त्या प्रक्रियेमध्ये त्या मला पूर्ण रमवून टाकायच्या. आणि मग एक दिवशी एक आठवण आली अशी, सुगंधी दरवाजा म्हणतो ना असं, दरवाजा उघडल्यानंतर असा सुगंध यावा, तशी म्हणाल्या एकदा कळलं की आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये लताबाई येणार आहेत. लताबाईंचं नाव त्यावेळेला झालेलं होतं आणि मी शाळकरी मुलगी, कुठेतरी तिथे सत्यनारायणाची पूजा होती कोणाकडे तरी आणि संध्याकाळी तीर्थप्रसादाला लताबाई यायच्यात म्हटल्यानंतर उत्सुकतेनं त्यांना बघायला चार पाच वेळा त्या मॉडेल हाऊसच्या जिना खाली उतरल्या, परत चढल्या, परत खाली उतरल्या, परत चढल्या, एक दृष्टिक्षेप मिळावा म्हणून. आणि मग मंगू चित्रपटाचं गाणं, जो खऱ्या अर्थाने त्यांचा पहिला चित्रपट आहे, मोहम्मद शफी त्याचे संगीतकार, तर त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला त्यांचं नशीब असं की बेला मुखर्जी आणि हेमंत कुमार यासारखे गायक फक्त हमिंग साठी, म्हणजे गुणगुणण्यासाठी म्हणून तिथं उपस्थित आहेत.
1: अच्छा.
0: सुमनताईंचं वय किती लहान, ते त्यांचं पहिलं पार्श्वगायन आणि गाणं कसं होतंय हे ऐकायला म्हणून तिथे योगायोगानं लताबाई सुद्धा उपस्थित.
1: वा.
0: आणि छान गायलंस असं त्यांनी त्यांना दाद दिलेली आहे. इतकंच नव्हे तर रेकॉर्डिंगला उशीर झाला म्हणून त्यांच्या घराकडे अगदी जवळ त्यांना सोडून मग त्या पुढे गेलेल्या आहेत
1: लताबाई.
0: त्यामुळे पारस्परिक आदर स्नेहभाव हा माझ्या अंदाजाप्रमाणे दोघींनीही जपलेला आहे. बाकी हे क्षेत्र व्यावसायिकच असतं.
1: अगदी. आणि पुढे लता मंगेशकर पुरस्काराने सुमनताईंना सन्मानितही केलं गेलं
0: आणि तो दोनदा मिळालाय त्यांना. महाराष्ट्र शासनानंही दिला आणि मध्य प्रदेश शासनानंही दिला.
1: आणि किती ना, म्हणजे दोघीही एकाच क्षेत्रामध्ये
0: हो,
1: पण एकमेकींविषयीचा आदर स्नेह.
0: मी असं म्हणेन की भावसंगीतातली ही त्रिवेणी आहे, ह्याचा मी पुनरुच्चार करेन की लताबाई आशाबाई, जर मला अगदी सहज बोलायला सांगितलं तर मी असं म्हणेन की लताबाई म्हणजे माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे, अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे, तो एक स्वर्गीय सूर आहे.
1: अगदी.
0: तो जितका मधुर आहे तितकाच तो तीक्ष्ण आहे. रेकॉर्डिंगच्या यंत्रासमोर गेल्यानंतर ज्या तऱ्हेनं त्या सुराचा दरवळ असं म्हणतात पसरतो, त्याला सगळ्यांनी वेगवेगळी विशेषणं लावलेली आहेत. तो एक युगधर्माचा स्वर म्हणून मानला गेला.
1: वा.
0: त्याची मधुरता तीक्ष्णता कुठल्याही सप्तकामधलं त्याची जी एक ऊर्जा आहे त्या स्वराची, लता स्वराची, ती अगदी वेगळी आहे. आशाबाईंचा अधिक लवचिक, अधिक ऊर्जावान, जीवनाचे सगळे रंग आकळणारा आणि कुठल्याही क्षणी मातीतून उगून मेघापर्यंत जाऊन पोहोचणारा असा तो एक वेगळा स्वर आहे. आणि सुमनताईंची जी सुमन शैली आहे त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की लाघवी, नैसर्गिकरित्या मधुर, कमी तीक्ष्ण, कोमल आत्मभान जागृत ठेवणारा, मगाशी वापरलं तेच की निर्भर तरीही संयत आणि कुठल्याही सप्तकात पोहोचताना ती मधुरता आणि तिची परी किंवा तिची जी प्रत आहे ती कायम ठेवताना कमी तीक्ष्ण असलेला असा हा स्वर आहे. तो लवचिक आहे, तो भावदर्शी आहे, पण तो सैन्य

0: मंगलाताई सुमनताईंच्या बालपणापासून ते त्यांच्या पहिल्या गाण्यापर्यंत, तर याच क्रमाने काही तुमचा संवाद होत नसेल ना की कसंही आठवेल? त्या
1: आठवेल तसं बोलायच्या त्या. आता मधूनच सांगायच्या की पाहते सदा देवा असं यशवंत देवांकडे गायलेलं पहिलं गाणं होतं.
0: बर.
1: केशवराव भोळेंनी आकाशवाणीच्या संगीतिकेसाठी माझा आवाज वापरला होता. आठवण येईल तसं त्या बोलायच्या, ते लिहून घ्यायचं, पुन्हा एकदा ते त्यांच्याकडनं तपासायचं, पुन्हा पुन्हा तपासायचं. त्या काही विस्मरणात, कारण विस्मरण बऱ्याच गोष्टींचं झालेलं होतं, एकदा अशी त्यांची ती लय लागली ना की मग मला हे गाणं आठवत नाही असं म्हणणारे सुमनताई सुद्धा अचानक पावसाचे थेंब आल्यानंतर मोर कसा पिसारा सगळा उभारून नाचू लागतो तसं त्यांना सगळं आठवायचं. त्यामुळे तीव्र अशी स्मरणशक्ती होती त्यांच्याकडे, पण वापरायचंच नाही आपल्याला काही, आता हे आठवायचंच नाही आपल्याला काही, असा एक प्रकार होता. शुक्राची चांदणी हा सहज बोलता बोलता मॉडेल हाऊसमध्ये चित्रपटाची घोषणा झालेली होती आणि त्यातलं यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेलं हे त्यांचं खरं पहिलं गाणं.
0: अच्छा.
1: प्रभू तुझ्या विश्वामध्ये काय कमी आहे, मला हवे तेही आहे आणि नको तेही आहे, हेही त्यांनी मला सांगितलं होतं, ज्याची आठवण नंतर यशवंत देवांनी दिली की अतिशय छान गाणं झालं होतं.
0: तुमच्या ह्या पुस्तकाला मला वाटतं प्रस्तावना यशवंत देव साहेबांची आहे
1: आणि अशोक पत्कींनीही
0: लिहिलेलं होय.
1: कारण अशोक पत्की असं म्हणतात की माझं सगळं संगीतकार म्हणून जे जीवन आहे त्याआधी त्यांचा पेटीवादक, मग त्यांचा सहगायक, मग गायक म्हणून त्याच्या स्थान, आणि त्यानंतर घाबरत घाबरत मी पण चाली करतो असं त्यांनी म्हणणं, आणि त्यानंतरचा जो सगळा गीतांचा प्रवास आहे.
0: आणि सुमन कल्याणपूर यांची आकाशवाणीसाठी आम्ही ज्या वेळेला

0: दाखवत इथे ध्वनिमुद्रित केली होती. माझंही भाग्य ते की ते आम्हाला प्रत्यक्ष अनुभवता आलं, त्यांना ऐकता आलं.
1: तर पहिल्या गायिका आहेत परदेशी जाणाऱ्या, म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या पहिल्या गायिका आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिज, न्यू गिनी, त्याच्यानंतर अमेरिका, इंग्लंड, कॅनडा अशा वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी त्या काळात दौरे केले. दरवर्षी दौरे असायचे हे. त्यावेळेला अशोक पत्की की जे अनेक वाद्य वाजवणारे, त्याच्यानंतर अनेक वाद्यांवर जशी हुकूमत तसाच गोडगळा आणि सारखं गाण्यात मग्न असलेलं असं हे व्यक्तिमत्व. आणि त्याच वेळेला त्यांनी म्हणजे 1956 पासून आपल्या मराठी चित्रपटांमध्ये पण त्यांनी गायला सुरुवात केलेली होती. हिंदी चित्रपटांमधला त्यांचा प्रवास 1953-54 पासून सुरू झालेला होता. आणि दशरथ पुजारींसारखे शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेले उमेदीचे असे संगीतकार, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले आणि नंदाघरी नंदनवन फुलले हे त्यांनी HMV साठी गाऊन घेतलेलं होतं. आणि असं सगळं सुमन हेमाडी हे नाव पुढे आलं, पुढे कल्याणपूर झालं. हा सगळा प्रवास सुरू होता. दशरथ पुजारी एका मागोमाग एक गाण्यानं चाली देत होते, पण ही माणसं ना त्या काळामध्ये एकमेकांच्या निर्मितीचे साक्षीदार होते. त्यामुळे गाण्याबद्दलच्या ज्या सगळ्या म्हणजे बैठका व्हायच्या त्या सुमनताईंच्या घरी व्हायच्या, आनंदी भारतीमध्ये. आणि शेजारी कोण तर पंडित हरिप्रसाद चौरासिया वरती राहणारे.
0: बरं,
1: त्यामुळे हरीला पण बोलवा रे असं म्हणून आत्ताच्या आपल्या पंडित हरिप्रसादजींना बोलवलं जायचं. मग आता दशरथ पुजारींनी चाल कशी लावली तर अशोक ये हा तू मदतीला असं म्हणून अशोक पत्की पण तिथं हजर, स्वर संयोजन करणारे प्रभाकर जोग पण तिथं हजर. आणि या सगळ्यांना चाल शिकण्याच्या आधी गरम गरम भजी काढून देणारे सुमनताई स्वयंपाकात दंग आणि नंतर येऊन चाल शिकतायत. इतकं सुंदर
0: हे सगळं सहज वातावरण त्या काळातलं होतं. आणि हा उत्तम उत्कृष्ट असा योग म्हणायला हवा नाही का, ही सगळी स्वर प्रभावी मंडळी अशी एकत्र.
1: आणि नंदाजी असायचे त्यात. आणि नंदाजींनी आणि सुमनताईंनी असं आपल्या आपल्या ठरवलेलं असायचं की आपल्याला आता भक्तिगीत हवी आहेत किंवा आपल्याला भावगीतं हवी आहेत. मग दशरथ पुजारी निवडायचे आणि त्यांना दाखवायचे आणि मग अर्थातच ते सुंदरच निवड असायची आणि मग ती गीतं व्हायची. तर त्यांचं एक वाक्य आहे सुमनताईंचं की माझ्या बरोबर रेकॉर्डिंगला आधी हजर राहणारे माझे वडील, ज्यांची प्रचंड इच्छा की पार्श्वगायनाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकेल असा आपल्या मुलीचा आवाज आहे. आणि पार्श्वगायन करायला लागल्यानंतर आणि कल्याणपूर झाल्यानंतर मला नेहमी असं वाटायचं की एखाद्या वेलीसारखं आपण उठंगून असावं. आणि म्हणून ही माझीच मागणी असायची की माझ्या नवऱ्यानं त्या सगळ्या रेकॉर्डिंग्सना किंवा त्याच्या बैठकांना असावं. त्या असं म्हणायच्या की मी एक गृहिणी पहिल्यांदा, पत्नी, माता आणि गायिका या सगळ्या भूमिका एका वेळेला जगताना प्रत्येक भूमिकेला मला न्याय द्यावासा वाटायचा आणि तो मी माझ्या परीनं देत होते.
0: म्हणजे त्या काळातल्या सुपर वुमन असं म्हणायला हवं नाही का.
1: सुपर वुमन, गाडी काय फर्स्ट क्लास चालवायच्या.
0: अच्छा.
1: आणि सारखं लक्ष कशात तर मुंबईत कुठं प्रदर्शन भरलंय, कोरीव वस्तूंचं, हातमागाचं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रांतातल्या सगळ्या कलाकुसरीच्या वस्तूंचं, गुलाबाचं.
0: अच्छा.
1: या सगळ्या प्रदर्शनांना गाडी काढून त्या मुलगी असेल तर मुलीसोबत कधी एकट्या अशा त्या जायच्या. आणि ते प्रदर्शन दिवसभर त्या प्रदर्शनांमध्ये फिरणं आणि त्याची मग परदेशाहून काही पुस्तकं मागवणं, त्याची अधिक माहिती घेणं, विणकामाचे वेगवेगळे नमुने, पूर्वी अशी झुळझुळीत गुळगुळीत कागदाची पुस्तकं असायची, महाग मिळायची, त्यांनी ती जमवलेली आहेत.
0: अच्छा.
1: आज तो गठ्ठा अगदी शेवटपर्यंत प्राणपणानं जपलेला आहे. आणि कोरोना काळामध्ये जेव्हा लोकांना आपण काय करावं, दिवस कसा घालवावा, मनाला येणारं नैराश्य घालवावं कसं, त्या काळात सुमनताई म्हणायच्या नैराश्य काय असतं मला नाही माहिती. एकदा एखादी गोष्ट नजरेआड मी केली, मना आड केली की मी परत त्यात घुटमळत नाही. हे आपल्याला का मिळालं नाही असा मी विचार करत नाही. और जगात मंगलताई करण्यासारखं किती छान आहे बघा ना. मी झाडं लावली, छान त्यांची निगराणी केली, मी केक केले, मी पाव केले, काय करायचं हो.
0: पण हे स्विच ऑन आणि स्विच ऑफ करता येणं हेही त्यांना जमत होतं.
1: नंतर जमायला लागलं. आधी त्याचा त्रास झाला आणि हे क्षेत्र आता नको, हे सोडायची वेळ आली आहे असं 80s त्यांना वाटलं. म्हणून त्या त्यातनं बाहेर आल्या. पण तोपर्यंत हिंदीतल्या नवोदित किंवा ज्यांना फार

0: असं नाव नाही. आशांकडून शंकर जयकिशन, नौशाद, आर डी बर्मन, एस डी बर्मन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पीदा, द रोशन साहेब यांच्यापर्यंत सगळ्यांकडे त्या गायल्या. किंवा दत्ताराम की ज्यांनी 14-15 चित्रपटांसाठी त्यांच्याकडनं गाऊन घेतलेलं आहे. त्यामुळे एन दत्ता हे एक नाव हे विसरताच कामा नये. जसं मराठीमध्ये वसंत प्रभू, वसंत पवार, सुधीर फडके इथं पण एन दत्ता आहेतच तिथं, तर ही सगळी माणसं आहेतच. म्हणजे या सगळ्या राम कदम आहेत, विश्वनाथ मोरे आहेत, तर दशरथ पुजारी, श्रीनिवास खळे, यशवंत देव या सगळ्यांकडे जशा त्या आपोआप आपोआप गात गेल्या, पुढे अशोक पत्कींकडे गायलेल्या आहेत
1: सगळेच मोठे मोठे संगीतकार. आणि सगळ्यांना सुमनताईंचा आवाज आपल्या गाण्यांसाठी असावा असं वाटत
0: होतं. आणि ते करताना जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला, आता या व्यवसायात राहणं फारसं आनंददायी नाही, जे अनुभव येत आहेत ते कदाचित फार अप्रिय येत आहेत असं त्यांना जेव्हा वाटलं, त्यावेळेला त्या त्यातून बाहेर पडलेल्या आहेत. त्यांनी गाणं कमी केलं, याचा अर्थ त्या पूर्णपणे त्यातनं बाहेर गेल्या होत्या असं नाही. मधूनच कोणीतरी त्यांना बोलवत होतं, त्या जात पण होत्या. आणि मग 94 साली कमलाकर भागवतांच्या अभंगांच्या किंवा भक्तिगीतांच्या माध्यमातून, अष्टविनायक गीतांच्या माध्यमातून त्या पुन्हा आल्या रसिकांसमोर.
1: बरं.
0: आणि प्रभाकर जोगांनी त्यांचीच अवीट गोडीची गाणी हे त्यांच्याकडनं पुन्हा एकदा गाऊन घेतली.
1: कमबॅक.
0: हो, कमबॅक. जिथे सागरा धरणी मिळते, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी.
1: आणि आणखी एक अत्यंत सुंदर श्रेष्ठ गाणं म्हणजे घाल घाल पिंगा वाऱ्या.
0: क्या बात है. सुमनताईंना कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी या गाण्याचा उपयोग झाला.
1: अच्छा. बर.
0: आम्ही एका कार्यक्रमासाठी सुमन सुगंध तयारी करत होतो. मी येईन मुलाखतीसाठी असं म्हणून सुमनताईंचं न येणं हे सवयीचं झालेलं होतं. आणि एकदा माधुरी गात होती, आमची माधुरी करवरकर, घाल घाल पिंगा वाऱ्या. आणि मी ऐकवलं ते गाणं त्यांना. म्हटलं, नाही सुमनताई ऐका, कारण तुमची जी गाणी आहेत ना, ते गाणी गायला गळा नुसता गोड असून उपयोगाचं नाहीये, किंवा शब्दांवर जोर देऊन अशी ठाशीव शैली मांडणं हेही तुम्हाला अभिप्रेत नाहीये, तर त्या समर्पित भावनेनं पुढच्या पिढीतली गायिका कशी गातीये ऐकता का जरा. दुसरंही गाणं ऐकवतीये तुम्हाला, मेरे संग गा गुनगुना जानवर मधलं, ते विद्या करलगीकरनी गायलं. आणि म्हटलं आता आकाश पांघरूनी आमचा मंदार कसा गातो ते ऐका. ही तीन गाणी मी त्यांचं ऐकलंच नाही,
1: त्यांना घरी
0: ऐकवली, त्या घरी होत्या. आणि सुमन सुगंध प्रकाशित होण्याचा जो पहिला कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला त्या आल्या, कार्यक्रमात रंगल्या. आणि रसिक आपल्यावर किती मनसोक्त जीव टाकतायत ह्याची सामक्षा त्यांना मिळाली. आणि त्यानंतर सुमन सुगंधचा त्या भाग झाला.

0: साक्षात सुमन कल्याणपूर कार्यक्रमाला आल्या हे स्वप्नवत म्हणजे स्वप्न सत्यात उतरल्यासारखं तुम्हालाही झालं असेल. आणि सुबन सुगंध या पुस्तकाचं प्रकाशन आणि कार्यक्रम गाण्याचा त्यानिमित्ताने
1: प्रकाशनाला त्या येणारच होत्या.
0: हा
1: त्यानिमित्त प्रकाशन झाल्यानंतर त्यांच्या समोरच कार्यक्रम सादर झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये साक्षात सुमनताई आपल्यामध्ये बसलेल्या आहेत. समोर त्यांचीच गाणी सादर होत आहेत आणि अत्यंत असा वेडावून गेलेला रसिक वर्ग हा त्यांनी बघितला तिकडे.
0: हा
1: आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला रसिक विसरलेले बिलकुल नाहीये. आपलं असं एक स्थान रसिकांच्या मनात वेगळं आहे हे ज्या क्षणाला त्यांना कळलं ना त्या क्षणापासून सुमनताई आणि सुमन सुगंध हे अविभाज्य घटक झाले.
0: वा आणि मग पुढे किती कार्यक्रम त्या तुमच्या सोबत राहिल्या तेही सांगा. आणि या पहिल्या कार्यक्रमातला त्यांचा प्रवेश किंवा त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग हा कशा पद्धतीने लाभला?
1: पहिल्या कार्यक्रमापेक्षा दुसऱ्या कार्यक्रमापासून तर त्या पूर्णपणे त्या कार्यक्रमात रंगून गेल्या.
0: अरे वा.
1: मी थोडंसंच बोलीन हा असं म्हणायच्या आणि थोडस बोलता बोलता पहिल्यांदा त्या अशा लिहून काढायच्या सगळं आणि लिहून काढलेलं वाचणं हे आपल्या प्रकृतीला जमणारं नाही त्यांना कळायचं खरं. पण तरी त्या कागद सोडणं ह्या प्रक्रियेला त्यांना थोडा वेळ लागला. पण एकदा मुलाखतीमध्ये त्या जेव्हा रंगून जायला लागल्यानं तेव्हा 10 मिनिटाची 15 मिनिटं आणि 15 मिनिटांची 40 मिनिटं कार्यक्रमा गणिक व्हायला लागली. 27-28 कार्यक्रम त्यांच्या गतीनं आम्ही केले इतक्या वर्षामध्ये तेही खूप झाले.
0: खूपच.
1: म्हणजे गोव्यात 3-4 कार्यक्रम केले त्यांच्या उपस्थितीत 3 केले आहेत. ठाण्याला आपण 2-3 केले. मुंबईत तर काय सलग कार्यक्रम होतच होते. त्यानंतर नागपूरला केले, वर्ध्याला केले, बडोद्याला केले, अहमदाबादला केले, दिल्लीत केले, इंदौरला केले.
0: हे रसिकांचं प्रेम लाभणं हे कलाकारासाठी किती मोठी पुंजी ठरू शकते. नाही का
1: संजीवनी असते.
0: संजीवनी आहे खरंय अगदी.
1: म्हणजे ज्या वेळेला पहिल्या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं ते यशवंत देव त्यांचे गुरु आणि सुशील कुमार शिंदे असे म्हणाले की मी सुमनताईंची गाणी रोज ऐकतो, मी रसिक आहे त्यांचा, आज मी दुसऱ्या कुठल्याही भूमिकेतून आलेलो नाही. त्यावेळेला आपल्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांच्या प्रेमाचे पदर त्यांच्या समोरच त्यांच्या मनामध्ये उलगडत गेले. मगच्या सुमनताई वेगळ्या होत्या. आपल्याच गाण्यामध्ये पूर्ण रमायच्या कार्यक्रमाच्या आधी आणि मग कार्यक्रमाची तयारी बियारी करायची. हा म्हणजे
0: अच्छा
1: मी आज हे गाणं गाणार आहे किंवा मला फार प्रश्न विचारू नका. हं ते सुरैयाचं कोणतं गाणं, ते जोहराबाईंचं कोणतं गाणं असं करत सगळं आठवून लिहायच्या. आणि स्टेजवर बसल्यानंतर ती त्यांची काय जी शिस्त होती ती इकडे तिकडे होऊन जायची आणि मग जे आठवेल ते त्या गायच्या. पण त्यांचं कसं होतं की गाता गाता बोलायचं आणि बोलता बोलता गायचं आणि आई बाई ते विसरलेच की असं म्हणत आपण काय विसरलेलो असू ते सांगायचं. ह्यातला जो निष्पापणा आहे ना, निर्व्याजपणा, सहजता आणि त्या सहजतेला लपटून आलेलं वयानं आघात न झालेलं असं ते त्यांच्या स्वरातलं यौवन आहे ना, त्यानं रसिक वेडावून जायचे. की किती साधं माणूस आहे हे समोर बसलेलं असं वाटावं. आणि तसंच होतं ते. आपल्याला ना माणूस इतकं साधं असतं हे या व्यवहारी जगातनं पहिलं मान्यच करता येत नाही. इतकं निस्संग कुणी असू शकतं की ज्याला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नकोच आहे, पैसा नकोय, काहीच नकोय, असं असतं का? असं वाटावं.

0: इतकं साधेपण होतं.
1: आणि तुम्ही सांगितलं ज्या सुरुवातीला बोलायला तयारच नव्हत्या, त्या पुढे जवळजवळ 25-27 कार्यक्रम तुमच्या बरोबर करायला, त्या
0: 40 मिनिटं सुद्धा बोलले आहेत, एक तास सुद्धा बोललेले आहेत. आणि अहो शब्द एकवाकी नाही हो आठवत आहे असं म्हणायच्या, आणि गायला लागल्या की सगळं आठवायचं. मृदुल करांनी हे गाणं पूर्ण कडवी गायलेले आहेत. झिमझिम झरती पूर्ण, आणि झिमझिम झरती सारखी गाणी आपल्याला एक वेगळा अनुभव देतात बघा.
1: खरे
0: तो एक पावसाचा अनाहत नाद, सुमनताईंचा मनातला सूर, आणि आपण अशा धरित्रीच्या कलशामध्ये एक एक पायरी खाली उतरून जातोय असा जो एक म्हणजे अनुभव आहे, अनुभूतीच आहे ती, ती रसिक घ्यायचे. आणि जिथे सागरा म्हणताना त्यांचं नंतर ज्या वेळेला ते गाणं पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आलं तेव्हा तो जिथे आणखी लाडीक झाला.
1: अच्छा,
0: मग त्या जिथे असं म्हणत गायच्या ना त्यावर रसिक फिदा व्हायचे.
1: हा किती काळ कार्यक्रम चालला?
0: 2006 साली सुमन सुगंध हे चरित्र प्रकाशित झालं आणि त्याच्यानंतर मी सांगितलं तसं की त्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यानंतर त्यांच्या गतीनं भारतभर कार्यक्रम केले आम्ही, पण ते करत करत साधारण वयाच्या 85-86 वर्षापर्यंत त्या मंचावर येत राहिल्या. बोलणं हळूहळू कमी झालं, पण थोडंसं गायच्या थोडंसं बोलायच्या. बोरिवली आणि ठाणे असं दोन ठिकाणी त्यांचे अखेरचे ते कार्यक्रम आहे. त्यानंतर मात्र त्यांनी स्टेजवर येणं नाकारलं आणि नंतर त्यांना असं वाटायला लागलं होतं की ह्या झगमगाटाचा मला त्रास होतो. कितीही प्रकाश योजना कमी केली मंचावरची तरी त्यांना थोडा त्रास व्हायला लागला होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना असं वाटायचं की सूर ऐकू आला नाही मला तर, मीच गाते ते मला ऐकू नाही आलं तर, ही एक मनात भावना असायची. पण कमालीच्या सुरेल, म्हणजे माणसं ठरवून पण बेसूर होऊ शकत नाहीत ना, तसं त्यांचं होतं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास राहावा म्हणून अनेकदा त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेला मी म्हणायचे आज कुठलं ऐकवत आहे, म्हणायचं कुठलं ऐकू, मग कधी केतकीच्या बनी, कधी ठहरिये होश मैं आलू, कधी बुझा दिए हैं खुद अपने हाथों, कधी जिथे सागरा, मग ते काय ते कधी कोणी सांगावं त्यांनी गावं असं म्हटलं की त्या म्हणायच्या पण मला ऐकूनही आलं सूर तर. म्हटलं गाऊन बघा, ऐकवते तुम्हाला आता. आणि आम्ही रेकॉर्ड करून त्यांना ऐकवायचो. म्हणजे हे घ्या सुमनताई, वय वर्ष 86, जरा सुद्धा बेसूर नसलेला आवाज, जरा सुद्धा बेसूर. अहो म्हटलं तुम्ही बेसूर होतच नाही आज सुमनताई, जे कंपन आहे ते वयाने आलेलं नाही, ते कंपन तो तुमच्या गाण्यातला सौंदर्याचा एक भाग होता. बघा
1: तुम्ही त्यांना ऐका, खऱ्या अर्थाने जिंकून घेतलं. आणि आत्मविश्वास तर त्यांच्यात होताच, पण तो जागवला एका परीने आणि त्यातून ह्या सगळ्या कार्यक्रमांची निर्मिती झाली आणि रसिकांना सुद्धा हा स्वरचा साक्षात्कार अनुभवता आला असं म्हणता येईल.
0: आणि शेवटच्या क्षणापर्यंत एखाद्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी विश्वास आहे, तुम्ही त्याला आपले वाटता, तुमचं आणि त्यांचं एक खास गटातलं नातं आहे जे तुम्ही जपलं आणि नुसतं तुम्ही नाही ते त्यांनीही जपलं, असा एक खूप सुंदर अनुभव शेवटपर्यंत मला आला. आज मी त्याला सुंदर म्हणू शकते. त्या काळामध्ये जेव्हा त्या अगदी शेवटी आजारी होत्या त्यावेळेलाही मी आले की त्यांना गाणी ऐकवायचो. म्हणजे छाई घटा घनगोर असं एक त्यांची फार सुंदर ठुमरी आहे, तर ती घट्टा असा त्याचा तो असा टलट्ट पण किती हलका असा त्या उच्चार त्यांनी केलेला आहे. तर कोणाची ही कोणी शिकवली? तर खासाहेब अब्दुल रहमान खासाहेबांनी शिकवली. मग ती अमक्यांनी कसक नावाच्या गझल संग्रहातली गझल तुम्हाला ऐकवतो, ह्या आज तुम्हाला हे गाणं ऐकवतो. नंतर नंतर बोलणं जवळजवळ थांबलं होतं, पण त्या ऐकतायत, त्या ऐकताना त्यांना बरीच गाणी आठवतायत असं मला वाटायचं. हा माझं भावडेपण आहे, अतिसंवेदनशीलता आहे मला नाही माहिती, पण तो अखेरच्या काळापर्यंतचा त्यांचा सहवास हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मला असं वाटतं की काही नाती आपण शब्दात मांडूच शकत नाही.
1: खरी गोष्ट आहे. आणि आता हे सांगताना सुद्धा तुम्ही इतक्या भावूक झाला आहात, तर हे नातं तुमच्या तर कायमच स्मरणामध्ये राहील अशाच तऱ्हेच. आणि सुमनताईंचा स्वर पिढ्यान पिढ्या आपल्याला असाच सुमन सुगंध देत राहणार आहे.

श्रोतेहो, अत्तर क्षणांचा दरवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण सोमवारी 13 जुलैला ऐकणार आहोत. श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा करे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची.

0: गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यात ते तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून प्रोबोवो यांच्यासोबत योग्यकर्ता इथल्या प्रंबनन मंदिर संकुलाला भेट देणार आहेत. नंतर प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न इथं रवाना होतील. ऑस्ट्रेलियातही ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देतील आणि आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. देशात गेल्या 75 वर्षात सहकार क्षेत्रात होणारी आंदोलनं ही नेहमी दुर्लक्षित राहिली होती. मात्र सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या सहकार क्षेत्रात झालेल्या कामाविषयी शहा म्हणाले.
1: सहकारिता मंत्रालय के इनिशिएटिव से कुल 9 राष्ट्रीय स्तर पर काम करने वाली सहकारी समिति बनाकर देश से लेकर ग्राम तक ये 9 क्षेत्रों में सहकारिता मंत्रालय को एक माला में पिरोने का काम हमने किया है.
0: या कार्यक्रमात देशभरातल्या 232 गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमिपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातल्या उती संवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओ टॅग मोबाईल अॅप्लिकेशन, तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते झालं. त्याशिवाय सहकार सीबीएस आणि सहकार सहयोगी या 2 प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपती भवनात डॉ मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. डॉ मुखर्जी हे प्रख्यात शिक्षणतज्ञ, द्रष्टे राजकारणी आणि राष्ट्रनिर्माते होते. त्यांनी भारताच्या शैक्षणिक आणि राजकीय लोकशाही प्रवासावर अमिट छाप सोडल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0: यांनीही डॉ मुखर्जी यांना अभिवादन केलं आहे. विद्वत्ता, धैर्य आणि राष्ट्रसेवा या गुणांच्या बळावर डॉ मुखर्जी यांनी आपलं जीवन राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित केलं असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. देशभरातल्या 93 कोटीपेक्षा जास्त आभा अर्थात आयुष्मान भारत आरोग्य खात्यांशी 104 कोटीपेक्षा जास्त आरोग्य नोंदी जोडल्या गेल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. आभा क्रमांक हा आधार कार्डाच्या क्रमांकाप्रमाणेच 14 अंकी क्रमांक असून त्यामुळे रुग्णांना डिजिटल आरोग्य सेवांचा लाभ घेणं शक्य होतं. या प्रणालीच्या माध्यमातून रुग्ण आपली संपूर्ण वैद्यकीय माहिती सुरक्षित ठेवून विमा कंपन्या आरोग्य सुविधा केंद्र डॉक्टर आणि इतर संबंधित सेवांशी जोडले जाऊ शकतात असं सरकारनं म्हटलं आहे. देशातले सर्व रुग्ण आणि आरोग्य सुविधा केंद्रांचा समावेश करून आयुष्मान भारत डिजिटल मिशनचं जाळं विस्तारण्याचं आणि प्रत्येक नागरिकासाठी पूर्णपणे डिजिटल आरोग्य नोंदी उपलब्ध करून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अंकिता आपटे.
1: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबई ते पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं होत आहे. घाटातल्या मिसिंग लिंकवर तसंच रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारोडा जमलाय. मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आले आहेत. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची एसटी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील. पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरी वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा मार्गावरही काही काळ दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. मानखुर्द इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येक की 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे या स्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.
0: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी होऊन विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची धावपट्टी आज सकाळी सुमारे तासभर बंद ठेवावी लागली. मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये आज अतिशय जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम, मेघालय, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि पश्चिम बंगाल इथं जोरदार ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत नाओमी ओसाका हिनं अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का दिला. नाओमीनं अरिनावर 6-2, 7-6 अशा 2 सेट्समध्ये मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याशिवाय कोको गॉफ, जेसिका पेगुला आणि कॅरोलिना मुकोवा

यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीत नोवाक जोकोविचने रोमान सॅफिओलिन याच्यावर 7-6, 6-3, 3-6, 6-3 अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. या विजयासोबतच विम्बल्डनच्या मैदानावर सर्वाधिक 106 सामने जिंकणारा पुरुष टेनिसपटू हा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. अग्रमानांकित यानिक सिन्नरनं शिंतारो मोचीसुकी याच्यावर सहज विजय मिळवला, तर फिलिक्स ऑझर अलियासिम यानं अलेझांड्रो डेव्हिडोविच फोकिना याला 5 सेट्सच्या थरारक सामन्यात हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. ठळक बातम्या पुन्हा एका. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला 1 शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालिंका हिला पराभवाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. प्रसारित करीत आहोत कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अंबाबाई देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं उद्घाटन, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी आणि सायबर सुरक्षेसाठी महिला आयोगाचा पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम, यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. शहा यांच्या हस्ते अंबाबाई देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं उद्घाटन झालं. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारनं निधी मंजूर केला आहे. यासाठी स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनी प्रयत्न केले. दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. शासनानं यासाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मंदिर विकास कामांना सुरुवात होत असतानाच अंबाबाई मंदिराच्या कळसालाही सुवर्ण झळाळी प्राप्त झाली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरावर सोन्याचा कळस चढवण्यात आला आहे. अधिक महिन्यातील अखेरच्या शुक्रवारी कळस चढवण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. यानंतर कळसाची पूजा करण्यात आली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी मंदिराला हा कळस अर्पण केला आहे. 2.5 कोटी रुपयांचा हा कळस 1.5 किलो सोन्यात मढवलेला आहे. मंदिर संवर्धनाचं काम अद्याप सुरू असल्यानं तात्पुरतं कळसपूजन करण्यात आलं आहे. मंदिर संवर्धनाचं काम पूर्ण झाल्यानंतर कळसाभिषेक आणि पूजन केलं जाणार आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती कोल्हापूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवशी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन, समता दिंडी, शाहू स्मारक लोकार्पण, शाहू पुरस्कार वितरण असे भरगच्च कार्यक्रम पार पडले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक दिवंगत डॉ जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्यात डॉ पवार यांच्या ऐतिहासिक ज्ञानसाधनेचा आणि महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील त्यांच्या देदीप्यमान योगदानाचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सायबर सुरक्षेसाठी महिला आयोग कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार आहे. सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्या माध्यमातून महिला आणि बालकांवर होणारे सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, छेडछाड आणि पोस्को संबंधित गुन्ह्यांचं प्रमाण रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात 3000 शाळांमध्ये विशेष पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकांनी आपल्या मुलांना सायबर सुरक्षेची योग्य जाण करून देणं ही आजच्या काळाची गरज असल्याचं राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे यांनी या बैठकीत सांगितलं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले तर उपाध्यक्षपदी कोल्हापूरचे धनाजी यमकर आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची निवड झाली. प्रमुख कार्यवाहपदी अभिनेता सुशांत शेलार यांची निवड झाली. कोल्हापुरात धर्मादाय सहआयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी रागिणी खडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी झाल्या. गोकुळ दूध संघटनेच्या निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधकांनी पात्र 4,844 दूध संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले. 20 जुलैपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. गोकुळच्या 5,470 दूध संस्थांपैकी अवसायनातील संस्था वगळता 4,844 संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले होते. ठराव मागवण्याची प्रक्रिया एक महिना सुरू होती. अखेरच्या दिवसापर्यंत 5,439 ठराव जमा झाले. दरम्यान सर्वाधिक ठराव दाखल करून आम्हीच गोकुळवर निर्विवाद सत्ता मिळवणार असल्याचा दावा महायुतीनं केला आहे, तर महाविकास आघाडी देखील सत्ता मिळवण्याचा दावा करत आहे. जून महिन्यात पावसानं ओढ दिली असली तर या महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. तर श्रोतेहो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसाची दमदार हजेरी. किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी. मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर वाहतुकीला अडथळे. आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी स्थगित. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. राजधानी मुंबई आणि उपनगरातल्या स्थितीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सखल भागात पाणी साचलं असून अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. मुंबई महानगरपालिकेनं 1916 हा मदत दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केलाय. शहरातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली असून शासकीय कार्यालयांना अर्धा दिवस सुट्टी दिलीय. खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करायला सांगावं असं शासनानं सांगितलंय. पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरीय वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई ते पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं होतीये. घाटातल्या मिसिंग लिंकवर तसंच रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारोडा जमलाय. मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्या. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची एसटी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील. मुंबई गोवा मार्गावरही 8 ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. या परिस्थितीत शासन करत असलेल्या उपाययोजनांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
2: मुंबई गोवा हायवे जो आहे याच्यावर कशेडीला एक फार मोठा लँडस्लाईड त्या ठिकाणी काल रात्री झाला. जवळपास एक डोंगरच पूर्ण कोसळून तो खाली आला. पण आता तो सगळा मलबा जो आहे तो काढण्याचं काम चाललेलं आहे. आणि एकूण या अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारच्या पावसामुळे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे एकूण या हायवेवर 8 ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारच्या लँडस्लाईड झालेल्या आहेत. पण आता जवळजवळ सगळं क्लिअर करणं चाललेलं आहे.
1: मानखुर्द इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे या परिस्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. आज दुपारी 3:56 समुद्राला उधाणाची भरती येणार असून सुमारे 4 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असा सल्ला त्यांनी दिला.
0: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. राज्यात इतरत्रही पावसाने जोरदार हजेरी लावली. आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी तिथल्या बातम्या दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर कशेडीजवळ दळ कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अडथळे दूर करून वाहतूक नियमित करण्याचं काम सुरू केलं आहे. कोसळलेला काही भाग जवळच्या घरांच्या परिसरात आल्यानं त्या परिसरातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. वरंदा घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झाला आहे. मंडणगड तालुक्यात म्हापळ आंबेतपुलाजवळ महाड तालुक्यातले बार्जेस भरकटून अडकले आहेत. पुलाला धोका असल्यानं तात्पुरती मंडणगड म्हापरळ गोरेगाव माणगाव वाहतूक बंद केली आहे. रायगड जिल्ह्यात पेणखोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यात कांचळ इथं अम्मा नदीजवळ अडकलेल्या 12 कामगारांना सुखरूप बाहेर काढलं आहे. पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस होत असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक प्रभावित झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात पाटण इथं आज पहाटे एका घरावर दरड कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकाने बचाव आणि मदत कार्य सुरू केलं. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकूण 23 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर आंबेठाण इथं दरड कोसळली असून एकूण 75 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आळंदी शहरात प्रवेश करणारे 4 पूल पाण्याखाली गेल्यामुळे सर्व वारकरी आणि भाविकांनी आळंदी शहरात जाणं टाळावं. ज्यांनी प्रवास सुरू केला असेल त्यांनी सुरक्षित आसरा घ्यावा असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीनं केलं आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट

क्षेत्रात दमदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. बहे, सांगली, म्हैसाळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नाशिक शहर आणि जिल्ह्यात इतरत्र पावसाला सुरुवात झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जास्त आहे. पावसामुळे त्र्यंबकेश्वर इथं एक घर पडलं असून जीवितहानीचं वृत्त नाही. काही ठिकाणी विहिरी आणि पशुधनाचं नुकसान झालं. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झालं असून शेतीची कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी आज विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच उपस्थित केला. मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळणं, मानखुर्द इथं इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू, मॅनहोलमध्ये पडून गेलेले बळी, झाडं पडून झालेले मृत्यू इत्यादी मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला घेरलं आणि या प्रकरणी जबाबदारी निश्चित करून सरकारनं याविषयी सभागृहात सविस्तर निवेदन करावं अशी मागणी त्यांनी केली. त्यावर ही एक अभूतपूर्व नैसर्गिक परिस्थिती असून सर्व प्रशासन अलर्ट मोडवर आहे, यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही आणि यासंदर्भात उद्या संपूर्ण निवेदन सभागृहात करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मानखुर्दमध्ये कोसळलेली इमारत पूर्णपणे बेकायदा होती, ती इमारत ज्या झोपडीवर पडली त्यातल्या लोकांचा मृत्यू झाला अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात सरासरी 800 झाडं पडतात पण कालच्या एका दिवसात 350 झाडं पडली असं त्यांनी सांगितलं. आज दुपारनंतर ताशी 70-90 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी सावध रहावं, शक्यतो प्रवास टाळावा आणि विशेषतः युवांनी पर्यटनासाठी बाहेर पडू नये असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर पावसाची परिस्थिती पाहता सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. विधान परिषदेतही विरोधकांनी मुंबईतल्या परिस्थितीवरून सरकारला लक्ष्य केलं. मानखुर्दमधली इमारत बेकायदा होती तर कारवाई का केली नाही असा सवाल त्यांनी विचारला. यावर मुख्यमंत्री विधानसभेत उद्या निवेदन देतील असा पुनरुच्चार मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी केला. गेल्या 3-4 दिवसात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 13 बळी गेल्याचं ते म्हणाले आणि आज हवामान विभागानं दिलेला इशारा पाहता सभागृहाचं कामकाज स्थगित करायची विनंती सभापतींना केली. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नांदेड मुंबई आणि टनकपूर नांदेड या एक्सप्रेस गाड्यांचं उद्घाटन केलं. ओदिशात भुवनेश्वर इथं झालेल्या कार्यक्रमात त्यांनी दूरस्थ पद्धतीने या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. नांदेड मुंबई ही एक्सप्रेस गाडी वाशिम आणि हिंगोली मार्गे जाणार असून त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यात ते तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून प्राबोवो यांच्यासमवेत योग्यकार्ता इथल्या प्रंबनन मंदिर संकुलाला भेट देणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न इथं रवाना होतील. ऑस्ट्रेलियातही ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देतील आणि आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी 2026 परीक्षेचं शुल्क परत घेण्यासाठी बँक खात्याची माहिती अद्ययावत करायला उद्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत 8,29,510 विद्यार्थ्यांनी बँक खात्याची माहिती अद्ययावत केली आहे आणि त्यांना परीक्षा शुल्क परत द्यायला सुरुवात झाल्याची माहिती एनटीएनं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसाची दमदार हजेरी. किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी. मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर वाहतुकीला अडथळे. आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी तहकूब. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: किए गए हैं. आशा है आपको कथा सुधा में डूबना अच्छा लगेगा. हिंदी कथा साहित्य के महान लेखक मुंशी प्रेमचंद की कहानी है दो बहनें. शीर्षक के अनुरूप कहानी दो बहनों के पारस्परिक संबंधों पर केंद्रित है. प्रेमचंद ने कहानी के मुख्य पात्र, दोनों बहनों के बाह्य आकार और रूप रंग का वर्णन करने के साथ ही उनके मन का भी सूक्ष्म विवेचन और विश्लेषण किया है. कहानी में प्रवाह है, धन की संपन्नता और विपन्नता के अनुरूप पात्रों का चरित्र चित्रण और पात्रों के चरित्र का विकास बहुत स्वाभाविक रूप में किया गया है. मुंशी प्रेमचंद की कहानियों में आदर्श और यथार्थ का अद्भुत समन्वय है. दोनों बहनें और उनके पति जिस मानसिक अवस्था और शैक्षिक स्तर के हैं उसी के अनुसार शब्दों के प्रयोग

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आतापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेतला. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत एक ही फिल्मचे हा कार्यक्रम. आजच्या एक ही फिल्मचे या कार्यक्रमामध्ये आपण 2002 या वर्षामध्ये प्रदर्शित झालेल्या क्या यही प्यार हे या चित्रपटातली गाणी ऐकणार आहोत. के मुरली मोहन राव यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट, यामध्ये जॉकी श्रॉफ, आफताब शिवदासानी आणि अमिषा पटेल यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या आहेत.

श्रोतेहो, 1997 या वर्षामध्ये प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट लव टुडे या चित्रपटाचा हा रिमेक चित्रपट होता. चित्रपटाविषयी आणखीनही माहिती घेऊया. आता ऐकूया सोनू निगम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जालिस रशीद यांचं गीत, संगीत साजिद वाजिद यांचं.

एक ही फिल्म से हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण क्या यही प्यार है या चित्रपटातली गाणी ऐकतोय. श्रोते हो, या चित्रपटामध्ये

या चित्रपटातली गाणी ऐकतोय. श्रोते हो, या चित्रपटामध्ये आफताब शिवदास आणि अमिषा पटेल यांच्यासोबत जॅकी श्रॉफ, आशिष विद्यार्थी, नीना कुलकर्णी, वज्रेश हिरजी आणि सरफराज खान यांनी देखील भूमिका साकारलेल्या आहेत.

श्रोते हो, क्या यही प्यार है हा चित्रपट राहुल तिवारी आणि संध्या पाटील अर्थात अफताब शिवदासानी आणि आमिषा पटेल यांच्यावरती फिरतो. राहुल तिवारी सध्या संध्या पाटीलच्या प्रेमामध्ये आहे आणि तिला हे सांगण्यासाठी 4 वर्षापासून तो तिच्या पाठीमागे फिरत असतो. हे सांगण्याचं त्याचं धाडस होत नाही आणि या ना त्या कारणाने तिच्याशी जवळीक साधण्याचा तो प्रयत्न करतो. संध्या पाटीलचे वडील आशिष विद्यार्थी यांनी ती भूमिका साकारलेली आहे. ते एक इन्स्पेक्टर दाखवलेले आहेत आणि अर्थातच व्यक्तिरेखाच त्यांची याच्यामध्ये खूप अशी चिडचिड्या स्वभावाची आणि क्रूर अशी व्यक्तिरेखा या चित्रपटामध्ये आशिष विद्यार्थी यांनी साकारलेली आहे. राहुल तिवारीचा मोठा भाऊ कमलाकर तिवारी हा एक डॉक्टर दाखवलेला आहे या चित्रपटामध्ये. जॅकी श्रॉफ यांनी ती भूमिका साकारलेली आहे आणि संध्या पाटीलला आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी, तिला आपल्याकडे वळवण्यासाठी राहुल तिवारी अनेक क्लुप्त्या करतो. अनेकदा कित्येक दिवस तो तिच्या पाठीमागे असतो हे तिलाही कळतं, परंतु प्रत्यक्षात सांगितल्यानंतर मात्र ती सुरुवातीला नकारच देते. पण राहुल मात्र तसाच तिच्या पाठीमागे असतो आणि त्याला कळतं की ती आता हैदराबादला गेलेली आहे आणि हैदराबादला तो तिच्या पाठीमागे जातो. कदाचित तिथं त्याला एकांत मिळावा आणि तिथं त्याने त्याच्या मनातली गोष्ट तिला सांगावी यासाठी तिच्या पाठीमागे तो जातो. परंतु हैदराबादला तिच्या बहिणीकडे ज्यावेळेस संध्या पाटील जाते, तिच्या पाठीमागे देखील राहुल तिवारी जातो आणि तो जात असतानाच इकडं मात्र कमलाकर तिवारी त्याचा मोठा भाऊ की जो डॉक्टर असतो आणि तो त्याचा ऍक्सिडेंट होतो आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये तो जातो. आता इकडं भावाचा मृत्यू झाल्यानंतर तो आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी संध्या पाटीलच्या पाठीमागे हैदराबादला जातो. हे संपूर्ण चित्रण या चित्रपटामध्ये दाखवलंय की एकीकडं आपला सख्खा भाऊ जातोय आणि दुसरीकडं मात्र प्रेमाच्या पाठीमागं आफताब शिवदेसानी हैदराबादला जातो. त्याचे मित्र त्याला कॉल करण्याचा प्रयत्न करतात, संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, परंतु तसं काही होत नाही. आणि ज्यावेळेस त्याला हे कळतं की आपला भाऊ गेलाय, त्यावेळेस तो सगळं सोडून भावाच्या अंत्यविधीसाठी, भावाच्या अंतिम संस्कारासाठी तो येत असतो. परंतु हे सगळं होत असताना खूप वेळ झालेली असते आणि यामध्ये त्याचे मित्र, त्याचा संपूर्ण परिवार त्याच्या भावाचा अंतिम संस्कार करून टाकतात आणि त्यानंतर त्याला कळतं की आपण ज्याला प्रेम समजतोय खरं तर ते प्रेम आहे का आकर्षण आहे, आपण चुकलो की काय, आपण आकर्षणालाच प्रेम म्हणायला लागलो की काय. आणि हे सगळं ज्यावेळेस संध्या पाटीलला कळतं त्यावेळेस ती आफताब शिवदासानी अर्थात राहुल तिवारी यांच्या प्रेमामध्ये पडते. पण हे सगळं झाल्यानंतर मात्र संध्या पाटील स्वतः राहुल तिवारी सारखी वागायला लागते, त्याच्या पाठीमागे फिरायला लागते आणि त्यावेळेस राहुल तिवारी आफताब शिवदासानी संध्या पाटीलला समजवतो की एवढं सगळं झाल्यानंतर जर मला प्रेम मिळणार असेल तर कदाचित ते माझं प्रेम नाहीये, ते माझं आकर्षणच होतं. आणि इथं चित्रपटाचा दी एंड होतो आणि एक छान असा मेसेज या चित्रपटातून दिला आहे की खरं प्रेम आपण ओळखता आलं पाहिजे, आपल्या आकर्षणालाच आपण प्रेम समजतो आणि काही दिवसांनंतर मिळालेल्या व्यक्तीसाठी आपण सगळं सोडायला तयार होतो. पण ज्यांनी आपल्यासाठी आपलं अख्खं आयुष्य वेचलेलं आहे त्या आपल्या परिवाराला आपण कुठंतरी बाजूला सारतो. त्यामुळं पहिल्यांदा आपला परिवार, आपली फॅमिली आपण तिच्याकडे बघितलं पाहिजे आणि प्रेम करू नका असं नाहीये, परंतु प्रेम योग्य वेळी ओळखा. खरं प्रेम आणि आकर्षण यामधला फरक ओळखा हा एक मोठा संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऐकूया अलका याग्निक.

सोनू निगम आणि अलका याग्निक यांनी गायलेलं जालेस रशीदी यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. श्रोतो हो, आजच्या एक ही फिल्म से या कार्यक्रमामध्ये आपण क्या यही प्यार हे या चित्रपटातली

गाणी ऐकतोय. या चित्रपटातली सगळी गाणी जालिस रशीद आणि अजय झिंगरान यांनी लिहिलेली आहेत आणि या सर्व गाण्यांना संगीत दिलंय साजिद वाजिद या संगीत जोडीनं. अलका याग्निक, कुमार सानू, के सुनिधी चौहान, बाबुल सुप्रियो, कुमार सानू, इक्बाल साबरी आणि साबरी ब्रदर्स यांनी या चित्रपटातली गाणी गायलेली आहेत.

एके फिल्मसे हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आजच्या एकी फिल्मसे या कार्यक्रमामध्ये आपण क्या यही प्यार हे या चित्रपटातली गाणी ऐकतोय. श्रोतहो, एकूण 5 कोटी रुपयांची लागत असलेला हा चित्रपट आणि या चित्रपटानं जवळपास 11 कोटी रुपयांची कमाई केली आणि ही कमाई चित्रपटाची होती. शिवाय या चित्रपटांची जी गाणी गाजली त्या गाण्यांमधूनही खूप सारी कमाई या चित्रपटाला झाली. परंतु समीक्षकांनी या चित्रपटाला निगेटिव्ह स्वरूपातल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. समीक्षकांच्या मते यामधली पटकथा ही कमकुवत होती. अभिनयाच्या दृष्टीने आफताब शिवदासाने आणि अमीषा पटेल यांचा अभिनय फारसा प्रभावी वाटला नाही. त्या मानानं जॉकी श्रॉफ यांनी त्यांच्या छोट्याशा भूमिकेमध्ये देखील उत्तम छाप पाडली आहे असं देखील समीक्षकांनी म्हटलं होतं. आणि या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती थोडीशी चित्रपटातल्या काही गोष्टींना साजेशी दिसत नाही असं देखील कळवलं होतं. परंतु सगळ्यांचं एकमत झालं ते या चित्रपटांच्या गाण्याविषयी. समीक्षकांनी चित्रपटांच्या संपूर्ण स्टोरीविषयी, स्टारकास्टविषयी, अभिनयाविषयी काहीही बोललेलं असो पण गाण्यांच्या बाबतीत मात्र सगळ्यांचं एकमत होतं. साजिद वाजिद यांनी संगीतबद्ध केलेली सर्व गाणी मात्र प्रेक्षकांना आवडली. शिवाय या गाण्यांनी अनेक विक्रमही केले आणि या गाण्यांच्या रेकॉर्ड्समधून, कॅसेट्समधूनही खूप चांगली कमाई दिग्दर्शकाला मिळाली होती.

अलका याग्निक आणि बाबुल सुप्रियो यांनी गायलेलं जालेस रशीद यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. एके फिल्मचे या कार्यक्रमामध्ये आज क्या यही प्यार हे या चित्रपटातली गाणी आपण ऐकतोय. कार्यक्रमाच्या शेवटी आपण या चित्रपटातली कव्वाली ऐकूया, गायली आहे साबरी ब्रदर्स यांनी.

साबरी ब्रदर्स यांच्या स्वरात जालिस रशीदी यांची कव्वाली आपण ऐकली. संगीत होतं साजिद वाजिदी यांचं. याबरोबरच आजचा एक ही फिल्म से हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आजच्या एक ही फिल्म से या कार्यक्रमामध्ये आपण क्या यही प्यार हे या चित्रपटातली गाणी ऐकली. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आज रात्री 8:15 वाजता प्रतिबिंब या आमच्या पत्रोत्तराच्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये. आजच्या एक ही फिल्म से या कार्यक्रमामधून मी नितीन बनसोडे आपला निरोप घेतोय. नमस्कार. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. 5:30 वाजतायत. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युवावाणी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच पुस्तकांच्या जगात रमायला फार आवडतं. अशाच पुस्तकांच्या जगात रमणाऱ्या मित्रमैत्रिणींशी आपण गप्पा मारत असतो आपल्या वाचन कट्ट्या कार्यक्रमात. तेव्हा आपली मैत्रीण तन्वी गुंडये वाचनप्रेमी आणि पुस्तकप्रेमी मैत्रीण सानिका म्हस्कर सोबत कोणत्या पुस्तकांविषयी गप्पा मारतीये हे ऐकूयात.
1: नमस्कार, मी तन्वी गुंडये आणि तुम्हा सर्वांचं वाचन कट्टामध्ये स्वागत आहे. माझ्यासोबत माझी वाचक मैत्रीण आहे सानिका म्हस्कर आणि आज आम्ही पुस्तकांच्या दुनियेमध्ये थोडंसं रमणार आहोत, पुस्तकांविषयी बोलणार आहोत. खरं तर असं म्हटलं जातं की हल्लीची जी तरुण पिढी आहे ती फक्त समाज माध्यमांमधून, मग वेगवेगळ्या प्रकारची जी ऍप्स असतात त्या माध्यमांमध्ये जास्त सक्रिय असते. त्यांना वाचनाची फारशी आवड नसते, एक अशी साधारण ओरड आपल्याला पाहायला मिळते. पण ही जी जेनझी पिढी अशी म्हटली जाते, तरुणाईची जी पिढी म्हटली जाते, त्यातला काही गट असाही आहे की जो वाचतो, ज्याच्याकडे स्वतःचा बुकशेल्फ आहे, ज्याच्याकडे आई वडिलांसारखी आजी आजोबांसारखी स्वतःची काही ठरवलेली पुस्तकं आहेत जी ती वाचली जातात. तर अशा काही पुस्तकांविषयी आज आपण बोलणार आहोत. आज माझी वाचक मैत्रीण माझ्यासोबत आहे, ती सुद्धा वाचते, तिला वाचनाची आवड आहे. तिला नेमक्या कोणत्या प्रकारची पुस्तकं आवडतात आणि एक जेनझी म्हणून तिला कोणत्या प्रकारचं वाचन आवडतं याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सानिका, स्वागत आहे तुझं वाचन कट्टामध्ये.
2: नमस्कार तन्वी,
1: कशी आहेस तू?
2: मी मस्त, तू कशी आहेस?
1: मी पण मस्त. आणि मी सध्या कॉमन प्रश्न तुला विचारणार आहे, जो प्रत्येक वाचकाला विचारला जातो, की तू सध्या काय वाचतेस?
2: सध्या मी कादंबरीवरती जरा जास्त माझा भर आहे आणि आता मी वाघाच्या मागावर एकदा पुन्हा वाचत होते, जो कथासंग्रह आहे व्यंकटेश माडगुळकरांचा. तर मी खूप आधी वाचला होता पण माझ्या वयोमनानुसार मला त्या कथा कळायला थोड्या तेव्हा जड गेलेल्या असं मला वाटत होतं. तो मी खूप रेटून वाचत होते पण आता तो मी एका फ्लो मध्ये पुन्हा एकदा वाचायला घेतलाय 2 दिवसापूर्वीच आणि तो आता शेवटच्या टप्प्यात आहे. तर सध्या कथा आणि कादंबरीवरती थोडा भर आहे. तर मधल्या काही काळामध्ये थोडेसे वेगळे पद्धतीची पुस्तकं वाचत होते अभ्यासाच्या माध्यमातून, पण पुन्हा आता एक थोड्या मोकळ्या वेळामध्ये मी आधी जे काही वाचलंय किंवा माझी पुस्तकं नव्याने माझाच पुढे आली आहेत काही कारणामुळे, तर तेव्हा माझं जरा जास्त लक्ष जाऊन की बाबा हेही आपल्याकडे आहे आणि आपण हे वाचलंय पण आपल्याला तेवढं आठवत नाहीये, तेवढं त्यातनं काय घेतलंय आपण हे आता उमगत नाहीये. तर ते आता या वयातून त्यातून काय घेतलं पाहिजे हे थोडंसं साधण्यासाठी पुन्हा त्या पुस्तकांकडे वळती आणि ती साधारण कथा कादंबरीच आहेत ज्या आधी वाचलेल्या आहेत.
1: पण मग तुला कोणत्या प्रकारचं साहित्य वाचायला आवडतं? म्हणजे रहस्यकथा आवडतात का की प्रेमकथा?
2: हो, रहस्यकथा प्रेमकथा आवडतात, पण सध्याच्या काही काळामध्ये मला वनकथांची आवड लागली.
1: अरे वा.
2: हा, तर म्हणजे हा भाग माझा कधीच आयुष्यात नव्हता, जो काही कारणामुळे माझ्या आयुष्यात आला. तर ते कारण म्हणजे अर्थात पद्मश्री मारुती चितमपल्ली, तर त्यांच्या वनकथांचं वाचन माझ्या परिवारामध्ये व्हायचं आणि त्यातून आम्ही काही छोटे त्या कथांच्या अभिवाचनाचे कार्यक्रम करायला लागलो 2-3 वर्षांपूर्वी, ज्याच्यामध्ये माझा सहभाग नव्हता, माझ्या मोठ्या भावाचा सहभाग होता. पण त्याच्या अभिवाचनामधनं मला त्या कथांची गोडी लागली आणि वनकथा नावाचा एक काहीतरी भाग असतो हे मला कळलं, जे मला माहितीच नव्हतं. मला सततच प्रेमकथा, रहस्यकथा, कादंबरी, विनोदी कथा, पुलंचा आपण वाचतो किंवा त्यांची काही व्यक्तिचित्रणं आपण वाचलेली आहेत, तर त्यामुळे हा माझ्यासाठी थोडासा वेगळाच हे होता. तर तू सुद्धा नक्की या काय म्हणू पद्धतीकडे ये जर आली नसेल तर, आणि तू नक्की त्याचा अनुभव घे, तो फार विलक्षण अनुभव.
1: आणि हे किती वेगळं आहे, म्हणजे वनकथा हा प्रकारच मुळात नवीन आहे. कारण बऱ्याचदा आपण असं बघतो की प्रेमकथा वाचल्या जातात, कादंबऱ्याही वाचल्या जातात आणि त्यात मानवी भावभावना जास्त असतात, पण वनकथा म्हटल्यावरती आपल्याला प्राण्यांचा किंवा पक्ष्यांचा निसर्गाशी एक जवळ जाण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये दिसतो, ही खूप वेगळी भावना आहे.
2: आणि तू नक्कीच तुझ्यासारख्या इतक्या संवेदनशील मुलीने ते नक्कीच अनुभवलं पाहिजे असं क्षेत्र आहे कथांचं. आणि मला जसं वनकथा आवडतात तसं मला उत्सुकता आहे की तुला कुठल्या प्रकारच्या कथा आवडतात किंवा तू कुठल्या प्रकारच्या कथा वाचणं जास्त?
1: मला ग्रामीण कथा आवडतात, त्यात व्यंकटेश माडगुळकर असतील किंवा मग दमा मिराजदार असतील, त्यांच्या थोड्या हास्यास्पद सुद्धा असतात आणि म्हणजे हलक्या फुलक्या अगदी सहज घडून जाणाऱ्या गोष्टी. गावात चालत असताना एखादा माणूस भेटतो आणि तो माणूस आपल्याला इतका जवळचा वाटायला लागतो, तर त्यामुळे मला सगळ्या ग्रामीण कथा आवडतात.

0: पडतात वाचायला.
1: हा म्हणजे बघ, आता तू ह्याच्यात नाही का अजून वेगळा कथेतलाच म्हणजे मुद्दा काढलास. म्हणजे आता तू जसं सुरुवात केली होतीस की खरंच आपल्या पिढीवरती फार वाचनाकडे वळलेली ही पिढी नाहीये, खूप जास्त वेगवेगळ्या पद्धतीचं एक्सपोजर मिळालेली पिढी आहे. पण त्यातूनच आता आपण दोघी बसलोय आणि वनकथांबद्दल बोलतीय आणि तू बरोबरीने ग्रामीण कथांबद्दल बोलतीय.
0: बरोबर. तर तुला कुठलाही एखादा असा उतारा आहे का की जो तुला खूप भावलाय? म्हणजे तू आता म्हणालीस की तू वनकथा वाचतेस, मग त्या वनकथांमध्ये असं कधी झालंय का की खूप एखादी जवळची गोष्ट वाटून गेली आहे वाचता वाचता, खूप आवडली आहे ती, तुला आमच्यासोबत आपल्या श्रोत्यांसोबत शेअर करायला आवडेल का?
1: हो, म्हणजे त्या कथेचं पुस्तक माझ्याकडे आता उपलब्ध नाही, पण मी तुला म्हणलं तसं मी सध्या मारुती चितमपल्लींच्या वनकथा मला आवडत होत्या म्हणून वाचत होतो. तर जसे म्हणजे तुला मी म्हटलं की पशु पक्षी झाडं यांच्याप्रमाणे आदिवासींचं खूप खूप घट्ट जंगलाशी निसर्गाशी नातं आहे, आणि चितमपल्लींची अशी गुलाबी पिसं नावाची कथा आहे की जी मला भयंकर भावते, आणि त्याच्यामध्ये एका गुलाबी पिसं असणाऱ्या पक्षाचंही वर्णन केलेलं आहे. ते तू जाऊन नक्की वाचावंस.
0: येस, नक्की जरूर वाचेन. पण सध्या तू आम्हाला काही वाचून दाखवणार आहेस का?
1: येस, नक्की. तर मी तुला म्हणलं तसं मी आता चकवा चांदण नावाचं आत्मकथन आहे पद्मश्री मारुती चितमपल्लींचं, ज्याच्यामध्ये त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास त्यांनी उलगडून दाखवलाय. आणि त्याच्यात म्हणजे त्या आत्मचरित्राचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी प्रत्येक टप्प्याबद्दल लिहिलंय त्यांच्या वयाच्या आयुष्यातल्या, आणि जे फ्लॅशबॅक मध्ये जात नाही, जे आपल्याला सुरुवातीपासून आहे तसंच दिसतं की असं झालं असं झालं मग तसं झालं. तर मध्यांतरामध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की जो गावाकडे राहणारा मुलगा होता, जो इतका बुजरा होता, ज्याच्या पदरी इतकं अपयश होतं, त्या माणसाला त्याच्या स्वप्नातली माणसं, तो ज्यांना आयडल मानत होता, तो ज्यांना आदर्श मानत होता, अशी माणसं त्याच्या आजूबाजूला असणं, त्यांच्याशी त्याचा संबंध असणं, हे त्यांना खूप अप्रूप वाटायचं आणि हे त्या वाचकालाही खूप अप्रूप वाटतं. तर मारुती चितमपल्ली त्यांच्या पुढच्या कारकिर्दीमध्ये खूप मोठमोठ्या लेखकांसोबत राहिले, एकमेकांचा सहवास त्यांना लाभला, आणि असंच त्यातले एक लेखक, जे लेखकही माझ्या खूप जवळचे आहेत, ते लेखक म्हणजे अप्पा दांडेकर, गोनी दांडेकर. तर चितमपल्लींशी दांडेकरांची कशी ओळख झाली याचा एक पॅरेग्राफ आहे, तो मी वाचून दाखवते त्या भेटीची गंमत. तर त्यांनी साधारण लिहिलंय की त्यांची ओळख खूप जुनी होती, जर सुरुवात होते आपल्याला तेव्हा कळतं की अप्पांचा आणि चितमपल्लींचा खूप घनिष्ठ संबंध होता, गुरूंच्या स्थानी ते त्यांना मानायचे. पण सुरुवातीला ते जेव्हा गेले तेव्हा त्यांनी असं सांगितलंय की गेली 2.5 तप मी या घरात राहतोय, इथेच जवळजवळ सर्व लेखन केलं, या विठोबाच्या देवळात संत तुकोबाने कीर्तन केलेलं. गॅलरीतून समोर पाहिलं की 9 लाख उंबेरचे हिरवे डोंगर दिसत, इंदुरी जवळचा भंडारा डोंगर दिसे. ते दृश्य पाहताना अप्पा सांगत, भंडारा डोंगरावर तुकाराम बुवांनी गाथेतील अभंग लिहिले, तरुणपणी मी इंदुरी, नवलाख, उंबरे आणि आजूबाजूच्या गावातून माधुकरी मागून भंडारा डोंगरात पर्णकुटी बांधून राहिलो, असं अप्पा त्यांच्या घराचं वर्णन करतात. त्यांचं घर घोरवाडी स्टेशन उतरून सरळ पश्चिमेला चालायला लागलं की 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. मी नंतर सुट्टीच्या दिवशी वडगावहून लोकलने प्रवास करून त्यांना भेटायला जाईल. ते मांडीवर पाठ ठेवून लिहायचे. गॅलरीचं दार आणि खिडकी यांच्यामध्ये पुस्तक ठेवण्यासाठी फळ्या ठोकल्या होत्या, त्यावर त्यांची पुस्तकं ठेवलेली. तिथेच ज्ञानेश्वरी गाथा, दासबोध, सकल संत गाथा, हाल सातवाहनाची गाथा सप्तशती यांचे महाराष्ट्रातील उत्खनने आधी ग्रंथ सगळे तिथे मांडलेले असायचे. अप्पांचं घर म्हणजे एक वस्तू संग्रहालय होतं.
0: वा.
1: एकदा त्यांनी घराच्या खिडकीतून देवळातलं दगडी कासव दाखवलं, ते दृश्य माझ्या मनाच्या एखाद्या आयकॉन प्रमाणे राहिलंय.
0: भारी.
1: तर चितमपल्ली इथे कायम जायचे आणि ते जेव्हा मावळात होते तेव्हा अप्पा आणि चितमपल्लींची ड्युटी संपल्यानंतर जवळजवळ पायीच, म्हणजे तेव्हा काही साधारण नव्हती, त्यांनी अख्खा मावळ पालथा घातलाय चालून.
0: अच्छा.
1: कोपरान कोपरा मावळातला ते फिरलेत आणि निसर्ग, अप्पा आणि चितमपल्ली आणि त्यांच्या कथा.
0: सुंदर, खूप सुंदर. म्हणजे अक्षरशः आपल्यालाही दर्शन घडलं त्या आप्पांच्या खोलीचं, त्यांच्या त्या ठेवलेल्या वेगवेगळ्या ग्रंथांचं.
1: आणि मला याच्यामध्ये अजून एक उल्लेख आहे पुढे, त्यांची भेट जी झाली ना पहिल्यांदा, ते म्हणले जसं की ते पाठ मांडीवर ठेवून लिहायचे.
0: हो.
1: तर इतकी साधी भेट एखाद्या मोठ्या लेखकाबरोबरची होऊ शकते याच्यावर माझा विश्वास

0: नाही बसत आता. कारण हा म्हणजे आत्ताही आपल्याला कुठेही कुठल्याही मोठ्या व्यक्तीला भेटताना जे दडपण असतं ते दडपण आप्पांनी फार झटकन काढून टाकलं होतं. त्यांनी फक्त त्यांच्या मांडीवरचा पाठ बाजूला केला आणि एकदा हसून एका हसऱ्या मुद्रेने त्यांच्याकडे बघितलं आणि तिथे त्यांची जी मैत्री झाली ती आयुष्यभर होती.
1: बरोबर. म्हणजे वाचनामुळे आपण खरंच त्या काळात जातो, तो काळ अनुभवतो, जगतो. त्यामुळे वाचन फार महत्वाचं आहे असं या अशा प्रसंगांमधून जाणवायला लागतं. मला असं विचारायचंय की आत्ता तू वनकथांविषयी बोललीस, तुझ्या आवडत्या कथा कादंबऱ्यांविषयी बोललीस, तुला कविता वाचायला आवडतात का? आणि तू कधी कविता वाचल्यास का खूप मन लावून?
0: हो, म्हणजे माझं पहिलं वाचनाची पहिली प्रेरणाच कविता आहे. कारण मला मराठीच्या पुस्तकातल्या कविताच जास्त आवडायच्या आणि तो थोडा विरोधाभास होता की मला अभिव्यक्त व्हायला पण आवडायचं आणि ते मी तसं गद्यातनं अभिव्यक्त व्हायचं आणि मला वाचायला कविता आवडायचं. तर पहिल्यांदा फार साध्या साध्या बालभारतीमधल्या कविता आणि त्याच्यानंतर कुसुमाग्रजांच्या कविता, मग आपल्या शांता शेळकेंच्या कविता, असं खूप काय म्हणू त्याला, बाहेर बाहेरचं जसं समोर येतं तसं सुरू होतं. पण त्यानंतर थेट मी बाबा बोरकरांच्या कविता खंडाकडे वळले. बाबा बोरकरांच्या आधी गाण्याने मला थोडं जास्त वेड लावलं, जे तव नयनांचे दल हललेग, तर याच्यातनं मला त्या कवीपर्यंत जाण्याचा मार्ग खुला झाला आणि तिथून मी त्यांचे खंड वाचायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मग सगळेच, म्हणजे सुरेश भटांच्या गझल असतील, शांता शेळकेंच्या कविता असतील, इंदिरा संतांच्या कविता असतील, कविता हा खूपच जवळचा विषय. आणि मला तुलाही तेच विचारायला आवडेल की तू मला जसं विचारतेस आता की कविता तुझ्या आयुष्यात कधी आली किंवा कविता तुला किती आवडते, तुझं काय म्हणणं आहे कविता या प्रकाराबद्दल?
1: कविता खरंच म्हणजे आपण म्हणतो ना की मानवी भावभावनांचं मिश्रण असतं वगैरे, आणि प्रत्येकाचं अभिव्यक्त होण्याचं ते माध्यम असतं. कविता कधीही स्फुरू शकते, सुचू शकते, आणि एकदा का कविता आपण वाचली ना कशी असते ती छोटीशीच असते, पण त्याच्यामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब सुद्धा दिसतं, आपल्याला त्या रिलेटेबल वाटतात, त्या छोट्या छोट्याशा ओळी सुद्धा. त्यामुळे कविता माझ्या सुद्धा खूप जवळची आहे. अरुणा ढेरेंच्या कविता मला फार आवडतात, किंवा शांता शेळके, पद्मा गोळे या माझ्या आवडत्या कवयित्री आहेत. आणि कवी म्हणशील तर मग मंगेश पाडगावकर.
0: अरे वा,
1: हलकं फुलकं साधं सोपं. आपण कवितांविषयी बोलतोय, ग्रामीण कथांविषयी, वनकथांविषयी बोलतोय. मला अजून एक सांगायला आवडेल की गुलजार हे जे कवी आहेत त्यांना आपण बऱ्याच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहतो, म्हणजे ते दिग्दर्शक देखील आहेत, कधी काळी त्यांनी नट म्हणून देखील भूमिका केलेल्या आहेत. आणि त्यांचा पहिला जो कथासंग्रह होता रावीपार, त्याविषयी मला आज बोलायला आवडेल तुझ्यासोबत. या लेखकाच्या अभिजात सर्जनशक्तीचा हा निळ्या मखमलीवर ठेवलेल्या पाणमोत्यासारखा विलक्षण मनोज्ञ असा आविष्कार असं या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेला आहे. आणि तो कथासंग्रह म्हणजेच रावीपार. त्यांच्या या मिताक्षरी शैलीतल्या निवेदनात घटनांश, प्रत्यक्ष घटना आणि मनोवस्था याप्रमाणे बदल घडत राहतो. अभिजात प्रतिभेच्या बळावर गुलजार वैश्विक पातळीवर जाऊ शकतील अशी कथासूत्र ते गुंफतात आणि आपल्या दृष्टीसमोर ज्या आपल्या रोजच्या दैनंदिन घटना असतात त्यांचं विलक्षण वास्तव उभं करतात आणि संवादपूर्ण शैलीने वाचकांच्या थेट काळजाला हात घालतात. मला माहिती आहे की मी हे खूप अलंकारिक बोलते, पण साध्या सोप्या भाषेत समजवायचं झालं तर त्यांनी जो हा कथासंग्रह लिहिलाय तो मराठीत अनुवादित केलाय अशोक जैन यांनी. आणि ह्यामध्ये अगदी रोजच्या जीवनातल्या ज्या घटना आहेत, ऑफिसला जाणारी एक व्यक्ती आणि तिच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या आजूबाजूच्या परिसरातल्या व्यक्ती, ह्यांच्यामध्ये असणारे नातेसंबंध, त्यांच्यात घडणाऱ्या घटना ह्यावरती आधारलेला हा कथासंग्रह, त्यामुळे तो जास्त जवळचा वाटतो. आता आपण वेगवेगळ्या कथांविषयी, कादंबऱ्यांविषयी बोलत असताना मला सहज हे आठवलं आणि मी हे सांगितलं.
0: अगदीच, म्हणजे कविता म्हटली की गुलजार आठवलेच पाहिजेत. आणि त्यांनी लिहिलेले संवाद असतील, त्यांनी लिहिलेली गाणी असतील, आणि आता तू म्हणतेस तसं रावीपार, म्हणजे काय म्हणू, उत्कट बिंदू,
1: येस,
0: आतून येणारा. त्यांच्या प्रत्येक कथांमध्ये, कवितांमध्ये, संवादांमध्ये, आपल्याला गीतांमध्ये तो दिसतोच. आणि रावीपार तर तुला मी मगाशी म्हणलं तसं की आपण फक्त वाचावं आणि आनंद घ्यावा इतकंच.
1: आत्ताच्या आपल्या गप्पांमधून तर हे सगळं क्लिअर होतंय, स्पष्ट दिसतंय की आपण वाचणारे आहोतच दोघे जणी. पण आपल्यासारखी जी पिढी आहे जिला जेनझी म्हणून संबोधलं जातं, तर त्यांनी वाचावं यासाठी तुला काय वाटतं, आपण काय करू शकतो?
0: काय करू शकतो याचं उत्तर कदाचित आत्ता माझ्याकडे नाही तसं, म्हणजे मी त्यांना का वाचायला सांगू किंवा लावू याचा उपाय माझ्याकडे नक्कीच नाही. पण हे असं या वाचनकट्ट्यावर येऊन आपल्याला वाटलेल्या अनुभवांचं

0: असं एक प्रकटीकरण करणं आणि माझ्या एका वाक्यातून जर माझ्या तुझ्या वयाचा एखाद्या मुलीला असं वाटलं की त्या पुस्तकाकडे जावं आणि ती कथा वाचावी तर मग आपण जिंकलो तिथे. तर त्यामुळे वाचत राहावं आणि वाचनाचा आनंद दुसऱ्यांना सांगत राहावा वाटत राहावा आणि मला असं वाटतं की या वाटण्यातूनच समोरच्याला वाचन करावं असं वाटतं.
1: आपण वाचायलाच हवं पण वाचलेल्या ज्या घटना आहेत ज्या काही गोष्टी आहेत त्या इतरांसोबत शेअर देखील करायला हव्यात जेणेकरून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होईल.
0: कारण तुला वेगळं वाटतं म्हणजे मला तन्वी भेटली आणि मला तन्वीने सांगितलं की आज मी हे वाचलं आणि या वाचनातून मला असं वाटतंय की मला हे मिळालं किंवा मला असं काय म्हणू भावलं अनुभवलं तर त्यातून मग मला कुतूहल जागवतं ना की मला पण हा अनुभव घ्यायची इच्छा आहे तर मग त्यासाठी काय करावं लागेल मग त्यासाठी ते पुस्तक घेऊन मला वाचावं लागेल.
1: खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून.
0: थँक्यू तन्वी. धन्यवाद.
2: मंडळी अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत. खूप माहिती शेअर करायची आहे पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: आताच आपण युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी ऐकला. एक महत्वाची सूचना.
1: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 5:58 झाली आहेत. आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवरती. ठीक 6:00 मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. 6:30 हिंदी गाणी आम्ही प्रसारित करू. 7:00 प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू 7:15. गावकरी मंडळ आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम. आजच्या गावकरी मंडळामध्ये सुरुवातीला सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव, त्यानंतर कृषी सल्ला आणि शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेतशिवाराच्या घडामोडी आपण ऐकू शकाल. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 8:15 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या सूचना, तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती SMS द्वारे पाठवू शकताय. 8:45 समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9:00 मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:15 रात्री 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 10:00 सुनोतराने क्विज के बहाने हा SMS वर आधारित लाईव्ह प्रश्नोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरतीच पाठवायची आहेत. रात्री 11:00 हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. हे होते आमच्या आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम.

एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 6 वाजलेले आहेत. आनंद घेऊया मराठी गाण्यांचा. कार्यक्रमात सुरुवातीला एक भक्तिगीत आपण ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीतरचना दत्ता पाटील यांची, संगीत मधुकर पाठक यांचं.

0: प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेली दत्ता पाटील यांची रचना आता आपण ऐकली. श्रोते हो, आता आमच्या कार्यक्रमाचं निवेदन.
1: श्रोते हो, दोहा म्हणजे दोन ओळीतील छंदोबद्ध काव्य. दोहा हा हिंदी साहित्यातील सर्वात प्रसिद्ध आणि परिणामकारक छंद आहे. संत रविदास, कबीर, सूरदास, तुलसीदास, मीराबाई, रहीम, गुरुनानक, बिहारी यांच्या दोह्यांचा आस्वाद आपण या दोहावली या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. दर गुरुवारी विचारपुष्प या कार्यक्रमात सकाळी 6:25 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर.
0: मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. एक गझल आपण ऐकूया वैशाली माडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीत आणि संगीत मधुकर अरकाडे यांचं.

श्रोते हो, आज रात्री 8:15 वाजता प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय. 8:15 वाजून 8:42 मिनिटांपर्यंत तुमच्या सर्व प्रतिक्रियांचं, सूचनांचं वाचन आम्ही आजच्या प्रतिबिंब या लाईव्ह कार्यक्रमामधून करू. तेव्हा नक्की एसएमएस करा आज रात्री 8:15 वाजता प्रतिबिंब या पत्रोत्तराच्या लाईव्ह कार्यक्रमासाठी. मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. ऐकूया हमसी गा एआयआर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं नाधो महानोरांचं गीत, संगीत कौशल इनामदार यांचं.

हमसे गा अय्यर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं नाधो महानोरांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं कौशल इनामदार यांचं. श्रोते हो, आज रात्री 10 वाजता सुनोदर आणि क्विज के बहाणे हा SMS वर आधारित लाईव्ह

प्रश्नोत्तराचा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्हाला 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती द्यायची आहेत. तेव्हा नक्की एसएमएस करा आज रात्री 10 वाजता सुनो तराणे क्विझ के बहाणे या लाईव्ह कार्यक्रमासाठी.

0: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवाद, संधिवाद, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 6:20 झाली आहेत. ऐकूया बेला शेंडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली गुरु ठाकूर यांची गवळण.

0: बैला शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेली गुरु ठाकूर यांची गवळण आता आपण ऐकली.
1: जमीन,
2: शेतकरी,
1: पाऊस,
2: पाणी,
1: उघडीप,
2: वापसा,
1: पेरणी,
2: लावणी,
1: खुरपणी,
2: निंदणी,
1: कुळपणी,
2: फवारणी,
1: खतावणी,
2: कापणी,
1: छाटणी,
2: काढणी,
1: उफणणी,
2: पाखडणी,
1: प्रगत
2: शेतकरी,
1: गावकरी,
2: मंडळ,
1: आकाशवाणी,
2: सोलापूर,
1: दररोज
2: सायंकाळी 7:30 वाजता.
1: माझं, तुमचं, प्रत्येकाचं,
2: सर्वांचं गावकरी मंडळ.
0: मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: इंस्टा की स्टोरी, फेसबुक से लाइक्स, लाहोटी की साड़ी सणासुदीला नेहमीच हायलाइट. हॅशटॅग लाहोटी साड़ी.
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साड़ी चाती गल्ली सोलापूर.
3: हॅलो
4: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
3: पुन्हा
4: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
3: 10 लाख द्या वाचाल.
5: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
5: सर 2 लाख
6: काय झालं बाबा?
5: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
4: अरे
5: ठेवला
6: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
5: फ्रॉड?
6: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
5: तर पैसे गमवाल.
7: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क राहा.
9: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
10: VR पवार चाटी गल्ली सोलापूर.

FM 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 6:31 झाली आहेत. आनंद घेऊया हिंदी गाण्यांचा. ऐकूया जगजीत सिंग यांच्या स्वरात निधा फाजली यांची गजल.

श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा, शब्द, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव.

अलका याग्निक, उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं. श्रोते हो, आज रात्री 10 वाजता सुनू तराणीक वीज के वाहने हा SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्हाला 9422561741 या मोबाईल क्रमांकावरती द्यायची आहे. नक्की SMS करा आज रात्री 10 वाजता सुनू तराणीक वीज के वाहने या लाईव्ह प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमासाठी. हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. ऐकूया अंदाज या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं गीत.

0: क्योंकि या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं.
1: बीबीए एमबीए बीसीए आणि एमसीए कोर्सेस साठी प्रवेश सुरू. नॅक कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे सोलापूर.
2: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18.
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाईट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
5: व्हीजी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बीएससी बायोटेक्नॉलॉजी आणि बीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एमएससी बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी बीकॉम आयटी साठी प्रवेश सुरू. प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, नॅक ए ग्रेड मूल्यांक प्राप्त सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर.
6: इलेक्ट्रोपॅथी ही एक शुद्ध नैसर्गिक क्रांती आहे, कारण यातली औषधं आणि इंजेक्शन फक्त

0: फक्त वनस्पती एन्झाइम्स पासून तयार केली जातात, त्यामुळे कोणताही दुष्परिणाम नाही। इलेक्ट्रोपॅथी हा आयुर्वेद शास्त्राचा अतिविकसित टप्पा आहे। युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर इथं कॅन्सरवरही मात करता येते। आपल्या गावात परिसरात कॅन्सरग्रस्त रुग्ण असेल तर घाबरून जाऊ नका। ताबडतोब विजापूर रोडवरील इंचगिरी मठासमोर असलेल्या कुबेर कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर घेऊन या। विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन इलेक्ट्रोपॅथी उपचारानं कॅन्सर मुक्त व्हा। संपर्क युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर, मोबाईल 73 87 24 25 25 किंवा 96 89 64 62 18।
1: याबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत। श्रोतेहो, आज रात्री 8:15 प्रतिबिंब या श्रोत्यांच्या पत्रोत्तराच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय। 8:15 ते 8:42 तुमच्या सर्व प्रतिक्रियांचं वाचन आजच्या प्रतिबिंब या लाईव्ह कार्यक्रमामध्ये करू। नक्की एसएमएस करा 8:15 प्रतिबिंब या कार्यक्रमासाठी। आज रात्री 10:00 सुनो तराणे क्विज के बहाणे हा एसएमएस वर आधारित लाईव्ह प्रश्नोत्तराचा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्हाला 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून द्यायची आहेत। नक्की एसएमएस करा 10:00 सुनो तराणे क्विज के बहाणे या कार्यक्रमासाठी। एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे। 7:00 प्रादेशिक बातम्या आम्ही आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत, 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू। येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता, 0 बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। वारीसाठी देहू आळंदी येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन। आणि क्रोएशियात ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद 3 स्थानी। मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली। आज दिवसभरात पुण्यात 3 जणांचा मृत्यू झाला। गेले 2 दिवसात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती निवारण कक्षानं दिली आहे। पालघर, रायगड, पुणे तसंच नाशिक घाटमाथा या भागांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा, घाट परिसर, नाशिक या भागांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। सविस्तर वृत्तांत ऐकूया आमच्या प्रतिनिधी अंकिता आपटे यांच्याकडून।
1: मुंबई महानगर क्षेत्र

0: क्षेत्रात गेले तीन दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. वसई विरार आणि नालासोपारा भागात पाणी साचल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास उशिरा सुरू आहे. लोणावळ्यात रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्यानं मुंबई पुणे दरम्यान रेल्वे वाहतूक आज बंद होती, त्यामुळे अनेक गाड्या रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आले आहेत. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद असून या मार्गावरच्या एसटी गाड्यांची वाहतूक बंद आहे. मिसिंग लिंकच्या एका बोगद्यात पडलेला राडा रोडा उचलण्यात आला असला तरी सुरक्षाविषयक सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच बोगदा पुन्हा सुरू होईल असं प्रशासनानं कळवलंय. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात पाटण इथं आज पहाटे दरड कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकानं बचाव आणि मदत कार्य सुरू केलं. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकंदर 23 जणांना वाचवण्यात येत. तर आंबेठाण इथंही दरड कोसळली असून 75 जणांना वाचवण्यात यश आलंय. खेड तालुक्यात एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीवरच्या दौंड पुलाजवळून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. या पार्श्वभूमीवर नदीकाठ च्या गावातल्या नागरिकांना प्रशासनानं तातडीचा सतर्कतेचा इशारा दिलाय. हवामान खात्यानं नाशिकमध्ये उद्या त्र्यंबकेश्वर जवळ ढगफुटीचा इशारा दिलाय. यामुळे त्र्यंबकेश्वर अंजनेरी भागात असलेल्या सर्व पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी मंदिर उद्या दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर इगतपुरी भागातल्या सर्व शाळा आठवडी बाजारही बंद असतील. नाशिकसह त्र्यंबक पेठ दिंडोरी इगतपुरी तालुक्यातल्या सर्व शाळाही उद्या बंद राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर कशेडीजवळ दरड कोसळल्यामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं अडथळे दूर केल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. वरंध घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झालाय. मंडणगड तालुक्यात महापरळ आंबेत पुलाजवळ महाड तालुक्यातली बार्जेस भरकटून अडकल्यात. पुलाला धोका असल्याने मंडणगड महापरळ गोरेगाव माणगाव वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. भिसेखिंडीत दरड कोसळल्यानं रोहा नागोठणे रस्ता तर पालीत पाणी घुसल्यानं वाकण पाली खोपोली रस्ता बंद करण्यात आलाय. रायगड जिल्ह्यात पेण खोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यात कांसळ इथे आंबा नदीजवळ अडकलेल्या 12 कामगारांना सुखरूप बाहेर काढलंय. पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय. काही ठिकाणी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक प्रभावित झाली आहे. आज झालेल्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये एक रिक्षा चालक आणि अग्निशमन दलाचा एक जवान गंभीर जखमी झालेत. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर पोहोचली आहे. राधानगरी धरणाचा पाणीसाठा 45 टक्क्यांवर पोहोचला असून सध्या 55 बंधारे पाण्याखाली आहेत. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढतीय. बहे सांगली म्हैशाळ बंधारे पाण्याखाली गेलेत. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
1: मुसळधार पावसामुळे आज मुंबईत विधिमंडळाचं कामकाज अवघ्या काही मिनिटात तहकूब करण्यात आलं. मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी कामकाजाच्या सुरुवातीला उपस्थित केला आणि या प्रकरणी सविस्तर निवेदन देण्याची मागणी केली. या प्रकरणी उद्या निवेदन देणार असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यभरात मुसळधार पावसाच्या शक्यतेसह येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुढील 48 तास शून्य बळी हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, तसंच आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
2: माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं, ते आवश्यक असल्याशिवाय लोकांनी कम्युटेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे.
1: खासगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावी असं न करणाऱ्या

आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुंबई पुणे द्रतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. मुंबई गोवा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरचे अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करावी, कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. मात्र इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं, देहू आणि आळंदी इथं न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीचा आधार घ्यावा आणि संकट काळात अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी 1070 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून नागरिक 0932158743 या क्रमांकावर किंवा 0222207990 आणि 0222279429 या दूरध्वनी क्रमांकावर देखील थेट संपर्क साधू शकतात. दरम्यान 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या आपत्ती प्रकरणी काँग्रेसनं राज्य सरकारवर टीका केली आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत 13 गंभीर आक्षेप पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात तज्ञांनी नोंदवले होते, त्यावर काम न करता घाईघाईत हा प्रकल्प रेटण्यात आल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. 3 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इंडोनेशिया जकार्ता इथं पोहोचले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मोदी यांच्या स्वागतार्थ

0: सुरक्षिततेबाबत 13 गंभीर आक्षेप पृथ्वीराज चव्हाण यांनी यांच्या काळात तज्ञांनी नोंदवले होते त्यावर काम न करता घाईघाईत हा प्रकल्प रेटण्यात आल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इंडोनेशिया जकार्ता इथं पोहोचले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मोदी यांच्या स्वागतार्थ इंडोनेशियातल्या स्थानिक आणि भारतीय वंशाच्या समुदायानं पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. अयोध्येतल्या रामजन्मभूमी ट्रस्टने सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. ट्रस्टचे खजिनदार गोविंद गिरी यांनी ही माहिती दिली. क्रोएशियात झागरेब इथं ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या आर प्रज्ञानंदने 21.5 गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला. 23.5 गुण मिळवणारा फ्रान्सचा फिरोजा अलिरेझा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. भारताचा डी गुकेश 6 क्रमांकावर राहिला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू. येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता. 0 बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आणि क्रोएशियात ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद 3 स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 103.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.
2: काय ग, एवढी कसली काळजी करतेस?
3: अहो, आपल्या नानांना कॅन्सर झालाय.
2: युवराज इलेक्ट्रॉप येथे असताना काळजी कसली मग?
3: म्हणजे काय म्हणताय तुम्ही?
2: कॅन्सरची सगळी औषधं आणि इंजेक्शन वनस्पती पासून तयार केल्यामुळं 100% नैसर्गिक आहेत.
3: म्हणजे अजिबात दुष्परिणाम नाही.
2: कमी खर्चात फक्त 7 ते 10 दिवसात चांगल्या प्रकारे फरक पडतो. अनेक रुग्णांनी लाभ घेतलाय. विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन.
3: छान झालं बाई, या वयात आपल्या नानांना त्रास नाही होणार.
2: भारतातलं 3रं महाराष्ट्रातलं 1लं केंद्र आपल्या सोलापुरात आहे.
3: कुठं आहे ते?
2: विजापूर रोड इंचगिरी मठासमोर कुबेर कॉम्प्लेक्स 1ला मजला. युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर.
4: मोबाईल 73 87 24 25 25 किंवा 96 89 64 62 18.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवरती. 7:15 विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. गावकरी मंडळ आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम. आजच्या गावकरी मंडळामध्ये सुरुवातीला सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव, कृषी सल्ला आणि त्यानंतर शेतशिवाराच्या घडामोडी, शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा आपण ऐकू शकाल. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आज रात्री 7:15. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय. 8:08-8:42 त्या सर्व प्रतिक्रियांचं वाचन आजच्या प्रतिबिंब या कार्यक्रमामध्ये आम्ही करू. 8:45 समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9:00 मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:15 रात्री 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित

शबित करणार आहोत. रात्री 10 वाजता सुनोतर आणि क्विज के वाहने हा एसएमएसवर आधारित प्रश्नोत्तराचा लाईव्ह कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती द्यायची आहेत. रात्री 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. हे होते आमच्या आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 7:15 विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: केला आहे गौरी शंकर घाले यांनी, तर निवेदन आहे सूर्यकांत आवटे यांचं.
1: अतिवृष्टीत झालेल्या दुर्घटनांबाबत राज्य सरकारनं निवेदन करावं, विजय वडेट्टीवार यांची मागणी. संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर, प्रशासन अलर्ट मोडवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं दिवसभराचं कामकाज तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील तिसऱ्या आठवड्याचं कामकाज आज सुरू झालं. विधानसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवारांनी अतिवृष्टीचा मुद्दा मांडला. मुंबई महानगरासह राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून मुंबईत विविध दुर्घटनांमध्ये बळी पडलेल्यांची संख्या 12 झाल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. इमारत कोसळून 6 लोक चिरडले गेले, झाडं पडून 3 लोकांचा तर उघड्या मॅनहोलमध्ये पडून 2 जीव गेला आहे. हा केवळ दुर्घटनांचा विषय नसून महानगरपालिकेच्या जबाबदारीचा विषय आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा जीव जात असेल तर यासंदर्भातली जबाबदारी निश्चित करायला हवी. महापालिकेच्या निष्काळजीपणाची किंमत लोकांना मोजावी लागत आहे. अनधिकृत बांधकामं, अर्धवट इमारती आणि धोकादायक वस्त्यांच्या संदर्भात पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करायला हव्या होत्या, सतर्कता बाळगायला हवी होती, त्या केलेल्या दिसत नाहीत. यासोबतच करोडो रुपये खर्चून बांधलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तिथे पहिल्या पावसात खड्डे पडले आहेत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, जुना मुंबई पुणे मार्ग बंद आहे. रेल्वे बंद पडली आहे. या सर्व घटनांबाबत राज्य सरकारनं लोकांसमोर वस्तुस्थिती मांडली पाहिजे, या सगळ्या घटनांच्या चौकशीची घोषणा केली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. मुंबईतील परिस्थिती अत्यंत वाईट झाली असून 5 दिवसात 10 अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत. सरकारनं या मृतांच्या वारसांना तातडीनं प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस सदस्य अमीन पटेल यांनी केली. पावसाची तीव्रता आणखी वाढणार असून मुंबई महापालिकेचं व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडलं आहे, त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करण्याची गरज आहे. मुंबईसह महानगर क्षेत्रातील मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलायला हवीत, अन्यथा बळींची संख्या शेकडोंमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारनं या क्षेत्रातील महापालिकेच्या अपयशावर निवेदन करावं, अशी मागणी अमीन पटेल यांनी केली. तर मुंबईत अनेक ठिकाणी झाडं पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं असून वृक्ष छाटणीचं काम झालेलं नाही. झाडं पडून

0: मृत्यू होत आहेत, गाड्यांचं नुकसान होत असल्यानं त्याची तातडीनं दखल घ्यावी, मुंबई महानगरपालिका प्रशासनाला तातडीनं आदेश देऊन वृक्ष छाटणीचं काम करणं आवश्यक असल्याचं शिवसेना उभाटा पक्षाचे सदस्य अजय चौधरी यांनी सांगितलं. तसंच मुंबई महापालिकेच्या महत्वाकांक्षी योजना असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना अनेक ठिकाणी तडे पडले असून या सगळ्या कामाची दखल घेऊन त्यांची चौकशी करून तातडीनं ती दुरुस्त करावीत अशी मागणीही अजय चौधरी यांनी केली. गेल्या काही तासांपासून सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात गंभीर परिस्थिती ओढवलेली आहे. मुंबईसह किनारपट्टीच्या भागात ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून पुढील काही तास झाडं कोलमडणं किंवा इतर दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सजग राहावं आणि अत्यंत अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडणं किंवा प्रवास करणं पूर्णपणे टाळावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलं. हवामान विभागानं वर्तवलेली पावसाची स्थिती लक्षात घेऊन मुंबईतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून नोकरदारांसाठी वर्क फ्रॉम होमची विनंती करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. मुंबईत दरवर्षी संपूर्ण मान्सून हंगामात सरासरी 800 झाडं पडतात, मात्र काल ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे एकाच दिवसात तब्बल 350 झाडं कोसळली आहेत. यावरून परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना येईल. विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे नक्कीच गंभीर आहेत, पण हे निसर्गाचे विपरीत रूप आहे. प्रशासन पूर्वतयारीपेक्षा अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मानखुर्द इथं रविवारी घडलेल्या इमारत दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करतानाच ती इमारत पूर्णपणे बेकायदेशीर होती असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ही इमारत शेजारील झोपड्यांवर कोसळल्यामुळे निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना वेदनादायी आहे. अशा संकटसमयी राजकारण बाजूला ठेवून संवेदनशीलतेनं काम करावं लागेल. मृतांची आकडेवारी देऊन गेलेले प्राण परत येत नाहीत. आज दुपारनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा आढावा घेत असून सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवलं आहे. सध्या प्राथमिक निवेदन तयार असलं तरी अर्धवट माहिती देण्याऐवजी मंगळवारी या संपूर्ण परिस्थितीवर आणि सरकारच्या उपाययोजनांवर आपण सभागृहात सविस्तर निवेदन करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कनेक्टिंग रिंगपाशी दरड कोसळताच तात्काळ वाहतूक रोखून ती वळवण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी प्रवाशांना रस्ता बंद असल्याचं सांगण्यात आलं असून अडकलेल्या गाड्या आणि लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी रस्ता खचून पाणी साठल्यामुळे लहान गाड्या अडकल्या आहेत. तिथं मदतकार्य सुरू आहे. आजची वादळी परिस्थिती पाहता तरुणांनी पावसात फिरणं, धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटनाला जाणं पूर्णपणे टाळावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. यानंतर अतिवृष्टीची ही परिस्थिती हाताळण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य असलं तर ती अधिक प्रभावशाली पद्धतीनं हाताळली जाऊ शकते असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितलं. त्यामुळे सभागृहातल्या सर्व सदस्यांनी यासंदर्भात सतर्क राहून योग्य ते सहकार्य करून ही परिस्थिती हाताळण्याकरता शासनाला मदत करावी असं आवाहन विधानसभा अध्यक्षांनी केलं. तसंच राज्यात एकूण अतिवृष्टीची परिस्थिती बघितल्यानंतर आजचं विधानसभेचं कामकाज स्थगित करीत असल्याची घोषणा अध्यक्ष केली. उद्या सकाळी 11 वाजता सभागृहाची नियमित बैठक भरेल.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. यानंतर विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकूया. लेखन अनुराग कांबळे, निवेदन सूर्यकांत आवटे.
0: मिसिंग लिंकच्या कामाचं लेखापरीक्षण व्हावं अंबादास दानवे यांची मागणी. पुढील 2 दिवसांचा अतिवृष्टीचा अंदाज पाहता शाळा कार्यालयांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. सतेज उर्फ बंटी पाटील यांची मागणी. राज्यात धोका असलेल्या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एनडीआरएफच्या तुकड्या तैनात. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचं दिवसभराचं कामकाज तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील 3र्या आठवड्याचं कामकाज आज सुरू झालं. विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच शिवसेना सदस्य अंबादास दानवे यांनी राज्यभरात गेल्या 24 तासात झालेल्या अतिवृष्टीचा मुद्दा मांडला. पाऊस हा नैसर्गिक आहे हे आम्ही समजू शकतो, पण सरकारनिर्मित काही गोष्टींमुळे अडचणी उद्भवल्या आहेत. मुंबई पुणे मार्गावरील मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळल्यानं संपूर्ण वाहतूक ठप्प झाल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. मिसिंग लिंकबरोबरच मुंबई गोवा आणि इतर मार्गांवर दरडी कोसळल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. मिसिंग लिंक हा मार्ग अवघ्या काही महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला झाला असून त्याच्या कामाचं लेखापरीक्षण व्हावं अशी मागणी त्यांनी

0: यावेळी केली. प्रादेशिक हवामान विभागानं पुढील 2 दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून त्यादृष्टीनं आधीच निर्णय घ्यावा अशी मागणी सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केली. मानखुर्दमध्ये चाळीचा काही भाग घरावर कोसळल्यानं 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून मुंबई महानगरपालिकेचे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. तसंच या घटनेची जबाबदारी निश्चिती व्हावी अशी मागणीही यावेळी पाटील यांनी केली. तसंच पुढील 2 दिवसांचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यानं आताच खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी घोषित करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. पावसाळ्याआधी धोकादायक इमारतींना नोटिसा देऊन रिकामा केल्या जातात. मुंबई महापालिका म्हाडा यांच्याकडून केवळ नोटिसा देऊन पुरेसं होणार नाही तर त्या इमारती रिकाम्या झाल्या आहेत का, ते नागरिक कुठे राहायला गेले याची माहिती घेणं गरजेचं असल्याचं मत सदस्य भाई जगताप यांनी व्यक्त केलं. मानखुर्द इथं झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नियम 289 अन्वये सभागृहाचं सर्व कामकाज बाजूला ठेवून यावर चर्चा करावी अशी मागणी केली. मानखुर्दमध्ये शेकडो इमारती चाळी अनधिकृत असून त्यावर निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली. सदस्य अनिल परब यांनी मुंबई आणि परिसरात झाडं पडण्याच्या घटनांचा उल्लेख केला. झाडं पडून नागरिकांचा मृत्यू होणं हा गंभीर प्रकार असून त्यावर उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शहरातल्या छोट्या गल्ल्यांमध्ये सिमेंटीकरण केल्यानं झाडांना आसपास जमीनच राहिली नसल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं परब म्हणाले. अतिवृष्टी आणि वाऱ्यांचा वेग पाहता भविष्यातही अशा घटना घडण्याची शक्यता असून पुढील 2 दिवसात सर्व झाडांचं सर्वेक्षण व्हावं अशी मागणी त्यांनी केली. तसंच कोणती झाडं धोकादायक आहेत याची माहिती नागरिकांना द्यावी आणि पुढील 2 दिवसात हवामान विभागानं दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काय नियोजन केलं आहे याची माहिती सरकारनं द्यावी अशीही मागणी त्यांनी केली. राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात माहिती दिली. मुंबई ठाणे रायगड पालघर कोकण आदी भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की राज्यातल्या काही जिल्ह्यात गेल्या 24 तासात विक्रमी पाऊस झाला आहे. गेल्या 3 दिवसात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात मानखुर्दमध्ये झालेल्या अपघातातले 6 जणांचा समावेश आहे. अनधिकृत इमारतीचा काही भाग शेजारी असलेल्या पत्र्यांच्या घरावर कोसळल्यानं त्यात 6 जणांचा मृत्यू झाल्याचं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं. मुसळधार पावसाबरोबरच वाऱ्याचा वेगही जास्त असल्यानं झाडं उन्मळून पडण्याच्या घटनाही राज्यभरात निदर्शनास आल्याचं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं. दरवर्षी मुंबईत वर्षभरात जवळपास 700 झाडं पडण्याच्या घटना घडतात, परंतु गेल्या 2 ते 3 दिवसात 350 अधिक झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटनांची संख्या पाहता नवीन झाडं लावताना कुठली काळजी घ्यावी आणि जुन्या झाडांची कशी काळजी घ्यावी याविषयी अभ्यास करण्यात येईल असंही महाजन यांनी स्पष्ट केलं. येत्या काही तासात वाऱ्यांचा वेग 70 ते 90 किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता असून त्यामुळे हे झाडे कोसळण्याची शक्यता आहे अशीही शक्यता महाजन यांनी वर्तवली. राज्यात ज्या ठिकाणी गंभीर धोका आहे तिथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRFच्या तुकड्यांना तैनात करण्यात आलं आहे. नागरिकांनाही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. खासगी कार्यालयांनाही वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. राज्याच्या संपूर्ण परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी निवेदन करतील असंही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधी नेते आणि सरकारचं म्हणणं ऐकल्यानंतर मुंबईसह राज्यात सर्वदूर अतिवृष्टी होत आहे. सदर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता तसंच सभागृहातल्या दोन्ही बाजूंचं म्हणणं पाहता सभागृहाचं संपूर्ण दिवसाचं कामकाज स्थगित करत असल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. तसंच मंगळवारी दुपारी 12 वाजता सभागृहाची नियमित बैठक भरेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: विधान मंडळाचं समालोचन ऐकलं.
2: श्रोताओ, आकाशवाणी की कंटेंट सोर्स
3: FM बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 7:28 होत आहे. श्रोते हो, आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवरती. 7:30 आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ. आजच्या गावकरी मंडळामध्ये सुरुवातीला सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव, त्यानंतर कृषी सल्ला आणि शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेत शिवाराच्या घडामोडी.

संकलन आणि वाचन सुदर्शन सुतार यांचं. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:15 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय. रात्री 8:45 समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 9:00 मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:15 रात्री 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 10:00 सुनोदर आणि क्विज के वाहने हा SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती द्यायची आहेत. रात्री 11:00 हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. हे होते आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 7:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 14 आषाढ शके 1948 अर्थात 6 जुलै 2026.

शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात सुरुवातीला सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव आपण जाणून घेऊया. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. अंबाडी भाजी प्रति 100 मेंढ्यांसाठी 300 ते 500 रुपये, कारली 1800 ते 4500, वांगी 500 ते 2500, कोबी 700 ते 1500, ढोबळी मिरची 900 ते 3200, गाजर 800 ते 5500, फ्लॉवर 560 ते 1600, गवारीच्या शेंगा 1500 ते 6000, कोथिंबीर प्रति 100 मेंढ्यांसाठी 250 ते 2500 रुपये, काकडी 500 ते 5500 रुपये, सीताफळ 1500 ते 10000 रुपये, लसूण सुका 8000 ते 20000 रुपये, चाकवत प्रति 100 मेंढ्यांसाठी 500 ते 700, हिरवी मिरची 1500 ते 3000, पेरू 1000 ते 4000, गुळ 4801 रुपये, जांभूळ 3000 ते 10000, खरबूज 3000 ते 4000, भेंडी 1000 ते 3000, लिंबू 500 ते 2500, आंबा तांदूळ मसुरा 3575 ते 7075 रुपये, दोडका शिराळी 600 ते 3000, शेपू 100 मेंढ्यांसाठी 500 ते 1300 रुपये, ज्वारी मालदांडी 4005 ते 4015 रुपये, सोयाबीन 6800 रुपये, पालक 100 मेंढ्यांसाठी 200 ते 600, तांदुळजा भाजी 700 ते 1000, टोमॅटो 200 ते 2500 रुपये, कलिंगड 600 ते 800 रुपये, गहू शरबती 2610

ते 4050 रुपये. हे होते आमच्या सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता होते. शेतकरी बंधूंनो, गावकरी मंडळात आता कृषी सल्ला आपण ऐकूया.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या शेतजमिनीमध्ये खतांच्या कार्यक्षम वापराचा विचार करताना पिकांच्या वाढीच्या कोणत्या कालावधीमध्ये कोणती अन्नद्रव्य किती प्रमाणात शोषून घेतात, पिकांच्या मुळांचे गुणधर्म रचना यानुसार खतं द्यावीत, जमिनीचे गुणधर्म विचारात घेऊन खताचं नियोजन करावं. सध्या आपल्या भारत देशामध्ये नत्राची कार्यक्षमता ही 30-40%, स्फुरदाची 15-20%, पालाशची 60-70% आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची 1-2% इतकीच आहे. यासाठी आपल्या शेतजमिनीमध्ये रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी काही उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. मातीचे रासायनिक पृथक्करण करूनच मृदा आरोग्य पत्रिकेनुसार संतुलित खतांचा वापर आपण केला पाहिजे. माती परीक्षणाद्वारे जमिनीची प्रथमतः सुधारणा करून घ्यावी. आम्लयुक्त जमिनीमध्ये चुना आणि विम्ल म्हणजेच चोपणयुक्त जमिनीमध्ये जिप्सम किंवा गंधक शेणखतामध्ये मिसळून सुधारणा करावी. पिकांच्या फेरपालटीमध्ये कडधान्य हिरवळीच्या पिकांचा समावेश नेहमी करावा, म्हणजे सेंद्रिय कर्ब हे जमिनीत वाढलं जाऊन खतांचा कार्यक्षम वापर होईल. जैविक खतांचा वापर हा पिकांना नियमित केला पाहिजे, जसं की ॲझॅटोबॅक्टर तृणधान्य पिकासाठी बीज प्रक्रिया करावी, रायझोबियमची कडधान्य पिकासाठी, तर चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सर्वच पिकांना पीएसबी जैविक खतांची बीजप्रक्रिया करावी. ऊसासाठी ॲसिटोबॅक्टर बेणे प्रक्रियेसाठी 10 किलो प्रति हेक्टरी त्याचा वापर करावा. जास्त कर्बनत्र प्रमाण असणारे सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये मिसळताना त्याबरोबर नत्र आणि स्फुरदयुक्त रासायनिक खतं देणं हे उपयुक्त ठरतं. खतं आणि बियाणं एकाच वेळी 2 चाड्यांच्या पाभरीनं पेरून द्यावीत. रासायनिक खतं ही ओलसर असल्यास खत कोरड्या मातीमध्ये किंवा रेतीत मिसळून वापरावं. खताबरोबर विशेषतः युरियाबरोबर निंबोळी पेंडीचा 1:6 प्रमाणात वापर केला तर नत्राचा ऱ्हास कमी होतो. नत्रयुक्त खताची मात्रा एकाच वेळी न देता वेगवेगळ्या वेळी विभागून द्यावी. जमिनीमध्ये घातलेलं नत्र उडून अथवा वाहून जाऊ नये याकरिता पाण्याच्या पाळीवर नियंत्रण ठेवावं. चुनखडीयुक्त जमिनीत युरिया अथवा अमोनियम सल्फेट तसंच स्फुरदयुक्त खतं ही जमिनीच्या पृष्ठभागावरून फेकून देऊ नये. सोबतच पिकांना त्यांच्या शरीरशाकीय महत्वाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि पाण्याची उपलब्धता पाहूनच नत्र तसंच पालाश खतं ही विभागून दिली पाहिजेत. रासायनिक खतं दाणेदार स्वरूपात वापरावीत. स्फुरदयुक्त सिंगल सुपरफॉस्फेट हे शेणखतामध्ये मिसळून दिल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते, ज्याचा जमिनीच्या पोषणामध्ये अत्यंत फायदा होतो.

0: कृषी सल्ला आता आपण ऐकला. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेत शिवाराच्या घडामोडी आपण ऐकूया. संकलन आणि वाचन केलंय सुदर्शन सुतार यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेत शिवाराच्या घडामोडी या कार्यक्रमासाठी मी सुदर्शन सुतार. सुरुवातीला ठळक घडामोडी. महिला शेतकऱ्यांना ओळख देणारे महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. कर्जमुक्ती होईपर्यंत शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जावर व्याज न आकारण्याचे बँकांना निर्देश. जुलै महिन्यातही पावसाचं प्रमाण कमीच राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आणि पावसाअभावी जिल्ह्यात खरीप पेरण्या रखडल्या, आतापर्यंत केवळ 5% पेरा. घडामोडी आता विस्तारानं. विधानसभेच्या अधिवेशनात मागच्या आठवड्यात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हे एकमतानं संमत करण्यात आलं, ज्याचे सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या महिला मंत्र्यांनी आणि सदस्यांनी स्वागत केलं. या ऐतिहासिक विधेयकामुळे राज्यातील महिलांना आता शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख आणि समानतेचा सन्मान्य दर्जा मिळणार आहे. या कायद्याच्या माध्यमातून शेतीची व्याख्या अधिक व्यापक करण्यात आली असून सरकारकडून मिळणाऱ्या विशेष प्रमाणपत्राद्वारे महिला शेतकऱ्यांना केंद्र

राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी आणि आर्थिक योजनांचा थेट लाभ घेणं अधिक सुलभ होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंमलबजावणीला काही काळ लागणार असल्यानं पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत त्यांच्या थकीत पीक कर्जावर व्याज आकारू नये असा आदेश राज्य शासनानं बँकांना दिला आहे. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केलं जाणार असून कर्ज खात्यांची माहिती अपलोड करणं आणि संगणकीय पडताळणीचे काम सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्हा बँका आणि सहकारी संस्थांना व्याज न घेण्याचे निर्देश सहकार विभागानं जारी केले आहेत. जून महिन्यात पावसानं दडी मारल्यानंतर आता जुलै महिन्यातही देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजे 94% कमी पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. एल निनोच्या वाढत्या तीव्रतेमुळे महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्याचा पूर्व भाग वगळता कोकण मध्य महाराष्ट्र आणि उर्वरित भागात पावसाची मोठी तूट राहण्याची शक्यताही जुलै महिन्याच्या अंदाजाची माहिती देताना हवामान विभागानं वर्तवली आहे. जून अखेर देशात 40% तर महाराष्ट्रात तब्बल 47% पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांचं मुंबईत आयोजित कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीमुळे महाराष्ट्र कृषी क्षेत्रात देशाचं नेतृत्व करेल असा विश्वास यावेळी राज्यपाल वर्मा यांनी व्यक्त केला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारणाच्या कामामुळे राज्यात बहुपीक पद्धती शक्य झाल्याचं सांगितलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सरकारी योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाल्याचं नमूद केलं. याच सोहळ्यात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महिला शेतकऱ्यांसाठी पुढील वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर महिला कृषीरत्न पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली. याच कार्यक्रमात सोलापुरातील 8 शेतकऱ्यांना विविध पुरस्कारांना गौरवण्यात आलं. खरीप हंगाम 2026-27 साठी कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत पुणे विभागाला तूर आणि मुगाच्या 14,300 मिनिकिटांचं वाटप करण्यात आलं. आतापर्यंत 5,683 शेतकऱ्यांना ते देण्यात आलं आहे. या योजनेत 100% अनुदानावर 4 किलो बेण्यांचं मिनिकिट दिलं जात आहे. लाभार्थ्याची निवड प्रथम येणारच प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जात आहे. सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अन्न आणि औषध प्रशासनानं सोलापूर जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. यात सोलापूरमधील रामदेव डेअरीत विनापरवाना आणि अस्वच्छ वातावरणात तयार होणारा 1,807 किलो मिठाईचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. तसेच माळशेज तालुक्यातील शेतकरी राजा दूध संकलन केंद्रातील निकृष्ट दर्जाचे 80 लिटर दूध नष्ट करून या केंद्राचा अन्न परवानाही तत्काळ निलंबित करण्यात आला आहे. दुधाच्या खरेदी खर्चात सातत्याने होणारी वाढ आणि चारा टंचाई तीव्र होण्याच्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षात दुधाच्या किरकोळ दरात 4-5% वाढ होण्याची शक्यता क्रिसिल रेटिंग्जने व्यक्त केली आहे. लोणी तूप दही चीज यासारख्या मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत याहून अधिक वाढ होऊ शकते असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय. आरोग्याविषयी वाढलेल्या जागरुकतेमुळे ब्रँडेड आणि मूल्यवर्धित उत्पादनांची मागणी 8-10% वाढणार असल्यानं दुग्ध उद्योगाचा महसूल यंदा 12-13% वाढण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. साखर निर्यातबंदीमुळे उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी साखरेचा किमान विक्री दर एमएसपी इथेनॉलचे दर आणि कोठा वाढवण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरा सुरू असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत दिली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या शिष्टमंडळानं केंद्रीय सहकार मंत्र्यांची नवी दिल्लीत भेट घेतली असून केंद्रानं या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचं मान्य केलं आहे असंही त्यांनी सांगितलं. फळपीक विभाजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी राज्य शासनानं चालू हंगामापासून 500 जास्त अर्ज असलेल्या तालुक्यांमध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाद्वारे फळबागांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतलाय. 500 कमी अर्ज असलेल्या भागात प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली जाईल. तसंच शेतकऱ्यांसाठी मृग आणि आंबिया भारतातील 7 फळपिकांचे विमा अर्ज भरण्याची मुदत आता 14 जुलै 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. इक्रिसेटने धारवाड आणि जुनागड कृषी विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने ICGV 18-10-30 आणि ICGV 20-12-14 हे भुईमुगाचे अधिक उत्पन्न देणारे 2 नवे वाण विकसित केले आहेत. या वाणांमध्ये ओलिक अॅसिडचं प्रमाण तब्बल 78-81% असल्यानं त्यापासून मिळणारे तेल अधिक काळ टिकतं आणि पोषण मूल्यही जास्त आहे. प्रक्रियेसाठी उत्तम असलेल्या या वाणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून देशातील खाद्यतेल आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यासाठी मदत होणार आहे असं सांगण्यात आलं. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीच्या विकासासाठी शेतरस्ते दुरुस्ती किंवा गोठ्यांसाठी लागणारी माती मुरुम आणि तलावातील गाळ यासारख्या गौण खनिजांवर रॉयल्टी न करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. स्वतःच्या वापरासाठी या खनिजांची वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रक किंवा बैलगाड्यांना अडवून दंडात्मक कारवाई न करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. तसंच विनाकारण छळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही मंत्री बावनकुळे यांनी दिला आहा.

राज्यात यंदा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत 168 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आलाय. त्यापैकी सर्वाधिक 47.24 कोटी रुपये काढणीपश्चात व्यवस्थापनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. फलोत्पादनातील नुकसान कमी करून मूल्यवर्धन वाढवण्यावर यंदा विशेष भर देण्यात आलाय. याशिवाय नवीन फळबागा, शेतरास्तरीकरण आणि संरक्षित शेतीला चालना देण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. वॉशिंग्टन येथे भारतीय दूतावासाच्या पुढाकारानं आयोजित मँगो फेस्टिव्हलमध्ये केसर, लंगडा, मालदा यासारख्या भारतीय आंब्यांच्या विविध जातींना अमेरिकन नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अमेरिकेला होणारी भारतीय आंब्यांची निर्यात यंदा हंगाम संपण्यापूर्वीच 2300 टनांच्या पुढे गेली आहे. आयातबंदी उठवल्यापासून तिथली मागणी सातत्यानं वाढत आहे. हा कार्यक्रम केवळ आंब्याचा नसून भारतीय खाद्य संस्कृतीचा उत्सव असल्याचं प्रतिपादन भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी केलंय. मागील वर्ष ऑक्टोबरपर्यंत चांगला पाऊस होऊनही उन्हाळ्यात शेतीसाठी झालेल्या मोठ्या प्रमाणावरील उपशामुळे जिल्ह्यातील माढा, सांगोला, दक्षिण सोलापूर, करमाळा आणि मोहोळ या 5 तालुक्यातील भूगर्भातील पाणीपातळी चिंताजनक रीतीने तळाला गेली आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाच्या अहवालानुसार जिल्ह्याची सरासरी पाणीपातळी सर्वाधिक म्हणजेच 7.75 मीटर इतकी खोल गेली आहे. यामध्ये माढा तालुक्यात सर्वाधिक 8.93 मीटर इतकी घट नोंदवली गेली आहे. सोलापूर जिल्ह्यात जून अखेर असमान पाऊस झाल्यानं केवळ 5% क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. माढा, माळशिरस आणि करमाळा तालुक्यात पाऊस नसल्यानं पेरण्या पूर्णपणे ठप्प आहेत. चारा आणि पशुखाद्याची गरज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी मका पिकाला सर्वाधिक पसंती दिली आहे. सुमारे 2833 हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत मक्याची पेरणी झाली आहे. जमिनीमध्ये किमान 1/2 फूट खोल ओल झाल्याशिवाय, पावसाचा अंदाज घेतल्याशिवाय घाईघाईने पेरणी करू नये, अन्यथा दुबार पेरणीचं संकट उडवू शकतं, असा सल्ला जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिलाय. धोत्री तालुका दक्षिण सोलापूर येथील गोकुळ शुगर कारखान्याकडे गेल्या 2 वर्षापासून रखडलेल्या 60 कोटी रुपयांच्या थकीत ऊस बेलाचं वाटप अखेर सुरू झालंय. पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना तहसीलदार किरण जमदाडे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आले. कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीसाठी शेतकऱ्यांनी कारखान्याविरोधात 17 दिवस तीव्र आंदोलन केलं होतं. ज्याची दखल घेत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या मध्यस्थीनंतर हे बिल वाटप सुरू करण्यात आलंय. गोंधळ टाळण्यासाठी दररोज 200 शेतकऱ्यांना बोलावून हे धनादेश देण्यात येत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीचे अध्यक्ष सहाय्यक निबंधक असतील तर तालुका लेखापरीक्षक, उपलेखापरीक्षक, गटसचिव, सदस्य आणि जिल्हा बँकेचे सिनियर बँक इन्स्पेक्टर सचिव म्हणून काम पाहणार आहेत. तालुक्यात 31 मार्च 2026 पर्यंतचे कर्ज रेकॉर्ड अद्ययावत करणं, पात्र शेतकऱ्यांची माहिती अचूक भरणं आणि एकही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही याची संपूर्ण दक्षता घेणं ही या समितीची मुख्य जबाबदारी असणार आहे. करकम तालुका पंढरपूर येथे नुकताच शक्तीपीठ महामार्ग विरोधी सर्वपक्षीय शेतकरी एल्गार मेळावा झाला. त्यामध्ये विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी या महामार्गाला कडोडून विरोध केला असून हा संघर्ष शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा असल्याचं म्हटलंय. या मेळाव्यात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सध्याच्या मार्गाच्या रुंदीकरणाची मागणी करत मुख्यमंत्र्यांना आषाढी वारीत आंदोलनाचा इशारा दिलाय. तर खासदार धैर्यशील मोहिते पटेल यांनी प्रकल्पाऐवजी शेतीला पाणी वीज देण्याचं आवाहन केलं. अल्निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनानं विशेष संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या पाणीपुरवठा विभागानं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हा आराखडा 2 आठवड्यात मंजुरीसह शासनाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यातील पाणी टंचाई टाळणं, पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा करणं, शासकीय खर्च मर्यादित ठेवणं हा या नियोजनामागचा मुख्य उद्देश आहे. मंगळवेढा इथं नुकतंच 34व्या पाणी संघर्ष परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये समितीचे निमंत्रक वैभव नायकवाडी यांनी दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक शेतात पाणी पोचेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली या परिषदेत टेंभू उपसा सिंचन योजनेला क्रांतीवीर डॉ नागनाथांना नायकवाडे यांचं नाव देण्याचा ठरावही एकमतानं मंजूर करण्यात आला. या मेळाव्यात टेंभू म्हैसाळसह राज्यातील 26 अपूर्ण सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती देण्याची आणि वंचित गावांना प्राधान्यानं पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेची निवडणूक घेण्यासाठी कायद्यानुसार निवडणूक कार्यक्रम तयार करून 8 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं बँकेच्या प्रशासकांना दिलाय. पावची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना बँकेचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी लोकशाही मार्गाने निवडून आलेले संचालक मंडळच सर्वोच्च पर्याय असल्याचं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. महिला शेतकऱ्यांना ओळख देणारे महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. कर्जमुक्ती होईपर्यंत शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जावरील व्याज न आकारण्याचे बँकांना निर्देश. जुलै महिन्यातही पावसाचं प्रमाण कमीच राहण्याचा हवामान विभागाचा

0: अंदाज आणि पावसाअभावी जिल्ह्यात खरीप पेरण्या रखडल्या, आतापर्यंत केवळ 5% पेरा. याबरोबरच शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा संपला. नमस्कार.
1: शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेतशिवाराच्या घडामोडी आता आपण ऐकल्या. संकलन आणि वाचन केलं होतं सुदर्शन सुतार यांनी.

0: प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात विठ्ठल शिंदे यांची गीतरचना आता आपण ऐकली. संगीतही होतं विठ्ठल शिंदे यांचंच. याबरोबरच आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. गावकरी मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सादर करते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे सोलापूर.
2: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18.
1: अहो काका, मिठाई काय वाटताय?
2: अगं, इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
1: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन डीमार्ट जवळ अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
2: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
1: मोबाईल 73,5,25,47 आणि 84,11,966,700.
3: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
4: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
3: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचं अद्ययावत मशीन,
4: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर DP नकाते यांचं
3: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडीजवळ, सोलापूर.
5: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
6: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
5: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
6: ते दागिने त्यांच्याकडूनच आणले.
3: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या संधीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
7: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
8: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
7: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
0: श्रोते हो, आज रात्री 10 वाजता सुनो दराने क्विज के बहाणे हा SMS वर आधारित लाईव्ह प्रश्नोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील काही घडामोडींवर आधारित काही प्रश्न आम्ही तुम्हाला विचारू आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती द्यायची आहेत. तेव्हा नक्की SMS करा आज रात्री 10 वाजता सुनो दराने क्विज के बहाणे या SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रमाला.
1: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स.

0: लकी चौक ते चार पुतळा वनवेवर किल्ला बाग नवीन गेट समोर सोलापूर.
1: मोबाईल 77192922555.
2: इलेक्ट्रोपॅथी ही एक शुद्ध नैसर्गिक क्रांती आहे, कारण यातली औषधं आणि इंजेक्शन फक्त वनस्पती एन्झाइम्स पासून तयार केली जातात, त्यामुळे कोणताही दुष्परिणाम नाही. इलेक्ट्रोपॅथी हा आयुर्वेद शास्त्राचा अतिविकसित टप्पा आहे. युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर इथं कॅन्सरवरही मात करता येते. आपल्या गावात परिसरात कॅन्सरग्रस्त रुग्ण असेल तर घाबरून जाऊ नका. ताबडतोब विजापूर रोडवरील इंचगिरी मठासमोर असलेल्या कुबेर कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर घेऊन या. विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन इलेक्ट्रोपॅथी उपचारानं कॅन्सर मुक्त व्हा. संपर्क युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर. मोबाईल 73 87 24 25 25 किंवा 96 89 64 62 18.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जकार्तामध्ये जल्लोषात स्वागत. देशात लवकरच सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन करण्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे संकेत. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या लाडकी बहीणसारख्या योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून कौतुक. आणि पारदर्शी कारभारासाठी विशेष तज्ज्ञांची बैठक घेण्याचा अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टचा निर्णय. तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इंडोनेशियात जकार्ता इथं पोहोचले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मोदी यांच्या स्वागतार्थ इंडोनेशियातल्या स्थानिक आणि भारतीय वंशाच्या समुदायानं पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. प्रधानमंत्री मोदी चौथ्यांदा इंडोनेशियात गेले असून ते द्विपक्षीय चर्चा करतील तसंच परस्पर सहकार्याचा आढावा घेतील. ऐतिहासिक वारसा शहर योग्यकर्ता इथल्या प्रबाणन मंदिर संकुलाला ते भेट देतील. या संकुलात भारत इंडोनेशिया सहकार्यातून ऐतिहासिक वारसा जतनाचं काम सुरू आहे. प्रधानमंत्री नंतर तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हे एक थोर देशभक्त तसंच देशाच्या अखंडतेसाठी झटणारे समर्पित द्रष्टे व्यक्तिमत्व होते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या एका व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे. हा संदेश डॉ मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त पाठवला असून त्यात त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
1: आज देश की धरती पश्चिम बंगाल की धरती अपने एक महान सपूत एक महान देशभक्त भारत की अखंडता के लिए समर्पित एक युगद्रष्टा को श्रद्धा पूर्वक स्मरण कर रही है. मैं डॉक्टर मुखर्जी की 125वीं जन्म जयंती के अवसर पर उन्हें नमन करता हूं अपनी श्रद्धांजलि अर्पित करता हूं.
0: डॉक्टर मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त सरकार 2 वर्ष राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरी करत आहे. गेल्या वर्षी 6 जुलैपासून सुरू झालेला हा उत्सव पुढच्या वर्षाच्या 6 जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मोदींनी या संदेशाद्वारे दिली आहे. देशात भारत टॅक्सीच्या धर्तीवर सहकारी संस्थांच्या विकासाला चालना देण्यासाठी एक सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन केली जाईल अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केली आहे. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्तानं आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. गेल्या काही काळात सहकारी संस्थांचा विस्तार अनेक क्षेत्रात झाला आहे आणि त्या केवळ दुग्ध साखर आणि खत व्यवसायापुरत्या मर्यादित राहिलेला नाहीत. बियाणांसाठी स्थापन झालेली सहकारी कंपनी येत्या 3 वर्षात पहिल्या क्रमांकावर पोहोचेल असंही ते म्हणाले.
2: शुद्ध बीज मिलावट वगैरे का बीज ज्यादा उत्पादन

0: भारतीय बीजों के संरक्षण की व्यवस्था, ये तीनों हमने इसमें की।
1: मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसानं आज जोरदार हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे आज मुंबईत विधिमंडळाचं कामकाज अवघ्या काही मिनिटात तहकूब करण्यात आलं। आज दिवसभरात पुण्यात 3 जणांचा मृत्यू झाला। गेल्या 2 दिवसात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती निवारण कक्षानं दिली आहे। पालघर, रायगड, पुणे तसंच नाशिक घाटमाथा या भागांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा घाट परिसर, नाशिक या भागांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। राज्यभरात मुसळधार पावसाच्या शक्यतेसह येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे। त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते। पुढील 48 तास शून्य बळी हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, तसंच आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे।
2: माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा। जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं, ते आवश्यक असल्याशिवाय लोकांनी कम्युटेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे।
1: खासगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावी, असं न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आले आहेत। संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत। मुंबई गोवा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करावी, कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे। मात्र इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4 पूल पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही। ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं। देहू व आळंदी इथं न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। दरम्यान 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। लाडकी बहीण सारख्या विविध राज्यांनी लागू केलेल्या योजनांना वेळोवेळी आढावा घ्यावा, वाढती महागाई आणि कुटुंबातल्या खर्चांचं बदल असलेलं प्रमाण या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं ही शिफारस केली आहे। महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या अशा योजनांचा अभ्यास करणारा अहवाल परिषदेनं आज प्रसिद्ध केला। या योजनांमुळे लाभार्थ्यांच्या बचत आणि खर्चाच्या सवयीत सुधारणा झाल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवलं आहे। या योजनेतून मिळणाऱ्या पैशांमुळे महिलांच्या बचत खात्यात महिनाअखेर असणारी रक्कम महाराष्ट्रात 84% तर ओडिशात 45% वाढली आहे। तर या लाभार्थ्यांच्या मासिक खर्चात महाराष्ट्रात 46% आणि ओडिशात 28% वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे। या लाभार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षण, सौंदर्य प्रसाधनं, वैद्यकीय उपचार यावरचा खर्च वाढल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे। अयोध्येतल्या रामजन्मभूमी ट्रस्टनं कारभार आदर्श, कुशल आणि पारदर्शी करण्यासाठी विशेष तज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे। याशिवाय देणगी अपहार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या शिफारसीही विचारात घेतल्या जाणार आहेत। देणगी अपहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टची बैठक आज अयोध्येत झाली, त्यात सरचिटणीस चंपतराय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत। ट्रस्टचे खजिनदार गोविंद गिरी यांनी ही माहिती दिली आहे। कृष्ण मोहन यांच्याकडे तूर्त सरचिटणीस पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे। गोपाळ नगरकोटे यांना विशेष निमंत्रित सदस्य पदावरून हटवण्याचा निर्णय ट्रस्टनं घेतला आहे। आतापर्यंत भाविकांकडून ट्रस्टला 2926 भेटवस्तू मिळाल्या असून त्यांची नोंद करण्यात आलेली आहे, तसंच त्यांची भौतिक

0: पडताळणी त्रयस्थ लेखापालांकडून दरवर्षी केली जाते. याची सत्यता पडताळण्यासाठी भाविक कधीही येऊ शकतात असंही ट्रस्टनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. रशियानं आज युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ले केले त्यात किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 60 जण जखमी झाले आहेत. गेल्या गुरुवारी रशियानं केलेल्या हल्ल्यात कीवमध्ये 31 जण मरण पावले. युक्रेननं अलीकडेच रशियातल्या इंधन साठ्यावर केलेल्या हल्ल्याचं हे प्रत्युत्तर असल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयानं केला आहे. या हल्ल्यामुळे युक्रेनची संरक्षण यंत्रणा कमकुवत असल्याचं उघड झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जकार्तामध्ये जल्लोषात स्वागत. देशात लवकरच सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन करण्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे संकेत. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या लाडकी बहीण यासारख्या योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून कौतुक. आणि पारदर्शी कारभारासाठी विशेष तज्ञांची बैठक घेण्याचा अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. रात्रीचे 8:15 झाली आहेत. या जाहिरात प्रसारणानंतर प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम.
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट. हॅशटॅग लाहोटी साडी.
3: आकर्षक साड्यातही मिरेटमध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
7: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
8: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
7: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 95 79 790 940.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. रात्रीचे 8:17 झाली आहे. प्रसारित करत आहोत प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम.

0: प्रतिबिंब कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमधून मी नितीन बनसोडे
1: आणि मी रेखा
0: आपलं सहर्ष स्वागत करतोय. रेखा, सुरुवातीलाच आपल्या सर्व श्रोत्यांना आपण सांगूया की आतापासून 8:42 आपला हा प्रतिबिंब कार्यक्रम लाईव्ह सुरू असणार आहे, तेव्हा आजच्या कार्यक्रमाच्या या सर्व प्रतिक्रियांसाठी सूचनांसाठी आमच्या फोन लाईन SMS साठी खुल्या आहेत. 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती SMS करून तुम्ही आमच्याशी तुमचा संवाद साधू शकताय, तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकताय.
1: अगदी.
0: रेखा, सोलापुरामध्ये पावसाची अपेक्षा आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस अक्षरशः धुडगूस घालतोय
1: आणि काही ठिकाणी तर पावसाचं रौद्र रूप आपण पाहतोय. तर काही ठिकाणी आता अलर्ट आलेले आहेत, हाय अलर्ट आहेत, ते लोक तर काळजी घेतीलच, पण आपल्याला पाऊस खूप अपेक्षित आहे. आणि आपण वरुणराजेला पुन्हा एकदा विनंती करूयात की थोडासा इथंही बरस आणि इकडेही आमच्या शेतकऱ्यांना तू बाबा खुश कर.
0: रेखा, पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी प्रचंड जोरात पाऊस येतोय आणि त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे तिथं. आणि सोलापूर सारखा जिल्हा आहे की त्याला आणखीनही पावसाची प्रतीक्षा आहे. सोलापूरच्या आजूबाजूलाही धाराशिव असेल, लातूर असेल, या जिल्ह्यांमध्येही पावसाचं प्रमाण कमी आहे. आणि जवळपास आपल्या सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर केवळ 5% पेरण्या ह्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. आणखीनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. जर मोठा पाऊस झाला तर नक्कीच शेतकऱ्यांना पेरणीच्या कामाला लागता येईल. तेव्हा आपण निसर्गाला विनंती करूया, वरुणराजाला विनंती करूया की नक्की आमच्या जिल्ह्यामध्ये तुझं लवकर आगमन व्हावं. बळीराजा पुन्हा एकदा लगबगीने आपल्या कामासाठी सज्ज व्हावा.
1: अगदी अगदी.
0: आपल्या प्रतिक्रियांना आपण सुरुवात करूया.
1: अगदी. सुरुवातीची प्रतिक्रिया आहे आपल्यापर्यंत पोहोचलेली हर्षालीवाले, विकासवाले, रुपालीवाले, अंजलीवाले, पियालीवाले, आई आणि दादा आणि समस्त वाले आणि माळी परिवार आहे. राहणार खूपसंगी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर इथले हे आपले श्रोते आहेत. हे देखील प्रत्येक प्रतिबिंब या कार्यक्रमामध्ये त्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. तर ते म्हणत आहेत की आजच्या प्रतिबिंब कार्यक्रमामध्ये आम्हाला मंगळवार दिनांक 30 जून रोजी रात्री 10 प्रसारित झालेला हॅलो आपली आवड हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. त्यामध्ये हर्षाली वाले हिच्या आवडीचं चिवताई चिवताई माझ्या अंगणात हे बालगीत तुम्ही जे लावलं त्याबद्दल धन्यवाद. तसंच हॅलो आपली आवड यामध्ये कविताताई बरोबर साधलेला संवाद आम्हाला खूप छान वाटला असं ते म्हणतात. त्यानंतर ते म्हणतात की शुक्रवारी 3 जुलै रोजी प्रसारित झालेला गुजारिश हा कार्यक्रम आम्हाला आवडला, ज्यामध्ये 90s जुने चित्रपट जे होते ते निवडले गेले होते. त्यामध्ये कर्मा एक दुजे के लिए यासारख्या चित्रपटातली गाणी आणि ज्यासाठी आम्ही संदेश केला होता तो संदेश देखील आमचा समावेश केला आणि नसीब चित्रपटाच्या गीतासाठी आमचा संदेश सामील झाला नाही, बरं एखाद्या वेळेला राहून गेला असेल तो संदेश. तर आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम रोज आवडीने ऐकतो. सोलापूर दिनांक तर आम्ही न चुकता ऐकतोच आणि आमच्या घरी रेडिओचे सगळे कार्यक्रम आम्ही ऐकतो. विकासवाले ते म्हणतात की मी ट्रक चालक आहे आणि मी ड्रायव्हिंग करत असताना देखील राज्यात त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये मी जेव्हा ड्रायव्हिंग करतो जसं की हैदराबाद असेल, विजयवाडा वगैरे, इथे मी मोबाईल ऍपवर तुमचे सगळे कार्यक्रम ऐकतो आणि सगळेच कार्यक्रम खूप छान असतात आणि सर्वच निवेदक आणि निवेदकांचे आवाज खूप छान आहेत आणि सगळ्याचेच मनापासून आभार आणि धन्यवाद असं यांनी सविस्तर सांगितलेलं आहे.
0: रेखा, याच्यामधले जे विकासवाले आहेत ना त्यांनी एक नोट टाकली बरं का याच्यात. ज्यावेळेस अहमदाबाद, हैदराबाद आणि विजयवाडाला असतो त्यावेळेस गाडी साईडला घेतो आणि त्यानंतर मोबाईल ऍपवरती कार्यक्रम ऐकतो. आपण यांच्याशी ज्यावेळेस हॅलो आपली आवड या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस संवाद साधला होता त्यावेळेस आपण यांना सांगितलं होतं की तुम्ही रेडिओ हे मोबाईल ऍपवरती तुम्ही सोलापूर आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकताय, तेव्हा तुम्ही ट्रक चालक आहात आणि ट्रक चालवत असताना कृपया तुम्ही कार्यक्रम शक्यतो ऐकू नये, कारण ज्यावेळेस हायवेवरती तुम्ही ड्रायव्हिंग करता त्यावेळेस थोडासा डिस्टर्बन्सही येऊ शकतोय आणि त्यामुळे विचलित होऊन पुन्हा गाडीवरचं कंट्रोल आपलं जाऊ शकतोय. तर त्यांनी मुद्दामून ती नोट टाकली की मी आता गाडी साईडला घेतो आणि मग कार्यक्रम ऐकतो.
1: खूप छान.
0: यानंतरचा हा संदेश

0: आहे सोनोळे परिवाराचा, शिवाजी सोनोळे, सविता सोनोळे, मनीषा सोनोळे, भाग्यश्री सोनोळे, वैभव सोनोळे आणि त्यांचा संपूर्ण सोनोळे परिवार भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथला. हे म्हणतायत सर्व श्रोत्यांना आणि आकाशवाणी परिवाराला, तसंच सर्व भगिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर वटपौर्णिमा झालीय तरी देखील खूप खूप धन्यवाद शुभेच्छांसाठी. आणि ते म्हणतात की आजचा गावकरी मंडळ आणि सोलापूर दिनांक हे कार्यक्रम खूप छान होते असं त्यांनी आपल्या कळवलंय. खूप खूप धन्यवाद. आणखीनही संदेश आहेत त्याच्यामध्ये, ते म्हणतायत सुनो तराने, क्विज के बहाने, हॅलोचे कार्यक्रम, प्रतिबिंब, गुजारिश हे कार्यक्रम आम्ही न चुकता ऐकतो आणि आमच्या आवडीचे कार्यक्रम आहेत. पुढच्या संदेशामध्ये ते म्हणतायत 3 तारखेला प्रसारित करण्यात आलेला गुजारिश हा कार्यक्रम आम्हाला खूप छान वाटला असं त्यांनी आपल्याला कळवलंय.
1: यानंतरचा मेसेज आहे आपल्यापर्यंत पोहोचलेला. सुप्रिया ओमकर, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार हे सर्व श्रोते आहेत बनाचीवाडी तालुका राधानगरी इथले. ते म्हणतात की आपल्या सोलापूर केंद्रावर प्रसारित झालेला शुक्रवारी रात्री 10 ते 11 या वेळेत प्रसारित झालेला गुजारिश हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला, कारण या कार्यक्रमात जुन्या चित्रपटातली गाणी प्रसारित केली गेली आणि आमच्या देखील एसएमएसचा समावेश केला, त्याबद्दल खूप आभार आणि धन्यवाद असं ते म्हणतात.
0: हा संदेश आहे दिगंबर आमले, वैशाली आमले आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा. वारसचाळ सोलापूर इथले हे श्रोते आहेत. ते म्हणतात नमस्कार नितीन भाऊ आणि रेखाताई.
1: नमस्कार.
0: शनिवारी मंथन या कौटुंबिक श्रुतिकेचं पुनःप्रसारण झालं ते आम्हाला आवडलं. त्याचबरोबर 3 मराठी गाणी सादर केली होती ती देखील खूप छान होती. तसंच शुक्रवारी गुजारिशमध्ये निवडलेले 5 चित्रपट देखील खूप छान होते असं त्यांनी आपल्याला कळवलंय. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतरची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे शिफा शेख यांची आहे कुरुल तालुका मोहोळीतले. ते म्हणतात की एकी फिल्मचं या कार्यक्रमात क्या यही प्यार है या चित्रपटातली गाणी आम्हाला ऐकायला मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर लावण्य रंग आणि सगळे सकाळचे कार्यक्रम खूप छान वाटतात असं त्या म्हणतायत.
0: धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. हा संदेश आहे लक्ष्मी चंद्रशेखर भोसले यांचा. हे म्हणतायत की आम्हाला कौटुंबिक श्रुतिका मंथन ही आम्हाला खूप आवडते. त्याचबरोबर आरोग्य जागर, गावकरी मंडळ, खमंग रुचकर आणि या खमंग रुचकर मधल्या दोघींची नावं देखील खूप छान आहेत, कृपा आणि रेखा असं त्यांनी आपल्याला कळवलंय. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. रेखा, खमंग रुचकरचा विषय त्यांनी आज काढलाय तर खमंग रुचकर या कार्यक्रमामध्ये तुम्ही आज व्हेज बिर्याणी सांगितली होती.
1: हो,
0: मला आता विचारायला आवडेल तुम्हाला की तुम्ही एवढ्या सगळ्या रेसिपी सांगता घरी करता पण का?
1: नितीन तुलाच नाही, ज्यांना ज्यांना आमच्या हातची चव चाखायची आहे ते सगळेच आमंत्रित आहात घरी. येस, विथ यू अँड युअर फॅमिली तुम्ही नक्कीच ट्राय करा. आमच्या हातच्या रेसिपी सांगतच नाही तर आम्ही करतो सुद्धा, आम्ही करतो म्हणून सांगू शकतो. ओके,
0: गमतीचा भाग आहे तुम्ही करताय म्हणून सांगू शकताय. पण हे खरं आहे की खमंग रुचकर या कार्यक्रमामधून वेगवेगळ्या रेसिपी या सांगितल्या जातात आणि या रेसिपी फक्त महिलाच करतात असं नाहीये बरं का, तर या रेसिपींचा आनंद इथल्या या रेसिपी अनेकदा मी श्रोत्यांशी ज्यावेळेस हॅलोचे कार्यक्रम असतात त्यामधून संवाद साधतो त्यावेळेस त्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या असतात की आम्ही हे ट्राय करतो. आणि असे काही श्रोते आहेत आपले की जे स्वतः ऐकतात, स्वतःला येत नाही परंतु ते सगळं लक्षात ठेवतात आणि ते लक्षात ठेवून घरी पत्नीला सांगतात की अशी अशी रेसिपी आहे आणि ती
1: ट्राय कर.
0: एकदा एका श्रोत्याचा फोन लागला होता, त्याचं म्हणणं होतं की मी सगळं ऐकलं सांगितलं आणि सांगितल्यानंतर तिने जो वेगळा प्रयोग केला त्यानंतर मी सांगणं बंद केलं. ही अशी प्रतिक्रिया होती त्यांची. मी त्यांना सांगितलं की प्रयोग असतो सुरुवातीला, कधी सक्सेसही होतो कधी फसतोय, प्रयत्न केले सातत्याने तर नक्कीच सक्सेस होतो.
1: चला, पण काय होते नितीन, नवीन काहीतरी ट्राय करणं हे गरजेचं आहे आणि प्रत्येक गृहिणी ही रोज जरी म्हणजे इन्ग्रेडियंट्स तेच असले तरी त्यातून काहीतरी नवीन वेगळा पदार्थ बनवण्याचा नेहमीच आपल्या सर्व सख्यांचा एक प्रयत्न असतो बरं का.
0: खरं रेखा, आणि आपण आपल्या आयुष्य एवढं धावपळीचं झालंय त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर आपल्याला काय बनवता येईल, पटकन आपल्याला काय मिळेल, अगदी ते आता रेडीमेड मिक्सचर मिळतात असे आता.
1: हो हो, रेडी टू इट, रेडी टू कुक.
0: हो हो, त्याचाही अवलंब करतात. पण
1: प्रीमिक्स वगैरे
0: अनेक जणांना माहितीच नाहीयेत की एवढ्या सगळ्या रेसिपी असतात आणि त्या आपण करू शकतो.
1: यानंतरची प्रतिक्रिया आहे सानवी अविनाश कारंडे यांची.

0: हे म्हणतात, हे आहेत कामठी बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथले. ते म्हणतात की आज प्रसारित झालेली हिंदी गाणी आम्हाला खूप छान वाटली.
1: हा संदेश श्रीशैल कुंभार हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर इथले हे श्रोते हे म्हणत आहेत. सोलापूर दिनांक, प्रतिबिंब, विचारपुष्प आणि शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा, शेतशिवाराच्या घडामोडी हे सर्व कार्यक्रम आम्हाला आवडतात. त्याचबरोबर गुजारिश हा देखील कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो. सर्वच कार्यक्रम खूप छान आहेत. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे मनपूर्वक आभार त्यांनी मानलेले आहेत. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. अश्विनी पुजारी शिवाजी चौक सोलापूर इथल्या श्रोते आहे म्हणतायत, नमस्कार सगळ्यांना, तुम्हालाही नमस्कार. हे म्हणतायत, मंथन या कौटुंबिक श्रुतिकेसाठी आम्ही आतुरलेले असतो, आम्ही आवर्जून ऐकतो. आम्ही नेहमी जणू काही घरात बसून आपलीच गोष्ट सांगतात की काय असं वाटतं, आणि सगळ्यांचे आवाज खूप छान आहेत असं त्यांनी आपल्याला कळवलंय. खरंय, यामध्ये आता सध्याला एक थोडासा बदल केलाय. तेजश्री कुमठेकर हे मीरा नावाचं कॅरेक्टर यामध्ये प्ले करतायत. त्यामध्ये सुमित गाडेकर आहेत, मोहन यांचं कॅरेक्टर ते प्ले करतायत, आणि अभिराम सराफ अर्थातच राम भाऊजी हे कॅरेक्टर अगदी आपल्या श्रोत्यांनाही खळखळून हसवतं. आणि हे कॅरेक्टर अनेकांना आणि सर्वांनाच जवळपास आवडतं, तर नक्कीच याची दखल त्यांनी घेतलेली आहे. खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी.
0: यानंतरचा मेसेज आहे राजेंद्र शंकर माने यांचा. हे आपले नेहमीचे श्रोते आहेत. हे आहेत बेंबळे तालुका माढा इथले. ते म्हणतात की भारतामध्ये 591 केंद्रांमध्ये सोलापूर आकाशवाणी केंद्र हे नंबर 1 केंद्र आहे, आणि आकाशवाणी सोलापूर केंद्राचे सगळेच कार्यक्रम दर्जेदार असतात असं ते म्हणतात.
1: रेखा, 591 केंद्र यांनी जर ऑब्झर्व केले असतील, ऐकले असतील, आणि त्याच्यातून ही प्रतिक्रिया येते, तर खूप खूप धन्यवाद. पण सोलापूर आकाशवाणी असो किंवा आकाशवाणीचे इतरही केंद्र असो, प्रत्येक केंद्राची एक वेगळी ओळख आहे. त्या त्या परिसरामध्ये त्यांनी काही लोकप्रिय कार्यक्रम केलेले आहेत, आणि ती त्यांची ओळख बनलेली आहे.
0: अगदी.
1: आणि सोलापूर आकाशवाणी नेहमीच श्रोत्यांच्या प्रतिक्रिया घेऊन श्रोत्यांच्या डिमांडप्रमाणे कार्यक्रम तयार करते, आणि त्यामुळे श्रोत्यांना ते कार्यक्रम आवडतात देखील. समाधान गाडे बावी माढा इथले हे श्रोते हे म्हणतात, सोलापूर आकाशवाणी केंद्रावरील सर्वच कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडतात. धन्यवाद गाडे परिवार. हा संदेश अजमेर महबूब शेख परिवार मुळेगाव इथला हा संपूर्ण परिवार हे म्हणतायत, एक सूचना होती, दररोज सकाळी मंगल प्रभात या कार्यक्रमाची सांगता कव्वाली तसंच भीमगीताने करावी अशी माझी नम्र विनंती आहे. सध्या लाईव्ह चालू असलेला प्रतिबिंब कार्यक्रम देखील खूप छान प्रकारे होतोय. खरं तर तुम्ही कव्वाली किंवा भीमगीत असं सांगितलेलं आहे, तर आपण अनेकदा विचारपुष्पच्या आधी मंगल प्रभातमध्ये आपण बुद्धगीतही लावतो, आणि काही डिवोशनल सुफी सॉंग जरी असतील ती देखील
0: आपण प्रसारित करतो.
1: परंतु सकाळचा तो वेळ जो आहे तो कव्वालीसाठी तेवढासा सुटेबल आहे असं वाटत नाही. कारण काय आहे की आपण एक सोबर अशा प्रकारची गाणी निवडलेली असतात, आणि कव्वाली जर म्हणत असाल तुम्ही तर कार्यक्रमांमध्ये आपण कव्वाली प्रसारित करत असतो. आजही आज आपण एक ही फिल्मसेमध्ये क्या यही प्यार है या चित्रपटाची निवड केली होती, आणि त्यामधली देखील इकबाल साबरी आणि साबरी ब्रदर्स यांनी गायलेली छान अशी कव्वाली आपण प्रसारित केली होती. आणि मिश्र गीतांच्या कार्यक्रमात 6:30 हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण कव्वाली प्रसारित
0: करतो,
1: तर तेव्हा तुम्हालाही तिथं ऐकता येईलच. धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी.
0: यानंतरची रेसिपी सॉरी
1: मंगल उस्करचा एवढा
0: परिणाम झालाय, कारण अगदी तो मेसेज मला असा दिसतोय माहिती नितीन. हा, यानंतरची प्रतिक्रिया आहे लक्ष्मी चंद्रशेखर भोसले यांची. ते म्हणतात की आज सकाळी सांगितलेला व्हेज बिर्याणीचा म्हणजे व्हेज बिर्याणीची जी रेसिपी होती ती खूप छान वाटली, धन्यवाद मॅडम, आणि सगळेच पदार्थ आम्ही करून बघतो. बघ नितीन,
1: हो
0: हा, ते करून पाहतात बघतो
1: असं करून बघताय. तुमची प्रतिक्रिया, तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. आपण सुरुवातीलाच हा विषय घेतला होता, आणि खरंय की खमंग रुचकर या कार्यक्रमाचा एक मोठा श्रोता वर्ग आता तयार झालेला आहे.
0: अगदी, आणि आमच्या सगळ्या सख्यांना तर आवडतातच, कारण नवनवीन पदार्थ करण्यासाठी आमच्या सगळ्या सख्या अशा रेडी असतात, उत्सुक असतात.
1: रेखा, कधी आम्हालाही संधी मिळाली तर आम्हीही ट्राय करू त्यामध्ये एखादी रेसिपी सांगण्याचा.
0: नक्की नक्की ट्राय करा. आता व्हेज बिर्याणी तर तू ट्राय करायलाच पाहिजेस.
1: संजय भोजने, रुपाली भोजने चिपळूण रत्नागिरी इथले श्रोते आहेत. हे म्हणतायत, 30 जून 2026 ला हॅलो आपली आवड हा कार्यक्रम खूप छान

0: ज्ञान झाला असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतरचा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे.
0: हा संदेश आहे वगैरे.
1: हो हो हो. पंकजा, अमृता, रोहिणी, महादेवी, राहुल कित्तुरे परिवार आहे जम्मू काश्मीर इथला. ते म्हणतात की आम्ही आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम नियमित ऐकतो. सध्या इकडे उन्हाळाच आहे. संध्याकाळी रात्री झाडांचं पान सुद्धा हलत नाही. सेक्युरिटीचे लोक रस्त्यावर फॅन लावून ड्युटी करतात. आम्ही मान्सून खूप मिस करतोय, पण आकाशवाणीवर पावसाची गाणी आम्हाला ऐकताना अगदी आम्ही गाण्यात भिजून जातो. जेवढा म्हणजे पाऊस आल्यानंतर आनंद होतो तितकाच आनंद आम्हाला गाणी ऐकताना होतो असं ते म्हणतात. या प्रतिक्रियेसाठी खूप खूप खूप स्पेशली धन्यवाद तुरे परिवाराचा.
0: आपण आपल्या प्रदेशापासून ज्यावेळेस लांब असतो आणि त्यावेळेस तिथली माहिती, तिथल्या सगळ्या गोष्टी, तिथली माहिती, शिक्षण, मनोरंजन हे ज्यावेळेस आपल्याला तिथं मिळतं, आपण जिथं सध्याला आहोत तिथं, त्यावेळेस एक वेगळाच आनंद असतो. आणि आता जरी म्हणजे काश्मीरमध्ये वातावरण थंड असतं थोडंसं, परंतु जम्मूमध्ये अजूनही तिथं उन्हाळा आहे आणि तिथून त्यांनी हे सगळं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवलंय. खूप खूप धन्यवाद तुमच्या या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतरची प्रतिक्रिया आहे सागर ज्ञानेश्वर आसबे यांची. आहेत खरसोळी तालुका पंढरपूर इथले. ते म्हणतात की गावकरी मंडळ कार्यक्रम झाल्यानंतर लावलेली गाणी खूप मस्त असतात आणि आम्हा सर्व शेतकऱ्यांना खूप आवडतात असं ते म्हणतात.
0: धन्यवाद. सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी, श्रोत्यांसाठीच आपण तशा गाण्यांची निवड केलेली असते, जेणेकरून ती गाणी आपली वाटावीत, आपल्यातली वाटावीत. त्यामुळे काही वेळेस आपण लोकसंगीतातले काही प्रकार तिथं प्रसारित करत असतो. आता
1: कधी लावणी लावतो, कधी एखादं भक्तिगीत लावतो, कधी एखादा पटका लावतो.
0: धनगरी ओव्या असतात, भेदिक असतं, संगीत भजनं असतात. त्याचबरोबर म्हणजे इव्हेंट बेस्ड पण असतं. म्हणजे आता आपल्याकडे वारीचे दिवस सुरू आहेत, 25 तारखेला आषाढी एकादशी आहे आणि त्याची संपूर्ण तयारी सुरू आहे. आता काही दिंड्या निघालेल्या आहेत, तर इथं येणाऱ्या श्रोत्यांना आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून त्यांच्यासाठी देखील आपण आता गाण्यांची निवड करताना तशी निवड करतोय. त्यामुळं अनेकदा आपण वारीच्या संदर्भातली गाणी असतील, विठुरायाच्या संदर्भातली गाणी असतील, ती आपण प्रसारित करत असतो आणि ती देखील लोकसंगीतामधली गाणी आहेत.
1: यानंतरची प्रतिक्रिया आहे पुन्हा एकदा साईनाथ संस्कार, प्रतीक, सरिता आणि संपूर्ण सुतार परिवाराची. बनाचीवाडी राधानगरी इथले हे आपले श्रोते आहेत. ते म्हणतात की आमच्या राधानगरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस चालू असलं तरी देखील आम्ही आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आम्हाला ऐकायला येतात, अगदी स्पष्ट ऐकायला येतात. त्याबद्दल धन्यवाद असं ते म्हणतात.
0: नक्कीच खूप खूप धन्यवाद. आणि हा संदेश तुम्ही आमच्यापर्यंत पाठवलाय, तर रेखा आपल्या तांत्रिक विभागाचे देखील आपण
1: आभार मानले पाहिजे.
0: न्यूज ऑन एआयआर या ऍपवरून सोलापूर जिल्ह्यातील बाहेरच्या सर्व श्रोत्यांना अगदी जगभरामध्ये आपले कार्यक्रम पोहोचवण्याची जबाबदारी ते उचलतात आणि ती सार्थपणे पार पाडतात. कधीतरी एखाद्या वेळेस इंटरनेटचा काही इश्यू झाला तर
1: काहीतरी इंटरप्शन होऊ शकतं,
0: तर त्यावेळेस कधीतरी एखाद्या वेळेस थोडासा व्यत्यय येतो, परंतु खूप रेअर मध्ये असं होतं. आणि अत्यंत म्हणजे अगदी सकाळी 5:50 पासून आता आपलं प्रसारण सुरू झालंय, तर 5:50 पासून रात्री 11:10 पर्यंत अगदी अविरतपणे न्यूज ऑन एआयआर हे ऍप सुरू ठेवतात. पर्यायाने काही व्यत्यय आला तर इंटरनेटची पर्यायी व्यवस्था करतात आणि हे सर्व आपले कार्यक्रम श्रोत्यांपर्यंत ते पोहोचवत असतात. त्यामुळे नक्कीच तांत्रिक विभागाच्या प्रमुख अर्चिता ढेरे मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे देखील आपण आभार मानणं खूप गरजेचं आहे.
1: अगदी
0: प्रकाश जैन यांचे काही संदेश आहेत, त्यामधला थोडा थोडा आशय आपण घेऊया. पहिल्या संदेशामध्ये ते म्हणतायत, सुनो दराने क्विज के वाहने हा कार्यक्रम 29 जूनचा, यामधले सर्व प्रश्न आणि यामधल्या अनाउन्समेंट खूप छान होत्या, एक्सप्लेनेशनही खूप छान होतं, सुपर फास्ट अनाउन्समेंट होत्या असं त्यांनी म्हटलंय. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर ते म्हणतात की गुजारिश हा कार्यक्रम 3 जुलैचा हा खूप आवडला, यामध्ये यश गोसावी यांनी एक दुजे केली आणि नसीब अशा वेगवेगळ्या चित्रपटांची निवड केली होती. खरं तर ही निवड डॉक्टर सोमेश्वर पाटील यांच्या सांगण्यावरून ती घेतली असेल असं आम्हाला वाटतं. त्यामुळे डॉक्टर सोमेश्वर पाटील यांचे देखील खूप खूप आभार प्रकाश जैन यांनी मानलेले आहेत. धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. पुढची आणखीन एक प्रतिक्रिया आहे, त्या प्रतिक्रियेमध्ये ते म्हणतात 29 जूनचा प्रतिबिंब हा कार्यक्रम रेखा बाबा नगरे आणि नितीन बनसोडे यांनी जो केला होता तो देखील खूप छान होता, त्याबद्दल देखील सो मेनी थँक्स असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. त्याचबरोबर ते म्हणतात राजेंद्र कुमार कांबळे यांनी प्रसारित केलेला गुलदस्ता हा जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम हा कार्यक्रम देखील खूप छान होता, या सर्व कार्यक्रमांबद्दल आपले खूप खूप आभार असं त्यांनी आपल्याला कळवलंय. खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी.

0: यानंतरचा मेसेज आहे श्रेष्ठीताई बनसोडे अर्चना शिवाजी बनसोडे हे आहेत जेपी नगर नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे इथले आपले श्रोते ते म्हणतात की नमस्कार तुम्हालाही नमस्कार आम्ही पुण्यात राहतोय पण सोलापूर आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम आम्ही दररोज ऐकतोय तसंच आकाशवाणी सोलापूर ही आमच्या कुटुंबातली एक साथी आहे सच्चा साथीधर आहे असं ते म्हणतात आणि शिवाजी रामभाऊ बनसोडे आणि श्रेयश दादा आणि संपूर्ण बनसोडे परिवाराने आपल्याला हा मेसेज पाठवलेला आहे.
1: खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. संजय भोजने रुपाली भोजने आणि त्यांचा संपूर्ण परिवार चिपळूण रत्नागिरी इथला ते म्हणत आहेत गेल्या शुक्रवारी प्रसारित झालेला गुजारिश कार्यक्रम खूप आवडला आणि मुंबईमध्ये खूप पाऊस आहे आणि उद्या तिकडे येईल असं आम्हाला वाटतंय असं ते आम्हाला म्हणतात. आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय की आता थोडस पुढे जावं पावसाने आता मुंबई पुणे सोडून थोडस
0: सोलापूरकडे
1: यावं जेणेकरून तिथल्या शेतकऱ्यांनी आतुरतेने त्याची वाट बघतायत आणि खर तर ह्या सगळ्या माहोलमध्ये ना आपलं ते गाणं नेहमीच आठवतं आणि ते आपण लावतो देखील प्रल्हाद शिंदे
0: यांचं
1: पाण्यात आणि तीच अवस्था आज
0: त्याची वाट
1: पाहतो. आनंद मसलखाम अमोल मसलखाम विमल मसलखाम मधुकर मसलखाम रुक्मिणी दुपारगुडे नागेश दुपारगुडे प्रथमेश दुपारगुडे पाथरी उत्तर सोलापूर इथले हे श्रोते आहेत. हे म्हणतायत आकाशवाणी सोलापूर हे एक ज्ञान मनोरंजन आणि प्रबोधन यांचा एक सुंदर मिलाफ आहे. प्रत्येक कार्यक्रम आमच्या कुटुंबासाठी एक पर्वणी असते. सोलापूर दिनांकमधून कुठं काय सुरू आहे हे समजतं तर सुनोतर आणि क्विज के बहाणे या कार्यक्रमात सहभागी होण्या आम्हाला आवडतंच त्याचबरोबर सामान्य ज्ञान वाढवण्यास देखील हा कार्यक्रम मदत करतो. हॅलोचे कार्यक्रम ऐकून आपलं नाव आल्याचा आम्हाला खूप आनंद होतो आणि आवडीचं गाणं ऐकल्याचा देखील आम्हाला खूप आनंद होतो. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी.
0: यानंतरचा मेसेज आहे संतोष खडसे आणि प्रियांका खडसे यांचा. हे आहेत विदर्भ यवतमाळ इथले. ते म्हणतात की मागील सोमवारी नितीन सरांनी सादर केलेला सुनोतराने हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. अतिशय माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक आणि मनोरंजक हा कार्यक्रम वाटला. निवडक प्रश्नांचे अचूक उत्तरांसह सांगितलेलं सविस्तर वर्णन त्या प्रश्नाविषयीचं आणि मनोरंजनासाठी जी गाणी निवडलेली होती ती तर अतिशय सुंदरच होती. त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय बहारदार झाला असं ते म्हणतात.
1: खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. खरं तर या कार्यक्रमांसाठी प्रश्नांची निवड ती खूप महत्वाची आहे कारण आपल्याला सांगायलाही आनंद होईल की आपल्या कार्यक्रमातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं जे विश्लेषण आहे त्या विषयाशी संबंधित खूप सारे प्रश्न आयोगाच्या परीक्षेत आणि सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये देखील त्या विश्लेषणावर आधारित प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि याचा आम्हाला देखील आनंद आहे. आपण जी काही मेहनत घेतो त्या मेहनतीचं खरंच एक चीज आहे की आता आजूबाजूला काय चाललंय आयोग ज्या पद्धतीने प्रश्न विचारतोय त्याची पद्धत जशी आहे त्या पद्धतीने आपण काही विश्लेषण देण्याचा प्रयत्न करतो आणि ते विश्लेषण कुणाच्या तरी कामाला येतं याचा एक वेगळा.
0: अगदी अगदी. आणि नुसतं जरी तुम्ही त्या कार्यक्रमात सहभागी जरी होत नसला तरी त्या कार्यक्रमातल्या संदर्भाचे प्रश्न आणि त्यानंतर दिलं जाणारं जे एक्सप्लेनेशन आहे ते खूप महत्वाचं आहे. जी मुलं आत्ता किंवा जे कॅन्डिडेट्स एमपीएससी आणि यूपीएससीची तयारी करतायत त्यांना आणि इतरही स्पर्धा परीक्षेसाठी जी लोक तयारी करतात त्यांच्यासाठी नितीन.
1: खरं रेखा हा संदेश आहे वरद संजय विलास स्वाती आणि समस्त सारफळे परिवाराचा. पोहनेर तालुका आणि जिल्हा धाराशिव इथले हे श्रोते आहेत. आपल्या गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं या कार्यक्रमाची प्रतिक्रिया त्यांनी पाठवली. ते म्हणतात आकाशवाणीच्या या आठवड्यातील प्रसारणातील कार्यक्रमांचं सादरीकरण आणि त्यातील लावलेली गाणी खूपच छान वाटली. गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं या कार्यक्रमाचा 1 ते 25 भागापर्यंतचा प्रवास एकदम छान वाटला. यात 51 ते 71 पर्यंतची लावलेली गाणी सुपर हिट होती आणि पुढच्या सालासाठी आणि पुढं काय आहे याची उत्सुकता आता आम्हाला लागलेली आहे आणि आम्ही आतुर आहोत या संपूर्ण कार्यक्रमासाठी. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. राजेंद्र कुमार कांबळे हे स्वतःच त्या कार्यक्रमातलं लेखन निवेदन याची जबाबदारी त्यांनीच पार पाडलेली आहे. त्यामुळं याआधीही त्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम बॉलिवूड स्टार असेल त्याचबरोबर सिने सुपरस्टार असेल अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. त्यांचा तो हा
0: 175व्या भागापर्यंत कित्येक कार्यक्रम आपण त्यांनी केलेले आहेत त्यामुळे त्यांचा हातखंडा आहेच आहे. तर कालच आपण सिल्वर

0: पूछ सकते हैं। आप अपने सवाल #askar के साथ एक्स पर भी पोस्ट कर सकते हैं। भारतीय नौसेना शनिवार को विशाखापट्टनम में प्रोजेक्ट 17A के छठे स्वदेशी स्टील फ्रिगेट युद्धपोत महेंद्रगिरि को अपने बेड़े में शामिल करेगी। इस आधुनिक युद्धपोत की रूपरेखा भारतीय नौसेना के युद्धपोत डिजाइन ब्यूरो ने तैयार किया है। अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 देशों इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया और न्यूजीलैंड के दौरे के पहले चरण में जकार्ता पहुंचे। प्रधानमंत्री मोदी ने डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी को उनकी 125वीं जयंती पर श्रद्धांजलि दी। कहा, उनका दृष्टिकोण आधुनिक भारत का मार्गदर्शन करता रहेगा। राम जन्मभूमि तीर्थ ट्रस्ट ने महासचिव चंपत राय और ट्रस्ट के सदस्य अनिल मिश्रा का इस्तीफा स्वीकार किया। कृष्ण मोहन को अंतरिम महासचिव नियुक्त किया गया। महाराष्ट्र, गुजरात और झारखंड में मूसलाधार बारिश से जनजीवन प्रभावित। कल कच्छ, सौराष्ट्र, मध्य महाराष्ट्र और तटीय कर्नाटक में तेज बारिश का रेड अलर्ट। और फीफा फुटबॉल विश्व कप में आज रात राउंड ऑफ 16 में पुर्तगाल का मुकाबला स्पेन से होगा। इसके साथ ही समाचार संध्या का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। रात्रीचे 9 वाजले आहेत।
2: गेल्या 94 वर्षांपासून रुग्णसेवेसाठी कार्य करणारी पेशंट्स रिलीफ असोसिएशन अर्थात भावे रुग्णोपयोगी वस्तू संग्रह संस्था सोलापूर।
3: वॉकर, फाउलर बेड, कमोड, व्हीलचेअर, नेब्युलायझर यासारख्या वस्तू अल्प दरात मिळतात।
2: तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फक्त 100 रुपयात फिजिओथेरपी उपचार होतात।
3: गरजू रुग्णांसाठी मोफत रक्त पुरवठा आणि अल्प दरात रक्त तपासण्या केल्या जातात।
2: भावे रुग्णोपयोगी संस्था, नवी पेठ, सोलापूर। मोबाईल 930-978-1512।
3: संस्थेच्या स्मृती दालनास अवश्य भेट द्या। सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
2: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर। फोन 2315-156। लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात।
2: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
4: अरे गणपा, परवा परवा पासून तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर तर पाया लागलंस की।
5: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा।
6: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर। मोबाईल 93-72-14-44-34।
3: काय मित्रा, तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंग झालं का?
4: हो तर, ब्रेक्स, इंजिन, ऑइल चेक एकदम टकाटक आहे।
3: आणि तुझ्या लाख मोलाच्या शरीराचं चेकअप?
4: नाही ना,
3: 50-60 हजारांच्या निर्जीव गाडीचं चेकअप करू शकतोस। आणि अमूल्य शरीराच्या बॉडीला अचानक ब्रेक लागला तर बघ, बा विचार करून पहा। तू एकदा आरोग्यदायी जीवनासाठी शरीराच्या संपूर्ण आरोग्य तपासण्या आजच करून घे आणि निश्चिंत हो।
4: अरे पण कुठं करू?
3: अरे सोलापूर डायग्नोस्टिक्स मध्ये,
4: दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर इथं।
3: अगदी बरोबर, फोन नंबर माहिती आहे ना?
4: 73-85-81-85-55।
3: आरोग्य मित्र योजनेत आजच आपणही सहभागी व्हा।
7: सीर सलामत तो पगडी 50।
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर, नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
8: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर।
1: श्रोते हो, आता मराठी गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत। आजच्या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण बेला शेंडे यांनी गायलेली काही गाणी ऐकणार आहोत। ऐकूया बेला शेंडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत अशोक पत्की यांचं।

0: काय ग, एवढी कसली काळजी करतेस?
1: अहो, आपल्या नानांना कॅन्सर झालाय.
0: युवराज इलेक्ट्रोपॅथी असताना काळजी कसली मग?
1: म्हणजे काय म्हणताय तुम्ही?
0: कॅन्सरची सगळी औषधं आणि इंजेक्शन वनस्पती पासून तयार केल्यामुळे 100% नैसर्गिक आहेत.
1: म्हणजे अजिबात दुष्परिणाम नाही.
0: कमी खर्चात फक्त 7 ते 10 दिवसात चांगल्या प्रकारे फरक पडतो. अनेक रुग्णांनी लाभ घेतलाय, विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन.
1: छान झालं बाई.

0: वयात आपल्या नानांना त्रास नाही होणार.
1: भारतातलं तिसरं महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र आपल्या सोलापुरात आहे.
0: कुठे आहे ते?
1: विजापूर रोड इंचगिरी मठासमोर कुबेर कॉम्प्लेक्स पहिला मजला युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर.
0: मोबाईल 73 87 24 25 25 किंवा 96 89 64 62 18.

0: शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकली बेला शेंडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये. संगीत होतं डॉक्टर संजीव शेंडे यांचं. आजच्या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण बेला शेंडे यांनी गायलेली गाणी ऐकली. याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. 9:15 वाजतायत. रात्री 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
1: सितारों से फूल काटता है, रात हौले हौले धरती पर अपना आंचल फैलाती है.
2: अपनी आप रातों में चिमने सरकती है.
1: जब नींद कहीं दूर भाग जाती है तब विविध भारती बन जाती है एकाकीपन की साथी.
3: एक तेरा साथ हमको दो जहां से प्यारा.
1: विविध भारती से गूंजते हैं कुछ अनमोल लगवे.
3: तेरा जवाब नहीं
1: छिड़ता है मोहब्बत का राग.
3: प्यार का राग सुनो रे.
1: बजता है छाया गीत विविध भारती से.
3: सदा रही है सदा रहेगी.
1: तो सुनिए रोज रात 10 बजे छाया गीत सिर्फ विविध भारती पर.
4: आपके लिए इस कार्यक्रम में अब आपको सुनवाते हैं गाइड फिल्म का गाना. आवाज मोहम्मद रफी की है, शैलेंद्र का लिखा हुआ गाना, संगीत है एसडी बर्मन का.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत सुनो तराणे क्विझ के बहाणे हा एसएमएसवर आधारित लाईव्ह कार्यक्रम.

सुनोदराने क्विज के बहाने कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमधून मी नितीन बनसोडे सहर्ष स्वागत करतोय. सोपे सोपे प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या विश्लेषणासह सादर आहे आजचा सुनोदराने क्विज के बहाने हा कार्यक्रम. श्रोते हो, विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्हाला 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून द्यायची आहेत आणि तुमचं नावही त्यामध्ये पाठवायचं आहे, त्याचबरोबर तुमच्या गावाचंही नाव त्यामध्ये पाठवायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सुनोदराने क्विज के बहाने या कार्यक्रमाला पहिल्या प्रश्नानं. मार्गदर्शक तत्वे भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये आहेत? मार्गदर्शक तत्वे भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये आहेत? बरोबर उत्तर तुमचं नाव आणि तुमच्या गावाचंही नाव पाठवून द्या 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती.

राहत फतेह अली खान आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पाप या चित्रपटातील गीत आत्ता आपण ऐकलं. अमजाद इस्लाम अमजाद यांची ही गीतरचना होती. पाप या चित्रपटासाठी राहत फतेह अली खान आणि सहकाऱ्यांनीही गायले होते. या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, मार्गदर्शक तत्व कोणत्या भागामध्ये आहेत, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे, आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय सुप्रिया वानखेडे यांनी नवीन संतोषनगर जुळे सोलापूर येथून. याच प्रश्नासाठी बरोबर उत्तराचा संदेश लक्ष्मी चंद्रशेखर भोसले साठे पाटील वस्ती देगाव नगा सोलापूर इथल्या श्रोत्या यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. झाकीर मुलानी, सुमैया सुभान, समीर सलमा, मुमताज दिलशाद, नासिर चाचा चाची आणि त्यांचा संपूर्ण परिवार फुलचिंचोली पंढरपूर इथला. युनिस पठाण टाकळी सिकंदर मोहोळ इथले श्रोते. अजमेर महबूब शेख आणि त्यांचा परिवार मुळेगाव दक्षिण सोलापूर इथला. अप्पा नडवणे आणि त्यांचा संपूर्ण परिवार वडवळ तालुका मोहोळ इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. भगवान रामचंद्र भिला.

आहेत तिसंगी तालुका पंढरपूर इथले श्रोते. सचिन शिंदे आणि त्यांचा संपूर्ण परिवार शिरसी तालुका मंगळवेढा इथला, शिवदास उगडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार शिरगाव पंढरपूर इथला, शांता कोकरे पुणे इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतायत, हनुमंत धायगोंडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार बणगर वस्ती मंगळवेढ्यातला उत्तर अगदी बरोबर आहे. प्रमोद गणपत खुळे मंगळवेढा इथले हे श्रोते पाटकुल या गावचे.

गडवेडा इथले हे श्रोते पाटकुळी या गावचे उत्तर अगदी बरोबर आहे. आलेगाव सांगोला इथून भारत जालिंदर माने आणि त्यांचा संपूर्ण परिवार. शशिकांत शेळके कोन्हेरी तालुका मोहोळ इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. ज्ञानेश्वर वनमाने मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर इथले श्रोते. समाधान रामचंद्र जाधव कोंडी उत्तर सोलापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. प्रकाश जैन नांदेड इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. पंडित गवळी आणि त्यांचा संपूर्ण परिवार मंगळवेढ्यातला उत्तर अगदी बरोबर आहे. अरळी खुर्द तुळजापूर इथून पैगंबर शेख आणि त्यांचा संपूर्ण परिवार उत्तर अगदी बरोबर आहे. किशोर खिलारे कोल्हापूर इथले हे श्रोते ब्रह्मपुरी मंगळवेढा इथं सध्याला आहेत, यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. विदर्भ यवतमाळ इथले संतोष खडसे आणि त्यांचा संपूर्ण परिवार उत्तर अगदी बरोबर आहे. विजयालक्ष्मी राहुल महाजन आणि त्यांचा संपूर्ण परिवार देऊळगाव राजा बुलढाणा इथला उत्तर अगदी बरोबर आहे. सचिन सुधाकर दीक्षित आणि त्यांचा संपूर्ण परिवार चळे तालुका पंढरपूर इथला. संदीप चिंचोळे लखन राठोड वरळी मुंबई येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतात. वीर महाराणा प्रतापसिंह चौक सोलापूर इथले स्वप्नील राजपूत आणि त्यांचा संपूर्ण परिवार उत्तर अगदी बरोबर आहे. विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर शनिवारपेठ मंगळवेढ्यातले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. समर्थ बंडगर चिंचोळी नाशिक येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, उत्तर अगदी बरोबर आहे. सुपली तालुका पंढरपूर सोलापूर इथल्या साक्षी कदम आणि त्यांचा संपूर्ण परिवार उत्तर अगदी बरोबर आहे. विष्णू मिस्किन आणि त्यांचा संपूर्ण परिवार दयानंद कॉलेज भवानीपेठ सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. सिकंदर टाकळी सिकंदर मोहोळ येथून जगताप आणि दशरथ जगताप आणि त्यांचा संपूर्ण परिवार उत्तर अगदी बरोबर आहे. आणखीनही काही नावं आहेत परंतु वेळेअभावी सर्वांचा समावेश आपल्या कार्यक्रमामध्ये करता येणार नाही. श्रोते हो, तुम्हाला प्रश्न विचारला होता भारतीय संविधानामध्ये मार्गदर्शक तत्व कोणत्या भागामध्ये आहेत. अनेक जणांना थोडंसं कन्फ्युजन झालंय, म्हणजे याचं उत्तर पाठवताना अनेकांनी याच्याशी संबंधित असलेलं कलम पाठवलंय, तेही बरोबर आहे. आर्टिकल 44 याच्यामध्ये मार्गदर्शक तत्व आहेत आणि ती चौथ्या भागामध्ये आहेत. आर्टिकल 44 हे कलम संविधानाच्या भाग 4 मध्ये आहे, जे राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्व या अंतर्गत येतं. यामध्ये स्पष्ट म्हटलंय, राज्य सरकार संपूर्ण भारताच्या भूभागात राहणाऱ्या नागरिकांसाठी, आता हे समावेश करण्यासाठी हा प्रश्न घेण्याचं एक कारणही आहे, कारण आपल्या सर्वांनाच माहित आहे की सगळीकडे यूसीसी अर्थात युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायदा याविषयी चर्चा चालू आहेत. काही राज्यांनी त्याचा मसुदा पारितही केलेला आहे आणि कायदाही लागू आहे. तर याविषयी मतमतांतर आहेत, तर कायदेशीर तरतूद काय आहे आणि मग आता सध्याला त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू काय आहे ते आपण बघूया. सुरुवातीला आर्टिकल 44 यानुसार ही मार्गदर्शक तत्व आहेत, ही डीपीएसपी त्याला म्हणतात, राज्याच्या धोरणासाठीची ही मार्गदर्शक तत्व आहेत. आता युसीसीचा आपण जर विचार केला तर यामध्ये स्पष्ट म्हटलंय की राज्य सरकार संपूर्ण भारताच्या भूभागात राहणाऱ्या नागरिकांसाठी एक समान नागरी कायदा करेल, ज्याला आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड असं म्हणतोय, लागू करण्याचा प्रयत्न करेल. आता तो लागू करण्याच्या आधी काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत ते देखील आपण बघणार आहोत. मार्गदर्शक तत्व ही न्यायालयाद्वारे सक्तीनं लागू करता येत नाहीत, ती नॉन जस्टिसेबल असतात, म्हणजेच सरकारनं हा कायदा केलाच पाहिजे असं संविधानामध्ये बंधन नाहीये. तर हा कायदा करताना सरकारनं काही ध्येय डोळ्यासमोर ठेवावी अशी अपेक्षा भारतीय संविधानात आहे. आता जर यूसीसी करायचा असेल तर त्याच्यासाठी भारतीय संविधानातली आधीची काही कलमं आहेत त्यांना धक्का लागता कामा नयेत, त्यांचं व्हायोलेशन होता कामा नये असं भारतीय संविधानाने म्हणलंय. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, म्हणजे कलम 25 ते 28 मध्ये हा अधिकार दिलाय. युसीसीच्या अंमलबजावणीमध्ये सर्वात मोठा जो वादाचा विषय ठरतो तो हाच, म्हणजे 25 काय सांगतं, प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीच्या धर्माचं पालन करण्याचं, आचरण करण्याचं आणि प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. कलम 26 यामध्ये धार्मिक संस्था स्थापन करणं आणि स्वतःच्या धार्मिक बाबींचं व्यवस्थापन करण्याचे स्वतंत्र प्रत्येक समुदायाला अधिकार आहेत. आता युसीसीचे विरोधक काही वेळेस असा युक्तिवाद करतात की समान नागरी कायदा आणल्यास नागरिकांच्या या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येईल, म्हणजे आर्टिकल 26 मध्ये जे सांगितलेलं आहे
त्याचं कदाचित उल्लंघन

होईल की काय असं देखील म्हणणं आहे. आता यामध्ये 29 ते 30 मध्ये आपण 25 ते 28 बघितलं, आता 29 ते 30 मध्ये काय आहे ते आपण जरा बघूया. 29वं कलम सांगतं की भारताच्या कोणत्याही भागातील नागरिकांना स्वतःची स्वतंत्र भाषा, लिपी किंवा संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर समानतेचा अधिकार जे 14 आणि 15 मध्ये आहे, हा अधिकार युसीसीच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी विशेषतः वापरला जातो. 14 काय म्हणतं, कायद्यासमोर सर्व नागरिक समान आहेत आणि सर्वांना कायद्याचं संरक्षण समान मिळायला हवं. 15 काय म्हणतं, राज्य कोणत्याही नागरिकाविरुद्ध धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्माच्या ठिकाणावरून भेदभाव करणार नाही. आता सध्या वेगवेगळ्या धर्मात महिलांना अनेकदा म्हणजे असमानतेची वागणूक आहे, कुठल्या एका धर्मामध्ये नाही, अनेक धर्मांमध्ये तशी आहे. युसीसी लागू केल्यास सर्व महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान कायदेशीर हक्क मिळतील असं युसीसीच्या बाजूने म्हटलं जातं, ज्यामुळे खऱ्या अर्थानं कलम 14 आणि 15 पालन होईल. भारतात युसीसी लागू करण्यावरून मोठी चर्चा आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश हा धर्मांमधील कौटुंबिक कायदे, म्हणजे लग्न असेल, घटस्फोट असेल, वारसा हक्क असेल, हे कौटुंबिक कायदे रद्द करून सर्वांसाठी एकच कायदा आणणं हा उद्देश आहे. आता जर युसीसी लागू करायचं असेल तर त्याच्या आधी डीपीएसपीमध्ये 25 ते 28, त्याचबरोबर 29-30, त्याचबरोबर 14 आणि 15 या कलमांचा आधार घेणं आधी हे खूप गरजेचं आहे, कारण हे यामधले काही आर्टिकल्स हे मूलभूत अधिकारांशी संबंधित आहेत. म्हणजे कुठलाही कायदा करताना मूलभूत अधिकारांचं हनन होऊ नये असं भारतीय संविधानाने आधीच नमूद केलेलं आहे. युसीसीच्या बाजूने ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस या कलमांचं कुठेही उल्लंघन होणार नाही याचा विचार त्या त्या राज्यांनी केंद्राने करणं गरजेचं आहे. आता युसीसीच्या सकारात्मक बाजू काय आहेत त्या आपण जरा जाणून घेऊया. हा कायदा लागू झाल्यास सर्व धर्मातील महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क मिळतील. विशेषतः मुस्लिम महिलांना लग्न, घटस्फोट आणि पोटगी या बाबतीत अधिक कायदेशीर संरक्षण मिळेल. संपत्तीत समान वाटा मिळावा यासाठी देखील हे महत्वाचं आहे. सर्व धर्मातील मुलींना आणि महिलांना वडिलांच्या तसेच पतीच्या संपत्तीत समान अधिकार मिळतील. राष्ट्रीय एकात्मता, वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे वैयक्तिक कायदे संपल्यामुळे सर्व भारतीय नागरिकांमध्ये समानतेची भावना निर्माण होईल आणि देश अधिक मजबूत होईल असं युसीसीच्या बाजूने असणाऱ्यांचं म्हणणं आहे. न्यायालयीन व्यवस्थेचं सुलभीकरण देखील होईल असं देखील म्हणणं आहे. सध्या वेगवेगळ्या धर्मांनुसार वेगवेगळ्या कायद्यांमुळे न्यायालयात खटले चालवणं गुंतागुंतीचं असतं. एकच कायदा असल्याने कायदेशीर प्रक्रिया सोपी आणि वेगवान होईल असं देखील म्हणणं आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे बालविवाह, बहुपत्नीत्व आणि तोंडी घटस्फोट यांसारख्या ज्या सामाजिक कुप्रथा आहेत त्या देखील कायद्याने बंद होतील हे देखील खरं आहे. शेवटी युसीसी हा समानता आल्यानंतर समानता आणण्यासाठीचा कायदा आहे, त्यामुळे कुणाचेही हक्क डावलले जाऊ नयेत यासाठी भारतीय संविधानाने आधीच 25 ते 28, त्याचबरोबर 29-30, 14 आणि 15 या कलमांमध्ये आधीच तरतूद करून ठेवलेली आहे. ह्या युसीसीच्या बाजूच्या आणि विरोधातल्या गोष्टी आहेत. शेवटी हा कायदा करताना कुणाचेही अधिकार, मूलभूत अधिकार हिरावले जाऊ नयेत अशीच अपेक्षा संविधान निर्माणकर्त्यांनी यामध्ये टाकलेली आहे. आणि शेवटी मार्गदर्शक तत्व जी आहेत ही न्यायालयाने सक्तीने लागू करता येत नाहीत, त्यामुळेच हा कायदा करताना अनेकदा राज्य सरकारांची आणि त्याच्या समर्थनार्थ असलेल्यांची कसरत देखील होणार आहे. ह्या होत्या युसीसीच्या संदर्भातल्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू.

सुनोदर आणि विस्के वहाणे हा एसएमएसवर आधारित लाईव्ह कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. भारतामध्ये जीएसटी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? भारतामध्ये जीएसटी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो या प्रश्नाचं अचूक उत्तर पाठवून द्या 94225617.

अलका याग्निक आणि अरिजित सिंग यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकलं. या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, जीएसटी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो, आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय फुले चिंचोली पंढरपूर येथून झाकीर मुलाणी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने. याच प्रश्नासाठी लक्ष्मी चंद्रशेखर भोसले साठे पाटील वस्ती देगाव नका सोलापूर इथल्या श्रोत्या उत्तर अगदी बरोबर आहे. मुळेगाव दक्षिण सोलापूर इथल्या अजमेर मजबूत शेख आणि त्यांचा संपूर्ण परिवार. सुनील शिंदे पाकणी उत्तर सोलापूर इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतायत. आप्पा नडमने आणि त्यांचा संपूर्ण परिवार वडवळ तालुका मोहोळ इथला उत्तर अगदी बरोबर आहे. सुमैया आशपिया मदीन अजिम शहनाज आणि समस्त शेख परिवार रेनगर कुंभारी इथला उत्तर अगदी बरोबर आहे. जालिंदर माने भारत जालिंदर माने आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. उषा विठ्ठल अंजिखाने पूजा प्रसाद अंजिखाने आणि समस्त अंजिखाने परिवार हनुमाननगर भवानीपेठ सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. भाग्यश्री सोनोळे सविता सोनोळे शिवाजी सोनोळे आणि त्यांचा संपूर्ण सोनोळे परिवार भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथला उत्तर अगदी बरोबर आहे. पैगंबर शेख आणि त्यांचा शेख परिवार अरळी खुर्द तुळजापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. सुप्रिया चाबुकस्वार आहेत संतोषनगर जुळे सोलापूर इथल्या श्रोत्या उत्तर अगदी बरोबर आहे. समाधान रामचंद्र जाधव कोंडी तालुका उत्तर सोलापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. उमा मातगुंडी कुचननगर सोलापूर इथल्या श्रोत्या उत्तर अगदी बरोबर आहे. भारत संगीता शिवराज साक्षी आणि समस्त कदम परिवार सुपली इथला उत्तर अगदी बरोबर आहे. संतोष धारे नानासाहेब उघडे आणि समस्त परिवार उघडे परिवार मारडी उत्तर सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. प्रगती प्रज्योत प्रतीक्षा पद्माकर पाटील दिंडेगाव तालुका तुळजापूर धाराशिव इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. पंडित गवळी बोराळे रोड जाधव वस्ती मंगळवेढा इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. देऊळगाव राजा बुलडाणा येथून सागर माटोले रेणुका माटोले आणि त्यांचा संपूर्ण परिवार उत्तर अगदी बरोबर आहे. शिर्डी कोपरगाव इथले सुरेश माळोदे आणि वर्षा माळोदे यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. अमोल लोखंडे आणि शारदा लोखंडे नेवासा येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. भगवान रामचंद्र भिलारे आहेत ती संगीत तालुका पंढरपूर इथले श्रोते. श्रोतेहो तुम्हाला प्रश्न विचारला होता, जीएसटी दिवस कधी साजरा केला जातो. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1 जुलै. भारतामध्ये दरवर्षी 1 जुलै रोजी जीएसटी दिवस साजरा केला जातो. 30 जून 2017 मध्यरात्री संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या ऐतिहासिक सोहळ्यानंतर 1 जुलै 2017 पासून देशभरात वस्तू आणि सेवा कर अर्थात गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ही एकच अप्रत्यक्ष कर प्रणाली लागू करण्यात आली. या महत्वपूर्ण कर सुधारणेच्या अंमलबजावणीची आठवण आणि उत्सव म्हणून केंद्र सरकार दरवर्षी हा दिवस साजरा करतं. कधी 1 जुलैला हा दिवस साजरा करतं. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर आकारला जाणारा एक सर्वसमावेशक अप्रत्यक्ष कर आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी नागरिकांना व्हॅट सर्व्हिस टॅक्स आणि उत्पादन शुल्क एक्साइज ड्युटी यांसारखे वेगवेगळे कर भरावे लागत होते जे आता एकाच कराअंतर्गत जीएसटीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. भारतामध्ये 3 प्रकारचे जीएसटी आकारले जातात. सीजीएसटी म्हणजे सेंट्रल जीएसटी केंद्र सरकारद्वारे गोळा केला जाणारा कर. एस जीएसटी स्टेट जीएसटी त्याला आपण म्हणतो राज्य सरकारद्वारे गोळा केला जाणारा कर. आणि शेवटचा आहे आयजीएसटी इंटिग्रेटेड जीएसटी 2 राज्यांमध्ये होणाऱ्या आंतरराज्यीय व्यापारावर केंद्र सरकारनं आकारलेला कर. भारतामध्ये वस्तू आणि सेवा कर प्रामुख्यानं 0%, 5%, 12%, 18% आणि 28% या 5 स्तरावर कर आकारणी केली जाते.

जीएसटीच्या प्रमुख फायदे काय आहेत? तर यामध्ये करावर कर लादणं बंद झालंय. यामुळे जुन्या कर प्रणालीतील एकाच वस्तूवर वारंवार कर लादण्याची पद्धत बंद झाली. व्यवसाय करणं सुलभ झाले. संपूर्ण देशात कराचे दर समान झाल्यानं आंतरराज्य व्यापार वाढलाय आणि प्रक्रिया सोपी झाली. डिजिटल ई प्रणाली यामुळे अस्तित्वात आली. ई वे बिल आणि ऑनलाईन रिटर्न्स भरण्याच्या सुविधेमुळे कागदपत्रांचा खर्च आणि वेळ देखील वाचतोय. प्रश्न विचारला होता, जीएसटी दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं अचूक उत्तर 1 जुलै रोजी. याच प्रश्नासाठी विलासराव गोष्टी आणि हरिप्रसाद देवकर शनिवारपेठ मंगळवेढा इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर होतं. पंडित गवळी यांनी देखील या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलं होतं. शिवदास उघडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार शिरगाव पंढरपूर इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर होतं. हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर इथले श्रीशल कुंभार आणि त्यांचा संपूर्ण परिवार, प्रमोद खुळे मंगळवेढ्यातले हे श्रोते, दीपक आवताडे बिरबडे बुद्रुक इथले, शांताबाई कोकरे पुणे इथून बरोबर उत्तराचा संदेश त्यांनी पाठवला होता, विकास गायकवाड प्रीती गायकवाड आणि त्यांचा संपूर्ण परिवार, यांचे उत्तर अगदी बरोबर होतं. सचिन शिंदे आणि त्यांचा समस्त शिंदे परिवार, यांचे उत्तर अगदी बरोबर होतं. ज्ञानेश्वर वनमाने मंद्रूप इथले श्रोते, यांचे उत्तर अगदी बरोबर होतं. संदीप चिंचोळे, लखन राठोड, प्रकाश महाजन, वरळी मुंबई इथले हे सर्व श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर होतं. महेश परदेशी, नयना नाईक आणि समस्त परदेशी परिवार, झुळे सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर होतं. देवराज लक्ष्मी, सिद्धाराम कांबळे आणि त्यांचा संपूर्ण परिवार सैपूल इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर होतं. प्रशांत खामकर, रुपाली खामकर, फुलेवाडी रिंग रोड इथले हे श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर होतं. त्याचबरोबर युनिस पठाण, टाकळी सिकंदर मोहोळ इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर होतं. प्रकाश जैन, नांदेड इथले श्रोते आणि राणी पंडित गवळी, तामदर्डी मंगळवेढ्यातल्या श्रोत्या, यांचं उत्तर अगदी बरोबर होतं. सुरोतराने क्विज के वाहने हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या मोबाईल ऍपवरून देखील. कार्यक्रमातला हा आहे 3रा प्रश्न. द हँडमेड्स टेल या जगप्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? द हँडमेड्स टेल या जगप्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? बरोबर उत्तर आणि तुमचं नाव, तुमच्या गावाचंही नाव पाठवून द्या 94225617141 या मोबाईल क्रमांकावरती.

पाहुणाने सहकाऱ्यांनी गायलेलं दम लगा के हशा या चित्रपटातील गीत आता आपण ऐकलं. या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, द हँडमेड्स टेल या जगप्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत, आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय शिवदास उघडे, समर्थ उघडे आणि त्यांच्या परिवाराने शिरगाव पंढरपूर येथून. याच प्रश्नासाठी खूप साऱ्या श्रोत्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय पण उत्तर चुकलेलं आहे. विदर्भ यवतमाळ इथले संतोष खडसे आणि प्रियंका खडसे यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. प्रकाश जैन नांदेड इथले श्रोते यांनीही या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय. स्वप्नील राजपूत, वीर महाराणा प्रतापसिंह चौक सोलापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. देवराज, लक्ष्मी, सिद्धाराम आणि समस्त कांबळे परिवार सैफुल विजापूर रोड सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. रुद्र शिंदे, संग्राम शिंदे, विराज शिंदे, स्वराज शिंदे, अद्वय शिंदे आणि त्यांचा संपूर्ण शिंदे परिवार पाकणी तालुका उत्तर सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. मतीन, अश्फिया, सुमैया, अजिम, शहनाज आणि समस्त शेख परिवार रेनगर कुंभारी इथला उत्तर अगदी बरोबर आहे. सुनील शिंदे, नंदकुमार गुंड, परमेश्वर भोसले, महावीर तरटे, पाकणी उत्तर सोलापूर इथले हे सर्व श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. शांताबाई कोकरे, पुणे इथले हे श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. आप्पासाहेब जाधव, प्रगती जाधव आणि त्यांचा संपूर्ण परिवार भीमनगर आंबे चिंचोली इथला उत्तर अगदी बरोबर आहे. भारत जालिंदर माने, आलेगाव तालुका सांगोला इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. झाकीर मुलाणी आणि त्यांचा संपूर्ण परिवार सुमैया, सुभान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर, चाचा, चाचे आणि त्यांचा संपूर्ण परिवार फुलचिंचोली पंढरपूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे.

सुरेश जाधव अनिता जाधव हे आहेत पैठण छत्रपती संभाजीनगर इथले. प्रवीण खुळे पाटखळ इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. मंगळवेढा तालुक्यातलं पाटखळ. आतापर्यंत बरोबर उत्तर देणाऱ्या श्रोत्यांच्या नावाचा समावेश आपण केलेला आहे. आणखीनही खूप सारी नावं आहेत परंतु त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. श्रोते हो, द हँडमेड्स टेल ही कॅनडियन लेखिका मार्गारेट अॅटवूड यांनी 1975 मध्ये लिहिलेली एक जगप्रसिद्ध डिस्टोपियन म्हणजे भविष्यातील भयानक परिस्थिती दाखवणारी कादंबरी आहे. हुकुमशाही, धार्मिक कट्टरता आणि महिलांचं शोषण या विषयांवर अत्यंत प्रभावीपणे भाष्य करणारं हे पुस्तक मानलं जातं. या कादंबरीची मुख्य नायिका ऑफ्रेड, आता ऑफ्रेड हे तिचं खरं नाव नाहीये, याचा अर्थ फ्रेड नावाच्या अधिकाऱ्याची मालमत्ता असा आहे. गिलाड राज्य स्थापन होण्यापूर्वी तिचं स्वतःचं एक कुटुंब, पती आणि मुलगी होती जे तिच्यापासून हिरावून घेतलं जातं. ही कादंबरी ऑफ्रेडच्या दृष्टिकोनातून लिहिलेली आहे, ज्यामध्ये ती गिलाडमधील भयानक परिस्थिती आणि तिच्या जुन्या सुखी आयुष्यातील आठवणी मांडते. आता गिलाड हा शब्द आलाय तर गिलाड हा शब्द काय आहे? गिलाड म्हणजे तिथलं अमेरिकेमध्ये एक काल्पनिक, म्हणजे डिस्टोपियन याचा अर्थच भविष्यातील भयानक परिस्थिती दाखवणारी ही कादंबरी आहे. आणि गिलाड राज्य म्हणजे तिथली लोकशाही व्यवस्था काढून तिथं हुकुमशाही कट्टरतावादी गिलाड नावाचं सरकार हे तिथं स्थापन केलं जातं, जे लष्करी सरकार आहे. आणि त्याच्यामध्ये मग ही एका ऑफ्रेडच्या या नायिकेची, ऑफ्रेड हे या इथल्या नायिकेचं नाव आहे या कादंबरीतल्या, तिची कहाणी मांडलेली आहे. कादंबरीचा मुख्य संदेश काय सांगतो? मार्गारेट अॅटवूड यांनी या पुस्तकाबद्दल सांगितलंय की त्यांनी कादंबरीत लिहिलेली प्रत्येक क्रूर घटना मानवी इतिहासात कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या देशात खरी घडलेली आहे. ही कादंबरी चेतावणी देते की जर समाजानं धार्मिक कट्टरता आणि हुकुमशाहीकडे दुर्लक्ष केलं तर मानवी स्वातंत्र्य सहजपणे नष्ट होऊ शकतं. असा हा संदेश या कादंबरीच्या लेखिका मार्गारेट अॅटवूड यांनी दिलेला आहे. आणि त्यांचा तो संदेश अनेक देशांमध्ये भविष्यामध्ये खरा देखील ठरलेला आहे. या कादंबरीवर आधारित द हँडमेड्स टेल नावाची एक अत्यंत लोकप्रिय टीव्ही मालिका, वेब सिरीज देखील बनवली गेली आहे, ज्याला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेले आहेत. द हँडमेड्स टेल या जगप्रसिद्ध कादंबरीच्या लेखिका कोण आहेत? या प्रश्नाचं अचूक उत्तर मार्गारेट अॅटवूड. सुनोतराने क्विज के वाहने हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवरून देखील. श्रोतेहो, हा आहे कार्यक्रमातला चौथा प्रश्न. ड्री फेस्टिवल भारतातल्या कोणत्या राज्यामध्ये साजरं केलं जातं? ड्री फेस्टिवल भारतातल्या कोणत्या राज्यामध्ये साजरं केलं जातं? बरोबर उत्तर, तुमचं नाव आणि तुमच्या गावाचंही नाव पाठवून द्या 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती. तत्पूर्वी मगाशीच्या प्रश्नासाठी अनेकांनी प्रयत्न केलाय, अजूनही उत्तरं येत आहेत, परंतु अनेकांची उत्तरं चुकलेली आहेत. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. ड्री फेस्टिवल भारतातल्या कोणत्या राज्यामध्ये साजरं केलं जातं?

अरिजित सिंग आणि चिन्मयी श्रीपदा यांनी गायलेलं टू स्टेट्स या चित्रपटातील गीत आता आपण ऐकलं. या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, ड्री फेस्टिवल भारतातील कोणत्या राज्यामध्ये साजरं केलं जातं, आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय युन्निस पठाण यांनी टाकळी सिकंदर मोहोळ इथून. याच प्रश्नासाठी सुष्मिता चाबुकस्वार हत्तुरे वस्ती येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. समर्थ बणगर आणि त्यांचा संपूर्ण बणगर परिवार अक्कलकोट सोलापूर इथला चिंचोळी नजीक या गावचा उत्तर अगदी बरोबर आहे. सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे हे आहेत फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. स्वाती तुकाराम जाधव आणि रुपाली सोमनाथ हे सर्व आवसे वस्ती आमराई इथले हे सर्व श्रोते आहेत. तुकाराम जाधव, रुपाली सोमनाथ, नवनाथ, हितेश, हर्षदा आणि समस्त बचुटे परिवार. शांताताई कोकरे पुणे इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचत आहे. तनिष्का भंडारे कामती खुर्द इथले हे श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. रुद्र शिंदे, संग्राम शिंदे, विराज शिंदे, स्वराज शिंदे आणि समस्त शिंदे परिवार पाकनी उत्तर सोलापूर इथला. गजानन गरड आणि त्यांचा संपूर्ण परिवार रानमसले इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. अजमेर महबूब शेख मुळेगाव दक्षिण सोलापूर इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. प्रकाश जैन नांदेड इथले श्रोते. लक्ष्मी चंद्रशेखर भोसले साठे पाटील वस्ती देगाव नाका सोलापूर इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. रमजान फुलारी तीर्थ तालुका दक्षिण सोलापूर इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. आरळी खुर्द तुळजापूर इथून पैगंबर शेख आणि त्यांचा संपूर्ण परिवार. कलावती शिंदे आणि त्यांचा संपूर्ण परिवार जेऊर अक्कलकोट इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. गणेश माळी आणि त्यांचा संपूर्ण परिवार सोलापूर इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. अप्पा नडवणे आणि त्यांचा संपूर्ण परिवार वडवळ तालुका मोहोळ इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. स्वप्नील राजपूत आहेत वीर महाराणा प्रतापसिंह चौक सोलापूर इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. भगवान रामचंद्र भिलारे तिसंगी पंढरपूर इथले श्रोते. देवकरनगर राळेरास इथून दीपक साबळे आणि समस्त साबळे परिवार यांचे. उत्तर अगदी बरोबर आहे. लक्ष्मी सिद्धाराम कांबळे आणि त्यांचा संपूर्ण परिवार सैफुल विजापूर रोड सोलापूर इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. मृदुला गरड आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांचे. उत्तर अगदी बरोबर आहे. कड्याप्पा पवार अंकोली इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. सुरेश जाधव, अनिता जाधव यांचे. उत्तर अगदी बरोबर आहे. पैठण छत्रपती संभाजीनगर इथले श्रोते. सचिन सुधाकर दीक्षित आणि त्यांचा संपूर्ण परिवार चळे पंढरपूर इथला. शिवदास उगडे, समर्थ उगडे, शिरगाव पंढरपूर इथला परिवार. ज्ञानोबा चेरमन आणि बासू मुलानी फुलचिंचोली पंढरपूर इथले श्रोते. हनुमंत दायगोंडे सलगर खुर्द बनगर वस्ती मंगळवेढा इथले श्रोते. संतोष खडसे आणि सौभाग्यवती प्रियंका खडसे विदर्भ यवतमाळ इथले श्रोते. भारत, संगीता, शिवराज, साक्षी आणि समस्त कदम परिवार सुपली तालुका पंढरपूर इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. सौरभ कुलकर्णी आणि त्यांचा संपूर्ण परिवार देसाईनगर सोलापूर इथला यांचे. उत्तर अगदी बरोबर आहे. प्रमोद खुळे मंगळवेढा पाटकुळ इथले श्रोते.

उत्तर अगदी बरोबर आहे. श्रोतेव, तुम्हाला प्रश्न विचारला होता, ड्री फेस्टिवल भारतातील कोणत्या राज्यात साजरं केलं जातं? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश राज्यातील आपादानी या आदिवासी जमातीचा सर्वात मोठा आणि महत्वाचा कृषी सण आहे. हा सण दरवर्षी 5 जुलै रोजी मुख्यत्वे अरुणाचल प्रदेशातील सुंदर अशा झिरो व्हॅली इथं साजरा केला जातो. हा प्रामुख्यानं भात लावणीचा हंगाम संपल्यानंतर साजरा केला जातो. शेतातील पिकांचं किड रोग आणि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण व्हावं तसंच उत्तम पीक यावं यासाठी हा सण साजरा केला जातो. ड्री हा शब्द डिझरी या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ अन्नाची टंचाई भासू नये म्हणून अन्नाचा साठा करणं किंवा त्यासाठी प्रार्थना करणं असा आहे. सणाच्या सुरुवातीला आणि शेवटी सर्व वयोगटातील लोक त्यांचं पारंपरिक दमिंदा लोकनृत्य सादर करतात. दमिंदा हे लोकनृत्य देखील अरुणाचल प्रदेश या राज्यातलं आहे. महिला आणि मुलं अतिशय सुंदर असे पारंपरिक पांढऱ्या आणि लाल रंगाचे कपडे परिधान करतात. या सणात पाहुण्यांना उपस्थितांना काकडी प्रसाद म्हणून दिली जाते, जी भाजीपाल्याच्या पवित्रतेचं आणि सुपीकतेचं प्रतीक मानली जाते. प्रत्येक घरात तांदूळ आणि बाजरीपासून बनवलेली पारंपरिक बियर आणि बांबूत शिजवलेला भाताचा पुडिंग पाहुण्यांना अगत्यानं खायला दिला जातो. उत्सव मैदानावर दोरी खेच, बांबू उडी आणि फुटबॉल यांसारख्या पारंपरिक खेळांचं आयोजन देखील केलं जातं. ड्री फेस्टिवल अरुणाचल या प्रदेशाचा आहे. सुनोतरानिक वीज के बहाने या कार्यक्रमातला हा आहे शेवटचा प्रश्न. सीमा उत्तर दिशेकडे तोंड करून उभी आहे, ती प्रथम उजवीकडे 90° वळते, नंतर डावीकडे 180° वळते आणि शेवटी उजवीकडे 90° वळते आणि तिचं तोंड आता सध्या कोणत्या दिशेला आहे याचं अचूक उत्तर तुम्हाला पाठवायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, सीमा उत्तर दिशेकडे तोंड करून उभी आहे, ती प्रथम उजवीकडे 90° वळते, नंतर डावीकडे 180° वळते आणि शेवटी उजवीकडे 90° वळते. आता तिचं तोंड कोणत्या दिशेला आहे? प्रश्न कळाला नसेल तर पुन्हा एकदा सांगतो, सीमा उत्तर दिशेला तोंड करून उभी आहे, ती प्रथम उजवीकडे 90° वळते, नंतर डावीकडे 180° वळते आणि शेवटी उजवीकडे 90° वळते. आता तिचं तोंड कोणत्या दिशेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. बरोबर उत्तर आणि तुमचं नाव पाठवून द्या 9422-6517-41 या मोबाईल क्रमांकावरती.

हम्पी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटासाठी श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकलं. या गाण्याआधी तुम्हाला एक दिशाविषयक प्रश्न विचारला होता. प्रश्न होता, सीमा उत्तर दिशेकडे तोंड करून उभी आहे, ती प्रथम उजवीकडे 90° वळते, नंतर डावीकडे 100° वळते, 180° वळते आणि शेवटी उजवीकडे 90° वळते. आता तिचं तोंड कोणत्या दिशेला आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचवलंय प्रगती प्रज्योत प्रतीक्षा पद्माकर पाटील आणि समस्त त्यांचा पाटील परिवार दिंडेगाव तुळजापूर इथला. त्याचबरोबर सुनील शिंदे, नंदकुमार गुंड, परमेश्वर भोसले, महावीर तरटे, पाकणी तालुका उत्तर सोलापूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. उषा विठ्ठल, पूजा प्रसाद अंजिखाणे आणि समस्त अंजिखाणे परिवार, हनुमाननगर भवानीपेठ सोलापूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. हनुमंत धायगोंडे, सलगर खुर्द, मंगळवेढा इथले श्रोते. तनिष्का भंडारे, कामती खुर्द इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पाठवतात. युनिस पठाण, टाकळी सिकंदर, मोहोळ इथले श्रोते. कड्याप्पा पवार आणि त्यांचा संपूर्ण परिवार अंकोली मोहोळ इथला. सुष्मिता चाबुकस्वार, संतोषनगर सोलापूर इथल्या श्रोत्या, उत्तर अगदी बरोबर आहे. समर्थ बणगर आणि त्यांचा समस्त बणगर परिवार चिंचोळी नजीक अक्कलकोट इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. गायत्री गवळी नान्नज येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतायत. शिरीषा झाडपिडे तुळजापूर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतायत. भारत, संगीता, साक्षी, शिवराज, समस्त कदम परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. अजमेर महबूब शेख आणि त्यांचा संपूर्ण परिवार मुळेगाव दक्षिण सोलापूर इथला. देवराज लक्ष्मी, सिद्धाराम कांबळे आणि संपूर्ण परिवार सैफुल विजापूर रोड सोलापूर इथला. आणि माणिकराव गरड, रानमसले, उत्तर सोलापूर इथले श्रोते. श्रोतेहो, प्रश्न विचारला होता, सीमा उत्तर दिशेकडे तोंड करून उभी आहे, ती प्रथम उजवीकडे 90° वळते, नंतर डावीकडे 180° वळते आणि शेवटी उजवीकडे 90° वळते. आता तिचं तोंड कोणत्या दिशेला आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उत्तर. सुरुवातीला सीमाचं तोंड उत्तर दिशेला आहे, उजवीकडे 90° वळल्यावर तोंड पूर्व दिशेला होतं, डावीकडे 180° वळल्यावर तोंड पश्चिम दिशेला होतं, पुन्हा उजवीकडे वळल्यावर तोंड उत्तर दिशेला होतं. म्हणजे जिथं उत्तर दिशेला तिचं तोंड होतं, आता पुन्हा तिचं तोंड उत्तर दिशेलाच आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर उत्तर दिशा. श्रोतेहो, हा होता आजचा सुनोतराणिक वीज के वाहने हा कार्यक्रम. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमातून. मी नितीन बनसोडे आपला निरोप घेतोय. नमस्कार.